103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचे हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहो, आज शनिवार भारतीय सौर 9 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 30 मे 2026. सकाळची 5:58 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला आता मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

श्रोतेहो सुप्रभात, नमस्कार. मंगलप्रभात या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, सकाळची ही वेळ म्हणजे चैतन्य, निसर्गानं पांघरलेली धुक्याची चादर, पक्ष्यांचा किलबिलाट, मंद सुटलेला गार वारा आणि त्यासोबत मंदिरांमधून येणारा घंटानाद, हे सारं काही मनाला एका वेगळ्याच आध्यात्मिक विश्वात घेऊन जातं. अशा या प्रसन्न समयी आपल्या दिवसाची सुरुवात जर आपण भगवंताच्या नामस्मरणानं आणि भक्तिगीतांनी केली तर संपूर्ण दिवस कसा ऊर्जेनं भरून जातो. तर श्रोतेहो, मंगलप्रभात या कार्यक्रमाची सुरुवात करूया सुधीर फडके यांनी गायलेल्या जगदीश केवडकरांच्या गीतानं. हे गीत संगीतबद्ध केलं आहे प्रभाकर जोग यांनी. उठ पांडुरंगा आता.

सुधीर फडके यांनी गायलेलं जगदीश खेबुडकरांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. शोधो सकाळच्या या पवित्र प्रहरी जेव्हा आपण ईश्वराच्या भक्तीत लीन होतो तेव्हा एक वेगळाच परमानंद मिळतो. संतांनी या जगात अनेक सुखांचं वर्णन केलंय पण

त्या सर्व सुखांपेक्षा अगदी स्वर्गातील अमृतापेक्षाही श्रेष्ठ काय असेल तर ते म्हणजे विठ्ठलाचं नाम. ऐकूया तर माणिक वर्मा यांच्या आवाजात अमृताहुने गोड नाम तुझे देवा.

शुद्ध मंगलभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. कार्यक्रमात येतंय का सुरेश वाडकर यांच्या आवाजात संत एकनाथांचा अभंग संगीतबद्ध केलाय श्रीधर फडके यांनी. शुद्ध या गुरुमहिमेचं वर्णन करताना संत एकनाथ महाराज या अभंगात म्हणतात, माझा गुरु हा नुसता मार्गदर्शक नाही तर तो साक्षात परमात्मा आहे. जसं परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं तसंच गुरूंच्या कृपाशीर्वादानं सामान्य माणसाचं जीवनही सुवर्णमयी आणि सुगंधी होतं. पंडित भीमसेन जोशी यांच्या सुरावलींची साथ लाभते तेव्हा तो केवळ एक अभंग राहत नाही तर ते थेट ईश्वरचरणाशी जोडणारं माध्यम बनतं. ऐकूया तर सुरेश वाडकर यांनी गायलेलं संत एकनाथांचं हे गीत गुरु परमात्मा परेशो.

मंगलप्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता एका आशा भोसले यांनी गायलेली शांताराम नांदगावकरांची भक्तिरचना संगीतबद्ध केली आहे अनिल अरुण यांनी.

शरीर खरोखर संतांनी म्हटल्याप्रमाणे विठ्ठलाच्या नामात ती ताकद आहे जी माणसाच्या साध्या संसारी जीवालाही पावन करून सोडते. आशा भोसले यांच्या आवाजातील तो आर्तभाव आणि भजनाचा तो संथ लयबद्ध ठेका मनाला प्रसन्न करून जातो.

समूह स्वरात कुसुमाग्रज यांची भक्ती रचना, देशभक्ती रचना आपण ऐकलीत, संगीतबद्ध केली होती मधुकर गोळवलकर यांनी. आणि श्रोत्यो, यासोबतच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. श्रोतो, आता प्रारित करीत आहोत चिंतनाच्या कार्यक्रमात एका सासर या विषयावर डॉक्टर अरुंधती वैद्य यांचे विचार.
1: सासर माहेर हे प्रामुख्याने स्त्रीच्या जीवनाशी तिच्या भावभावनांशी निगडित असलेले शब्द आहेत. या दोन शब्दात तिचं अवघं जीवन सामावलेलं आहे. सासर म्हणजे विवाहित स्त्रीच्या पतीचं, सासू सासऱ्यांचं, नंडालीरांचं आणि इतरांचं असणारं आणि कालांतराने तिचंही होणारं घर. लग्न ही माणसाच्या जीवनातील अतिशय महत्त्वपूर्ण घटना आहे. त्यानंतर स्त्रीच्या आयुष्यातील एका नवीन पर्वाला प्रारंभ होतो. आई वडिलांची, भावा बहिणीची माया लाभत असलेलं घर सोडून ती आपल्या पतीच्या घरी जाते नेहमीसाठी. तिथे तिला स्वतंत्र स्थान निर्माण करायचं असतं. ते निर्माण होऊ नये म्हणून बरेचदा सासरची मंडळी प्रयत्नशील असते आणि त्यातून निर्माण होतो सासुरवास. स्त्रीच्या वाट्याला येणारा सासुरवास नेमका कोणत्या काखंडात सुरू झाला असावा हे सांगणं कठीण आहे. बौद्ध कथांमध्ये सासूच्या जाचाला वैतागून सुनांनी भिक्षुणी बनून बौद्ध मठाचा आश्रय घेतल्याचा उल्लेख आहे. मध्ययुगात स्त्रीचा सासरी अनन्वित छळ होत असल्याचे पुरावे त्या काळातील लोकसाहित्यात आढळून येतात. स्त्रियांनी रचलेली गाणी, ओव्या तसंच त्यांनी निर्माण केलेल्या कथा, कहाण्या, गोष्टी यामध्ये त्या काळी त्यांच्या वाटाला येणाऱ्या छळाचं हृदयस्पर्शी वर्णन केलेलं आहे. विदर्भात आश्विन महिन्यात घरोघरी लहान मुली भुलाबाईची गाणी म्हणतात. स्त्रियांच्या मनात सासरविषयी खदखदणाऱ्या रागाचं, तिथल्या माणसांविषयी वाटणाऱ्या भीतीचं प्रतिबिंबच या गाण्यामध्ये पडलेलं आहे. सासर हा शब्द मानवी जीवनात वाट्याला येणाऱ्या असह्य त्रासाचं आणि छळाचं एक प्रतीक बनलं आहे. जिथे परस्पर संवाद नसतो, माया नसते, प्रेम नसतं, जिथे केवळ अपेक्षा आणि त्यातून वाट्याला येणारी उपेक्षा असते, छळ असतो, तिथे सासर पसत असतं. मग ते ठिकाण पुरुषाचं कार्यक्षेत्र का असेना, तिथे त्याला दिसतं सासर. कोणी खाष्टपणा केला की सहजगत्या त्या व्यक्तीचा उल्लेख सासू किंवा सासरा असा केला जातो. माया म्हणता म्हणता होट होटा लागे भिडे, तर सासू म्हणता म्हणता तोंडातून गेला वारा. भाषाशास्त्राचा गंधही नसलेल्या बहिणाबाई चौधरींनी वर्णोच्चार प्रक्रियेच्या माध्यमातून आई आणि सासूच्या नात्यातील फरक या काव्यपंक्तीतून अगदी सहजपणे आणि मार्मिकतेने स्पष्ट केला आहे. प्रपंच हा परमार्थाच्या मार्गातील अडथळा आहे हे सांगताना स्त्री संतांप्रमाणे पुरुष संतांनी देखील नवरा सासर या प्रतिमांचा आणि प्रतीकांचा वापर केला आहे. नवरा आणि छळवाद करणारी सासर माणसं या लौकिक जीवनातील अनुभवातून अलौकिकाकडे जाण्याचा मार्ग सांगताना आपल्या भारुडांमधून एकनाथांनी सासरच्या छळांनी गांजलेल्या स्त्रीच्या अंतर्मनाचाच जणू वेध घेतला आहे. एकनाथांप्रमाणेच इतर संतांनी देखील परमार्थाच्या मार्गातील अडथळ्यांसाठी सासर नवरा ही प्रतीकं वापराविषयी वाटली आणि तीसुद्धा अगदी आंतरिक उर्मिनी. या सर्व बाबी केवळ काव्यातील प्रतिमा म्हणून सोडून देण्यासारख्या नाहीत. आज बाह्य परिस्थिती खूप बदलली आहे, तरी ग्रामीण भारतातील जनमानसामधील सासरची प्रतिमा का नाही बदलली याचा विचार व्हावयास पाहिजे.
0: श्रोते हो, आताच आपण चिंतन यामध्ये सासर या विषयावर डॉक्टर अरुंधती वैद्य यांचे विचार जाणून घेतले. आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र हे सकाळचे 6:35 झाले आहेत. आता ऐका आजच्या प्रसारण सभेत प्रसिद्ध तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतरचे काही दिनविशेष आपण ऐकाल. त्यानंतर 6:40 शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी. 6:45 मुंबई केंद्राहून आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सुप्रभात हा कार्यक्रम आपण ऐकाल सकाळी 6:55. 7:25 मुंबई केंद्राहून प्रायोजित कार्यक्रम आम्ही

0: सात वाजून 40 मिनिटांनी आपण ऐकाल सुगम संगीत. सकाळी 8:15 हिंदी चित्रपट गीतं प्रसारित करू. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 हिंदी पत्रकारानिमित्त श्री मुरली मनोहर व्यास यांचं भाषण आपण ऐकू शकाल, ते आम्ही प्रसारित करू. सकाळी 9 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. सकाळी 10 आपण ऐकाल हिंदी चित्रपट गीतं आणि 10:30 गीत सरिता श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. 11 आपण ऐकाल हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. यामध्ये आज स्पोर्ट्स इंजुरी, खेळातील दुखापती आणि जॉईंट पेन म्हणजे सांधेदुखी या विषयावर डॉक्टर सुनील मल्लोजवार यांची संगीता लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल सकाळी 11 हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. 11:30 आपण ऐकाल माहिती आणि मनोरंजनावर आधारित कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12 वनिता मंडळचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. दुपारी 12:45 मुंबई केंद्राहून निरंतर स्वर लहरी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आकाशवाणी बीड केंद्र यांची निर्मिती आहे. दुपारी 1 आपण ऐकाल विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. श्रोतेहो, सायंकाळी 5:30 मुंबई केंद्राहून युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकाल. 6 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. संध्याकाळी 7:30 कृषी कल्याण आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्यानं कार्यक्रम किसानवाणी या कार्यक्रमात सुरुवातीला हवामान अंदाज आणि त्यानंतर खरीप हंगामाची पूर्वतयारी या विषयावर डॉक्टर विजय विठ्ठल पाटील सहाय्यक प्राध्यापक कृषी विद्या विभाग अनन्यकेतन कृषी विद्यालय यांचं भाषण आम्ही प्रसारित करू रात्री 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात. 8:15 आपण ऐकू शकाल विविध भारत प्रसारण सेवेचे कार्यक्रम बातम्या वेळा नेहमीप्रमाणेच. तर श्रोतेहो, आताच आपण जाणून घेतली आजच्या प्रसारण सभेत प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐका असे काही दिनविशेष. आज 30 श्रोतेहो, आज गोवा राज्य स्थापना दिन आहे. आज हिंदी पत्रकारिता दिवस आहे. मुंबई नभोवाणी केंद्राला आजच्याच दिवशी 1934 सुरुवात झाली होती. प्राचीन भारतातील इतिहासाचे आणि संस्कृतीचे व्यासंगी संशोधक आणि पुरातत्वज्ञ देवदत्त भांडारकर यांचा आज स्मृती दिन. 30 May 1959 इंग्लंडमधील ऑइल ऑफ व्हाईट या खाडीत हॉवर क्राफ्टचा जगातील पहिला यशस्वी प्रवास ख्रिस्तीकर कॉकरेल यांनी केला. भारतीय अभिनेते पद्मश्री आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते परेश रावल यांचा 30 May 1950 हा जन्मदिवस. भारतीय उद्योजक भारतीय क्रिकेट मंडळाचे 26 अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा आज जन्मदिवस. भारतीय संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचं आज स्मृतिदिन. 1955 त्यांचं निधन झालं. कामगारांच्या हितसंबंधाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. ते सडेतोड वक्ते आणि लेखक होते. तर श्रोतेहो, आताच आपण जाणून घेतलं असे काही दिनविशेष. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:40 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी.
1: श्रोतेहो नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आपलं स्वागत. कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत कीड नियंत्रणात कडुनिंबाचे महत्व याविषयीची माहिती. श्रोतेहो, अलीकडील काळात कीड नियंत्रणात जैविक सेंद्रिय पर्यायांना महत्व आलं आहे. बाजारपेठेतही अशी कीडनाशके उपलब्ध आहेत. मात्र शेतकऱ्यांना घरच्या घरी देखील वनस्पतीजन्य

0: कीडनाशके तयार करता येतात. कडुनिंब हा आशिया खंडात आढळणारा वृक्ष आहे, त्यामुळे येथील हवामान कडुनिंबाच्या वाढीसाठी अनुकूल ठरतं. हे झाड दुष्काळात देखील तग धरू शकतं. अमेरिकन बोंडअळी, चौकोनी ठिपक्यांचा पतंग, लष्करी अळी, हिरवे तुडतुडे, पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, गवती टोळ, फळमाशी इत्यादींच्या नियंत्रणासाठी कडुनिंब उपयुक्त आहेच. त्याचबरोबर मावा, कोळी, लाल कोळी, तपकिरी तुडतुडे यासारख्या रसशोषक किडी, तांदळातील सोंडे, धान्य पुकारणारी अळी इत्यादी साठवणीतील किडी, सूत्रकृमी, गोगलगाई, कवचधारी प्राणी, काही रोगकारक बुरशी यांच्यावर नियंत्रण आणणं देखील शक्य होतं. तर श्रोतेहो, या कडुनिंब वापराच्या काय पद्धती आहेत हे आपण जाणून घेऊया. कडुनिंब कीडनाशक म्हणून वापरावयाच्या विविध पद्धती आहेत. त्यामध्ये पाण्यातील अर्क, निंबोळी तेल, बियांची भुकटी, पेंड आदी स्वरूपांचा समावेश होतो. कडुनिंबाची झाडे 2 ते 3 वर्ष वयाची झाली की त्यांना प्रथम फुल येतो. 3 ते 4 वर्ष वयाच्या झाडांना फळधारणा होते, अर्थात सामान्यपणे फळधारणा वर्षातून एकदाच होते, परंतु काही दमट प्रदेशात ती वर्षातून 2 वेळाही होऊ शकते. झाड हलविणे की त्याची फळे म्हणजेच निंबोळ्या जमिनीवर गडून पडतात. ती पिवळ्या रंगाची असून त्यांचा आकार लांबोळा आणि लांबी 2 सेंटीमीटरच्या आसपास असते. मऊ फळांमध्ये करड्या रंगांचे सुमारे 1.5 सेंटीमीटर लांबीचे बी असते. बीमध्ये एकतर काही वेळा 2 दडे असतात. बियातील दळे तपकिरी असतात. तर श्रोतेहो, आता निंबोळी कशी साठवावी? तर फळे गोळा केल्यानंतर त्यातील गर शक्य तितक्या लवकर काढून टाकावा. काही प्रदेशात पक्षी आणि वटवाघळे फळातील गोड गर खातात, त्यावेळी जमिनीवर स्वच्छ बिया पडलेल्या आढळतात. बी वाढवण्यासाठी ते उन्हात कोरड्या जमिनीवर काही दिवस पसरून ठेवावं. बियांचा थर शक्य तितका पातळ ठेवावा. धान्यांप्रमाणेच कडुनिंबाचे बी वाढवावे. त्यासाठीची प्रक्रिया काळजीपूर्वक करावी, कारण नीटपणे न वाढविलेल्या बियांना लवकर बुरशीचा प्रादुर्भाव होतो. अयोग्यरित्या साठविल्यास त्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. बी शक्यतो हवा लागणाऱ्या जूटच्या पोत्यात किंवा टोपल्यात भरून ठेवावं. हवाबंद प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा भांडी हे बी साठवण्याकरिता अयोग्य ठरतात. श्रोतेहो, कीड नियंत्रणात कडुनिंबाचे महत्त्व याविषयीची माहिती आपण ऐकलीत. याचा पुढील भाग आपण ऐकू शकाल उद्याच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्र आपण ऐकलेत. कृषीवाणी या माहितीचं वाचन केलं होतं बंडू लेनगुरे यांनी. आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र हे 6:45 होत आहेत. छोटे आता मुंबई केंद्राहून आरोग्यम, धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण पोस्टपार्टम डिप्रेशनसाठी लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस करावे लागतात त्याविषयी माहिती बघत होतो. त्यातीलच पुढील भाग आज आपण पाहूया. पोस्टपार्टममध्ये न्यूट्रिशनचाही महत्त्वाचा रोल आहे. त्यासाठी ताजं गरम सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर आपलं महाराष्ट्रीयन फूड किंवा आपली जी थाळी आहे ती अगदी यासाठी बेस्ट आहे, पण ती घरी केलेली. आयर्न रिच फूड म्हणजे ज्यामध्ये पालक, बीट, गाजर तसेच तूप, बदाम, अक्रोड याचा समावेश असायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. पाणी हे नॅचरली आश्वासन देण्याचं काम करतं, त्यामुळे पाणी किंवा इतर द्रवपदार्थ, सरबत वेगवेगळ्या फॉर्ममधली ही अवश्य घ्यावीत. आई, बहीण किंवा विश्वासातील मित्रांशी संवाद किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला हव्यात. स्वतःची काळजी घेणंसुद्धा यामध्ये खूप गरजेचं आहे. यामध्ये हेड मसाज म्हणजे केसांना किंवा डोक्याला तेल लावून घेणं किंवा अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला शास्त्रोक्त पद्धतीने तेल लावून त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणं ही यामध्ये ट्रीटमेंटचा भाग येतो. कोमट पाण्यात खडे मीठ किंवा निंबाची पानं टाकून त्याने आंघोळ करावी. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, कमीत कमी 10 मिनिटं का होईना स्वतःची एखादी हॉबी किंवा एखादं छान गाणं ऐकण्यासाठी वेळ काढावा. याबरोबरच काही हेल्दी बाउंड्रीज आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. सततच्या किंवा अननेसेसरी सूचनांना नम्रपणे नकार देता यायला हवा. घरातील सर्व जबाबदाऱ्या लगेच स्वीकारण्याचा अट्टहास करू नका, त्याचं प्रेशरही घेऊ नका. घरातल्यांशी व नवऱ्याशी प्रेमानं व मोकळेपणाने संवाद साधावा. यामध्ये काही होम रेमेडीज किंवा आयुर्वेदिक औषधांचाही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करून घेऊ शकतो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं द्रव्य म्हणजे अश्वगंधा, जे आपल्या बॉडीमध्ये अँझायटी कमी करतं किंवा कॉर्टिसोलचं लेवल कमी करते. पण अश्वगंधा घेताना मात्र स्त्री ही फीडिंग नसावी, बाळाला दूध पाजणारी नसावी, आणि हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. अदरवाईज 1/2 चमचा अश्वगंधा चूर्ण हे दुधासोबत घेता येतं. शतावरी चूर्ण हे मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करतं किंवा मूडला छान एनहान्स करण्याचं काम करतं. 1/2 चमचा शतावरी चूर्ण हे कोमट दुधाबरोबर घेता येतं. त्यानंतर ब्राह्मी हे मनावर छान काम करणारं औषध आहे. संज्ञाजननाचं काम करतं, संज्ञा स्थापनाचं काम करतं, त्यामुळे ब्राह्मी हे चूर्ण किंवा गोळी या फॉर्ममध्येही आपल्याला घेता येतं. हळदीचं दूध हे यामध्ये एक छान काम करतं. हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी काम करते, त्यामुळे हळदीचं दूध हे रात्रीच्या वेळेला छान झोप येण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. या काही रेमेडीज सोबत आजचा भाग आपण इथे थांबूया. पुढच्या भागामध्ये पुढील माहिती पाहूया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. श्रोते हो, तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना आहेत, त्या अशा आहेत. शरीरात पुरेसे पाणी ठेवा. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. तहान ही निर्जलीकरणाचे योग्य लक्षण नाही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेये घ्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, लेट्यूस इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा. सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाणार छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा. रेडिओ ऐका, TV पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. या काही सूचना होत्या. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता परिसर.

0: परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती। लेखन डॉक्टर पल्लवी भोसले। बायो क्लिन्झरच्या वैज्ञानिक आधारामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी आणि जैव रसायनशास्त्र अर्थात बायोकेमिस्ट्री यांचा मोठा वाटा आहे। सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळे एन्झाइम्स तयार होतात, तर जैव रासायनिक प्रक्रियांमुळे विविध सेंद्रिय आम्ल आणि इतर घटक तयार होतात। या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक क्लिन्झर होय। बायो क्लिन्झरच्या कार्यपद्धतीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे त्याची सर्फंक्टंट क्रिया। सॅपोनिन्स आणि इतर नैसर्गिक घटक पाण्याचा पृष्ठताण कमी करतात, ज्यामुळे पाणी खोलवर घाणीत जाऊ शकतं, त्यामुळे घाण सहजपणे सुटते आणि पाण्यासोबत वाहून जाते। ही क्रिया रासायनिक क्लिनर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम सर्फंक्टन्स प्रमाणेच असते, परंतु बायो क्लिन्झरमध्ये ती नैसर्गिकरित्या होते। या सर्व वैज्ञानिक प्रक्रियेमुळे बायो क्लिन्झर एक बहुउद्देशीय स्वच्छता द्रावण बनतं। ते केवळ पृष्ठभाग स्वच्छ करत नाही, तर जंतुनाशन, दुर्गंधी नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण यासाठी देखील उपयुक्त ठरतं। बायो क्लिन्झरची कार्यपद्धती आणि वैज्ञानिक आधार हे दर्शवतात की हे केवळ पारंपरिक किंवा लोकसाहित्यावर आधारित उपाय नसून त्यामागे ठोस वैज्ञानिक तत्व आहेत। एन्झाइम्स क्रिया, सूक्ष्मजीवांची भूमिका, सेंद्रिय आम्लांची निर्मिती आणि बायोडिग्रेडेशन या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक स्वच्छता साधन तयार होतं। आजच्या काळात पर्यावरणीय समस्या वाढत असताना अशा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे। बायो क्लिन्झर ही त्याच दिशेनं एक महत्वाची पायरी आहे। बायो क्लिन्झरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे। सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारं हे द्रावण निसर्गाशी सुसंगत असतं। रासायनिक क्लिनर्स प्रमाणे यात कोणतेही विषारी घटक नाहीत, त्यामुळं ते वापरल्यानंतर पाणी, माती किंवा हवा यांचं प्रदूषण होत नाही। उलट बायो क्लिन्झर वापरल्यामुळं पर्यावरणातील सेंद्रिय संतुलन राखलं जातं। पाण्यात मिसळल्यानंतर हे द्रावण सहज विघटित होतं आणि कोणताही हानिकारक अवशेष निर्माण होत नाही। कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त आहे। घरातील फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा यांचा वापर करून बायो क्लिन्झर तयार करता येतं। त्यामुळं कचऱ्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचं उपयुक्त उत्पादनात रूपांतर होतं। वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना यामुळे प्रत्यक्षात उतरते। शहरी भागात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो। आरोग्याच्या दृष्टीनं बायो क्लिन्झरचा वापर अत्यंत सुरक्षित आहे। रासायनिक क्लिनर्समध्ये असलेली कठोर रसायनं त्वचेवर, डोळ्यावर आणि श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम करतात। अनेक वेळा ॲलर्जी, त्वचारोग आणि श्वसना त्रास निर्माण होतात, परंतु बायो क्लिन्झर नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं असल्यामुळं ते वापरताना कोणताही दुष्परिणाम होत नाही। हे विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आहे। आर्थिकदृष्ट्या बायो क्लिन्झर अत्यंत किफायतशीर आहे। परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती ऐकली। लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर। ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती।
0: श्रोतेहो, सकाळचे 6:55 आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र। श्रोतेहो, आताच आपण मुंबई केंद्राहून आरोग्य, धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम ऐकले, ते आम्ही सहक्षेपित केले। सकाळचे 6:55 झालेत। कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सुप्रभात। सुप्रभात कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात स्वागत। श्रोतेहो,

निसर्ग आपल्याला मिळालेली सर्वात मोठी आणि मौल्यवान देणगी आहे. आपल्या सभोवतालची हवा, पाणी, जमीन, जंगले, डोंगर, नद्या आणि विविध प्रकारचे पशुपक्षी या सर्वांचा समावेश निसर्गात होतो. मानवी जीवनाचं अस्तित्व पूर्णपणे निसर्गावरच अवलंबून आहे. झाडे हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि आपल्याला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला ऑक्सिजन देतात. नद्या, तलाव आणि पाऊस हे निसर्गाचं चक्र चालवून आपल्याला पिण्याचं आणि शेतीसाठी लागणारं पाणी पुरवतात. निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो, परंतु मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळं निसर्गाचा समतोल बिघडत चाललाय. प्लास्टिक कचऱ्यामुळं निसर्गाचं प्रचंड प्रमाणात नुकसान होताना दिसते. शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळं मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते, ज्यामुळे वन्यजीवांचं जीवन धोक्यात येत आहे. झाडे कमी झाले

परंतु मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळं निसर्गाचा समतोल बिघडत चाललाय. प्लास्टिक कचऱ्यामुळं निसर्गाचं प्रचंड प्रमाणात नुकसान होताना दिसतंय. शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळं मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते, ज्यामुळे वन्यजीवांचं जीवन धोक्यात येत आहे. झाडे कमी झाल्यामुळं पृथ्वीचं तापमान वाढत आहे, ज्यामुळं अवकाळी पाऊस, दुष्काळ, महापूर यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतंय. या संकटापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर एक व्यक्ती एक झाड हे सूत्र आपण अंमलात आणून जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे आणि ती जगवली पाहिजेत. श्रोतेहो, पाण्याचा प्रत्येक थेंब हा मौल्यवान आहे, त्यामुळं पाण्याचा अपव्यय टाळणं आणि पाणी अडवा पाणी जिरवा यावर भर देणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच कापडी पिशव्यांचा वापर करून निसर्गाला प्लास्टिकमुक्त बनवण्यास मदत करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करून पर्यावरणाची हानी होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. शोधो, आजच्या काळात निसर्गाचा हा ठेवा टिकवून ठेवण्यासाठी निसर्ग जपा पर्यावरण वाचवा हा केवळ एक संदेश न राहता ती काळाची गरज बनली आहे. मानवाचा वाढता हस्तक्षेप, सिमेंटची जंगले आणि प्रदूषण यामुळं निसर्गाचं चक्र धोक्यात येत आहे. जर आज आपण निसर्ग जपला तरच उद्याचं भविष्य सुरक्षित राहील हे प्रत्येकानं लक्षात ठेवायला पाहिजे. तर श्रोतेहो, आताच आपण ऐकल्यात कार्यक्रम सुप्रभात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7 वाजले आहेत.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.

मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: शोधे हो, हॅलो डॉक्टर, या संदर्भात एक निवेदन आहे का? येत्या शनिवारी म्हणजेच 6 जून 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी झाल्यानंतर घ्यावयाची काळजी. कार्यक्रमात मार्गदर्शन करतील हृदयरोगतज्ञ डॉक्टर प्रदीप वर्गने. शोधे हृदयाच्या आजाराचे लक्षण दिसताच आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर कधी कधी त्रास बघून अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देतात. ती व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टी करतात, पण शोधो ते रुग्ण पाहिजे तशी स्वतःची काळजी घेत नाहीत आणि काळजी न घेतल्यामुळे पुढे धोका संभवू शकतो. तर एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी या संदर्भात काही त्रास, काही अडचणी, काही प्रश्न आहेत का? असल्यास आपण फोन करून विचारू शकता आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आणि शोधो हो, या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होईल 3 जून सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. रेकॉर्डिंग होईल 3 जूनला सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. आणि त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0712-2254-634. फोन नंबर पुन्हा लक्षात घ्या, 0712-2254-634. तेव्हा जरूर फोन करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. छोटे होत आहे का? सुधीर फडके यांनी गायलेलं गदिम अडगुळकरांचं गीत, चित्रपट हे प्रपंच.

आकाशवाणी से चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होते. आता पुणे केंद्राहून दिले जाणारे काही व्यावसायिक संदेश, त्यानंतर पुणे केंद्राच्या प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. 7:25 आपण ऐकू शकाल मुंबई केंद्राहून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. तर आता काही क्षणातच पुणे केंद्राचे काही व्यावसायिक संदेश आणि त्यानंतर पुणे केंद्राच्या प्रादेशिक मराठी बातम्या.

0: नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफला उर्मी हा सूत्रबद्ध निधनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
1: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: आता गवाया रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
2: पाणी उकळून शान प्याव.
1: काय पण तुझं शनपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अग मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला. बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समजत तो शिकवतोय ना.
1: हक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
3: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
4: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
5: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
6: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
7: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील दापोडी आणि फुगेवाडीमध्ये 9 जणांचा तर काळेपडळ आणि हडपसर परिसरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगळे

0: वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,
1: माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. त्याच्या पाठीमागे कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे, त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले.
0: या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन केल्यानंतर आयोजित मुलाखतीत ते काल बोलत होते. मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. एआयचा वेगानं विस्तार होत असताना निर्माण होणाऱ्या डीप फेक, डेटा सुरक्षा या समस्यांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की एथिकल एआय हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीट पेपर फुटीनंतर दाखल झालेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर काल सुनावणी सुरू झाली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 1 जून रोजी नीट फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. पंतप्रधान स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत असं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण प्रथमच तृतीय पंथीयांच्या एका पथकाला दिलं जात आहे. जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरचा हा अशा प्रकारचा पहिलाच नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती प्रसाद संकपाळ यांच्याकडून.
2: या तृतीयपंथीयांकडे पुरुषाची ताकद का स्त्रीची कोमलता आणि तिचा इनोसेन्स सुद्धा आहे हे त्याच्यामध्ये दिसून आलं. निश्चितच या गोष्टी बघत असता असं लक्षात आलं की बाबा आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये तृतीयपंथी लोक जे समाजाच्या मुख्य प्रवाहात नाही आहेत आणि फक्त भिक्षा मागणं किंवा शरीर विक्रय करणं ह्या दोनच गोष्टी त्या आज मितीला करतायत, त्यांना जर आपण या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा जो आपला एक प्रयत्न आहे त्याला कुठेतरी हात बार लावल्यासारखा होईल.

0: आता या प्रशिक्षणानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वगैरे निर्माण होती असं वाटलं तर या 10 जणांच्या तृतीयपंथीयांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला आम्ही आमच्या सोबत मदतीसाठी सोबत घेणार आहोत.
1: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDA 150व्या तुकडीच्या दिमाखदार दीक्षांत संचलनाला आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर सुरुवात झाली. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी या संचलनाचं निरीक्षण करत आहेत. थोड्याच वेळात होणाऱ्या भारतीय वायुदलाच्या नेत्रदीपक हवा कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असेल. दरम्यान NDA दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमाखदार वातावरणात पार पडला. निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात NDA प्रभारी प्राचार्य डॉ विनयदीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स, इंटर्नशिप, भारतीय ज्ञान परंपरा तसंच कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान विविध बाबींमध्ये एकसमता आणण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या कृती दलाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉ नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण तंत्रशिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचाही यात समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यंदाच्या मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल तर देशाच्या मध्य आणि वायव्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतो हो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला हे आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता.

0: सतारी से बोला सोत
1: के मंजुळ बासरे
0: शततारांची संतूर असो
1: के मंगल सनई
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी
1: आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

श्रोते हो, सकाळचे 7:22 मिनिट झालीत. आता दिनविशेष, आज 30 मे. श्रोते हो, आजच्याच दिवशी म्हणजे 30 मे 1987 रोजी गोव्याला स्वतंत्र घटक राज्याचा दर्जा देण्यात आला होता. आज गोवा राज्य स्थापना दिवस आहे. आज हिंदी पत्रकारिता दिवस सुद्धा आहे. आज ज्यांच्या पुण्यतिथी आहे त्यांचं स्मरण. प्राच्यविद्या संशोधक दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर यांचं निधन आजच्याच दिवशी झालं. भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा सुद्धा आज स्मृतिदिन आहे. चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचं निधन आजच्याच दिवशी 1968 रोजी झालं होतं. आपला भाऊ ऑर्विल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचा सुद्धा आज स्मृतिदिन आहे. या सर्वांना विनम्र आदरांजली. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, AIR मराठी DTH परवाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण FM 103.6 MHz. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: सकाळचे 7:25 झाले आहेत. थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम देईल खुलास, त्याआधी हा संदेश.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून.
1: डॉक्टर, मला सांगा की त्यासाठी मुख आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे का? मी याच्यासाठी विचारते कारण कॅन्सर तोंडात किंवा तंबाखूमुळे दात हिरडे आपल्या खराब होतात, त्यासाठी आपलं मुख आरोग्य चांगलं असणं कितपत गरजेचं आहे?
2: मुख आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. तंबाखू खाल्ल्यावर मुख आरोग्य खराब होतो. करेक्ट. तंबाखू, दारू आणि अरेकन तुम्ही खाल्लं नाही पण तरी पण आपली स्टडी एडाटामल हॉस्पिटल आपण स्टडी केली होती 2019 मध्ये, त्याला टायटल होतं पुअर ओरल हायजीन कॉजिंग ओरल कॅन्सर. तर पुअर ओरल हायजीन डायरेक्टली कॅन्सर प्रोड्यूस करत नाही, पण ते तंबाखू, अल्कोहोल आणि अरेकानट अरेकानट सुपारीला हेल्प करू शकतो, त्याला आपण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर म्हणतो. त्यामुळे तुम्ही सांगितलं की पुअर ओरल हायजीन कॅन कॉज कॅन्सर इंडिपेंडेंटली, इट कॅनॉट कॉज कॅन्सर, बट येस कॅन बी अ कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर.
1: अच्छा, आणि या मुखाबरोबरच हेड एन नेक कसे कनेक्ट आहेत?
2: जसं सांगितलं मी की हेड एन नेक मध्ये खूप पार्ट्स असतात. एक ओरल कॅव्हिटी मी मुख सांगितलं, त्यानंतर घसा, नाक आणि स्वरयंत्र. करेक्ट. हेड म्हणजे मेंदू या डोमेन मध्ये येत नाही. मेंदूचा खाली जो पण प्रकार असतो तो तिथून ही जी हड्डी असते, क्लॅव्हिक्युलम सांगतो, सरळ हड्डी असते इथे, इथपर्यंत हा हेड एन नेकचा प्रकार येतो. त्यामध्ये ओरल कॅव्हिटी इज वन ऑफ द मेजर कंपोनेंट.
1: पण मग त्याचा वेगळा काही कॅन्सर आहे का, की त्या मुखाच्या कॅन्सरलाच ते कनेक्ट झालेले असतात, की हेड एन नेकचा काही वेगळा कॅन्सर होतो असा?
2: नाही, हेड एन नेकचा असं वेगळा काही कॅन्सर होत नाही. त्यामध्ये खूप पार्ट्स असतात, सांगितलं वेगवेगळ्या पार्टचा कॅन्सर होतो आणि त्याचा प्रोग्नॉसिस डिफरंट आहे, ट्रीटमेंट डिफरंट आहे, कॉजेस डिफरंट आहे. एक्झाम्पल, घसाचा कॅन्सर होतो तो व्हायरसने होतो, एचपीव्ही व्हायरसने होतो. एक्झॅक्टली. टबॅगोचा कॅन्सर आहे तो तोंडामध्ये होतो. दारूचा कॅन्सर पीएफएस स्वरयंत्रामध्ये होतो. असं डिफरंट डिफरंट कॉजेस आहेत, डिफरंट डिफरंट पार्ट्स ऑफ हेड नेक, त्यामुळे त्या डिफरंट पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेला आहे.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की सध्या कामगार वर्ग आपण बघतो की त्यांच्यात म्हणजे असं म्हणतात की सिगारेट पिल्यानंतर किंवा तंबाखू खाल्ल्यानंतर आम्हाला काम करायला जोर येतो, असा एक एनर्जी मिळते. तर कामगार वर्गांमध्ये तंबाखू खाण्याचं प्रमाण खूप दिसतंय, तर काय सांगाल आपण?
2: मी काय बघितलंय की जिथे पण अलर्टनेस लागतो, सतर्कता लागते, वॉचमॅन आहे, ड्रायव्हर आहे, रिक्षा चालक आहे, त्याला रात्री बसून अलर्ट व्हावा लागतो. कारण की ते अलर्ट नाही झालं त्यांचं काही ऍक्सिडेंट होऊ शकतो, किंवा वॉचमॅन असं काही ऑक्युपेशन आहे, किंवा कॉल सेंटर्स आहेत की रात्री तुम्हाला युएसच्या टायमिंगवर तुम्हाला फोन करायचं आहे, काम करायचं आहे. तर हे जे आपलं लाईफस्टाईल आपण जे चेंज करतो आपलं, त्यामुळे आपल्याला हे स्टिम्युलंट्स लागतात. स्टिम्युलंट म्हणजे काय? तंबाखू, अल्कोहोल आणि सिगारेट. तर त्यामुळे हे लाईफस्टाईल जर आपण चेंज केली तर हेही व्यसने आपण कमी करू शकतो. आणि जसं सांगितलं, कामगार जो सेक्शन आहे त्यामध्ये जास्त टबॅको आहे, कारण की टबॅको फार स्वस्त आहे.
1: अच्छा.
2: हो, फार स्वस्त आहे. 2 रुपया, 3 रुपया, 5 रुपयामध्ये तुम्हाला तंबाखू भेटतो. आणि खैनी असते ती खूप दिवस चालते.
1: अच्छा.
2: डब्बीवर त्यावर असं खैनी असते आणि खाली ते चुना असतो आणि ते खूप दिवस चालतो, त्यामुळे ते फार स्वस्त आहे. स्वस्त प्रकार आहे ते, तुम्ही त्यांना काम करायला हेल्प करतो. पण काय असतं ना की 40-50 पर्यंत काम करतो, आणि जर कॅन्सर आपल्याला आला तर फक्त जर मला कॅन्सर आला तर मला नाही, माझ्या पुढे फॅमिलीला तो प्रॉब्लेम येणार. आणि तंबाखू तोच खातो जो प्रोडक्टिव्ह असतो, जो इंडिपेंडेंट असतो. एक्झाम्पल, मी जर तंबाखू खातोय, मी काम करतोय आणि तंबाखू खातोय, माझी वाईफ माझ्यावर डिपेंडेंट आहे, तर हा जो कॅन्सर आहे तो डिपेंडेंट प्रोडक्टिव्ह मॅन वर प्रहार करतो. माझ्यावर प्रहार झाला तर माझी वाईफ आणि माझे मुले तेही सगळे डिस्टर्ब होणार.
1: अगदी बरोबर आहे. डॉक्टर, तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो काहीतरी तक्रारी घेऊन तोंडाच्या, तेव्हा काय लक्षणं दिसतात किंवा त्याच्या तक्रारी त्या काय असतात?
2: तक्रारी तुम्ही सांगितलं ना की एक अल्सर

0: बरंच होत नाही. सगळ्यात मोठी तक्रार तीच असते. त्यानंतर काही जर तिखट खाल्लं तर खूप असं गरम वाटतो खाल्ल्यावर. तोंड पूर्णपणे उघडत नाही. नॉर्मल जे आपले लोक असतात त्यांना फोर फिंगर आपल्या दात आजायला पाहिजे, त्याला आपण फोर फिंगर टेस्ट म्हणतो. पण जे तंबाखू सुपारी खातात त्यांचं दोन फिंगर किंवा एक फिंगर ही जात नाही. आज जे मी ऑपरेशन केलं त्यामुळे तर बिलकुल ओपन नाही होतो. असं पण असतात की तोंडात कॅन्सर आहे आणि पूर्णपणे तोंड बंद झालेलं आहे, आपल्याला काही बघताही येत नाही. असं तर ही जी प्रकार असते आणि हे तक्रार घेऊन आपल्याकडे येतात.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तंबाखू एखाद्या माणसाने खायला सुरुवातल्यापासून किंवा आपण अल्कोहोल म्हणूया किंवा सिगारेट म्हणूया ही व्यसन करायला लागल्यापासून साधारण त्याला किती म्हणजे काहींना कमी म्हणजे लगेचच होत असेल किंवा काय त्याचं ड्युरेशन किंवा तो पिरियड काय असतो कॅन्सर दिसायचा किंवा होण्याचा?
0: खैनी जी असते सांगितलं, खैनी आणि कच्चा तंबाखू असते त्याचा 10 ते 15 वर्ष लागतात ऍव्हरेज. आपण जर मी खाल्लं तर माझ्यामध्ये 5 वर्ष 5 वर्षामध्ये होऊ शकतो, तुमच्याकडे नाही पण होणार. पण ऍव्हरेज हे आहे की 10 ते 15 वर्ष पर्यंत आपण हे कळलं आहे की त्या लोकांमध्ये कॅन्सर झालेला आहे, त्यामध्ये आपण हिस्ट्री घेतली आहे, त्यांनी 10-15 वर्ष आधी आणि सुरुवात केली होती. पण जे गुटखा जो प्रकार आहे तो 5 ते 7 वर्षांमध्ये कॅन्सर होतो. मी टाटामध्ये असताना मी बघितलेलं आहे की 16 वर्षाच्या यंग बच्चूला पण टंग कॅन्सर बिकॉज ऑफ गुटखा, कारण की त्यांनी सांगितलं सुरुवात केली गुटख्याला 12 वर्षापासून. तर यंग लोकांना जास्त होत आहे आता, कारण की हे जे आपलं ड्युरेशन होतं कॅन्सर आदळण्याचा तो कमी झालेला आहे.
1: अच्छा, काय त्याचं नेमकं कारण आहे?
0: मोर ऑफ कार्सिनोजन्स इन दी गुटखा, स्मोकलेस टोबॅको अँड ऑल्सो इन दी स्मोकिंग. आता हे नवीन ई सिगरेट्स पण आलेला आहे.
1: हा, ई सिगारेट बद्दल पण मला विचारायचं आहे डॉक्टर, की असं म्हणतात की आम्ही ई सिगारेट म्हणजे ते थोडं स्टेटस सिम्बॉल पण ई सिगारेट झालेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि ते सेफ आहे असं मानलं जातं तर काय सांगाल?
0: हा तंबाखू आहे, आपल्याला कळलंय त्यामध्ये कॅन्सर आहे, हे लोकांनी विकलं पण आहे, प्रॉफिट पण कमावलेलं आहे. आता लोकांना कळलं आहे यामध्ये कॅन्सर आहे, त्यामुळे त्यावर खूप प्रतिबंध आहे. कोटपा ऍक्ट आहे, त्यामध्ये 9 सेक्शन्स असतात. आता आपल्याला हे विकायचं आहे बिगर प्रतिबंध. कसं? नवीन काय चालू करा, त्यामध्ये पण तंबाखू आहे, पण आपल्याकडे स्टडीज नाही सांगितलं की कॅन्सर त्याने होतो. हे विका, हे बंद करा, नवीन प्रकाराचं सिगरेट चालू करा, 10-15 वर्ष निघणार, त्यानंतर आपल्याला कळणार कॅन्सर होणार की नाही होणार, त्यानंतर परत त्यावर प्रतिबंध आहे, परत नवीन काय येणार. तर हा ट्रान्झिशन आहे दुसऱ्या प्रोडक्टवर. लोक बॅन का करू शकत नाही? कारण की डायरेक्टली काय प्रॉब्लेम होत नाही आहे ना. त्या 10 वर्ष लागणार आपल्याला एव्हिडन्स कळायला की त्यांना कॅन्सर होतोय काय, अजून काय होतोय. युएसमध्ये एक प्रकार आहे ई वॅलायकम, ई सिगरेट असोसिएटेड अल्व्हेओलर इंजुरी, अल्व्हेओलर इज लंग्स. हे आपल्याला स्टडीमध्ये कळलेलं आहे की जे पण ई सिगरेट यूज करतो त्यांच्या लंग मध्ये खूप प्रॉब्लेम्स सुरू झालेला आहे. जर कॅन्सरने आपण कॅन्सर थांबवला तंबाखूमुळे त्यामुळे लंग प्रॉब्लेम नंतर होणारच.
1: नक्कीच डॉक्टर, मला तेच विचारायचं होतं की सिगारेट प्याल्यामुळे आपल्या लंग्सवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि ज्या महिला मिश्री अजून खेडेगावामध्ये आपण कधी बघितलं असेल तर मिश्री घासायची सवय असते आणि ती मिश्री घासल्यानंतर ती तंबाखूची मिश्री तशीच ती दातांवरती असते कामं सगळी होईपर्यंत त्या महिलांची, तर त्याचा काय दुरुपयोग म्हणजे त्याचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो?
0: मी टाटाला किंवा असं होतो ना तिथे लोक यायचे, त्यांना विचारायचो कॅन्सर झालेला आहे ठीक आहे, तुम्ही तंबाखू खाता का? मी तंबाखू खात नाही. मी तोंड बघितलं सगळ्याकडे असं टेन्सर आहे, तंबाखू खात नाही तुम्ही? तुम्ही शुअर आहात? नाही मी तंबाखू खात नाही पण मिश्री घासते. म्हणजे काय आहे की लोकांना हे माहीत नाही आहे की मिश्रीमध्ये तंबाखू आहे. इफ यू नो द डेव्हल इट इज गुड, इफ यू डोंट नो द डेव्हल दॅट इज व्हेरी बॅड. तुम्हाला अगर माहीत नाही आहे की हे प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम्स आहे तर तुमच्यासाठी खूप, कारण की तुम्ही अनकंट्रोल वापरणार ना, तर खूप लोकांना माहीत नाही की मिश्रीमध्ये तंबाखू असते, त्यांना नंतर सांगावं लागतो की मिश्रीमध्ये तंबाखू आहे तुम्ही खाऊ नका, यांनीच तुम्हाला कॅन्सर. नाही ना, यांनी नाही कॅन्सर, दात होतो, दात साफ होतो नाही होतो मला माहित नाही, त्यांना कॅन्सर डायरेक्टली होतो.
1: नक्कीच डॉक्टर, आणि की या महिलांचं मी ऐकलेलं असं म्हणणं आहे की आम्ही तंबाखू पूर्ण जाळतो त्यामुळे त्याच्यातले जे जे काही वीट घटक असतात ते जाळून मग आम्ही मिश्री लावतो, तर काय सांगाल की ती तंबाखू जाळून जी मिश्री बनवतात आणि ती लावतात तर खरंच त्याचे जे वाईट घटक असतात ते निघून जातात,
0: खराब होतात. तंबाखू खराब आहे. कच्ची खैनी इज बेटर दॅन हीटेड खैनी.
1: अच्छा,
0: बिकॉज हीटेड खैनीमध्ये कॅल्शियम वाढतात आणि ते लवकर अब्सॉर्ब होतात तोंड.

0: आपल्या तोंडामध्ये कोणत्याही गरम चीज खाल्ल्यावर आपल्याला चांगलं का वाटतो, कारण की ते लवकर अब्झॉर्ब होते पोटामध्ये तोंडामध्ये. आपल्याला स्वयंपाक पण गरम का आवडते, कारण की लवकर अब्झॉर्ब होते. तसंच टबॅको मध्ये ते अब्झॉर्प्शन कॅपॅसिटी वाढून जाते, त्यामुळे चान्सेस जास्त असतात.
1: आणि तंबाखू बरोबर जो चुना खाल्ला जातो त्याचाही दुष्परिणाम शरीरावरती होतो का?
0: व्हेरी बेसिक क्वेश्चन इज, आपण तंबाखू मध्ये चुना का लावतो? चुना काय करतो? दरवाजा उघडतो.
1: म्हणजे
0: चुना जर आपण आत लावला ना तर आपले पोर्स उघडतात.
1: अच्छा.
0: त्यानंतर तंबाखू सीप इन करते.
1: अच्छा.
0: हा मेकॅनिझम आहे. जर तुम्ही चुना नाही घेतला ना तर अब्झॉर्प्शन कमी होणार, तुम्हाला किक आणि स्टिम्युलेशन कमी भेटणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही मिक्स करतो तर लाईम आणि चुनानी ते पोर्स उघडतात आणि त्यामुळे तंबाखू सिपिन होतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त स्टिम्युलेशन आणि जास्त किक बसतो.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: साधना सरगम यांच्या आवाजात मल्लिका अमर्शक यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सतीशचंद्र मोरे यांचं.
1: चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच एकाच महिन्यात दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
2: इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश. बीटेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
1: कॉम्प्युटर सायन्स,
2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
1: मायनिंग इंजिनिअरिंग,
2: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडणारे कोर्सेस उपलब्ध.
1: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
2: मुलींसाठी मोफत शिक्षण,
1: बस आणि वसती गृहाची सुविधा उपलब्ध.
2: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, वडगाव वॉर्ड, चंद्रपूर.
1: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9800004715,
2: 9021986400.

0: 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
1: एनबीए एग्रीगेटेड
0: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
1: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स चे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
0: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक बालाजी वार्ड चंद्रपूर. संपर्क
1: 9209441985. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
0: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेचा अत्याधुनिक सुविधा
0: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
0: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचं ठिकाण
0: आरोग्याची खात्री
1: मानवटकर हॉस्पिटल.

0: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
1: La da re ra re na re ra re ra re na re ra ra na na.
2: 10वी झाली, 12वी झाली, आता पुढे काय?
3: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स नाहीतर तू तुझं पाय.
4: कन्फ्युजन ही कन्फ्युजन, सोल्युशन कुछ पता नहीं.
0: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
5: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
0: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
5: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
6: करिअरच्या नव्या ज्ञा.
7: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया
8: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
7: चालता बोलता.
8: रस्त्यावर चालताना,
7: कॉलेजच्या परिसरात,
8: बाजारात किंवा चौकात
7: आम्ही भेटणार आहोत
8: थेट तुम्हाला.
7: काही हलक्या फुलक्या गप्पा,
8: काही रंजक प्रश्न
7: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं.
8: तुमची गोष्ट,
7: तुमचा आवाज
8: आणि तुमचंच गाणं
7: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
8: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
7: चालता बोलता.
6: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
9: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
6: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
9: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
6: आकाशवाणी चंद्रपूर.
10: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
11: सध्या सुगम संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐका लता मंगेशकर यांनी गायलेली कवी बी यांची रचना संगीतबद्ध केली आहे वसंत प्रभू यांनी.

लता मंगेशकर यांच्या आवाजात कवी बी यांची रचना आपण ऐकलीत. आणि शेवटी यासोबतच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. सकाळचे 8 वाजत आहेत. आता दिल्ली केंद्राहून समाचार प्रभात आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आराधना चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकतात. संगीत होतं एस डी बर्मन यांचं.
1: हॅलो
2: हॅलो फरमाईश.
1: हॅलो
2: हॅलो आपली आवाज.
1: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
2: कुठे?
1: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
2: वा छान.
1: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
2: 0717225463 या फोन नंबर वर.
1: आता वेळही सांगून दे.
2: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
1: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
2: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
1: हॅलो
3: पोलीस.
4: मिस सीमा.
3: हो बोलते.
4: लगेच पोलीस स्टेशनला या.

0: थांबा, नाहीतर घरी येऊ हा.
1: पण का? मी
0: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
0: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
0: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवा, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
2: हॅलो मम्मा.
1: हाय.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा. दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
3: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
4: कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सॉल्यूशन कुछ पता नहीं.
5: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
6: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकत.
5: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
6: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
7: करिअरच्या नव्या दिशा.
8: श्रोतेहो, हिंदी चित्रपट गीताच्या कार्यक्रमात आता एका आनंद चित्रपटातलं मन्ना यांच्या आवाजात योगेश यांचं गीत, संगीतकार सलील चौधरी.

0: कभी तो हंसाए।
1: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया
2: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
1: चालता बोलता।
2: रस्त्यावर चालताना,
1: कॉलेजच्या परिसरात,
2: बाजारात किंवा चौकात
1: आम्ही भेटणार आहोत
2: थेट तुम्हाला।
1: काही हलक्या फुलक्या गप्पा,
2: काही रंजक प्रश्न
1: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
2: तुमची गोष्ट,
1: तुमचा आवाज
2: आणि तुमचंच गाणं
1: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून।
2: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
1: चालता बोलता।
3: श्रोत्यांनो, हॅलो डॉक्टर संदर्भात एक निवेदन आहे का? येत्या शनिवारी म्हणजेच 6 जून 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी झाल्यानंतर घ्यावयाची काळजी। कार्यक्रमात मार्गदर्शन करतील हृदयरोगतज्ञ डॉक्टर प्रदीप वर्घने। श्रोत्यो, हृदयाच्या आजाराचे लक्षणं दिसताच आपण डॉक्टरांकडे जातो। डॉक्टर कधीकधी त्रास बघून एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देतात। ती व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टी करतात, पण ते रुग्ण पाहिजे तशी स्वतःची काळजी घेत नाही आणि काळजी न घेतल्यामुळं पुढं धोका संभवू शकतो। तर एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी या संदर्भात काही त्रास, काही अडचणी, काही प्रश्न आहेत का? असल्यास आपण फोन करून विचारू शकता आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात, आणि या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होईल 3 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान। फोन नंबर आहे 0712254634। श्रोत्यांनो, पुन्हा लक्षात घ्या, या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग बुधवार 3 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत होईल आणि त्यासाठी फोन नंबर आहे 0712254634। तेव्हा जरूर फोन करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात। आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। सकाळचे 8:30 होत आहेत। आता पुणे केंद्राहून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय. गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि IPL क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. सीमा सुरक्षा दलाला अर्थात BSFला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर आणखी काही क्षेत्रातील जबाबदारी सोपवण्याचा सरकार विचार करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. ते काल गुजरातमध्ये भूज इथं BSFच्या जवानांशी बोलत होते. भारत पाकिस्तान सीमेवरच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या दोन नवीन तळांचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. BSFच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे

करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. स्मार्ट बॉर्डर सिक्युरिटी प्रकल्पांतर्गत सीमेलगत सुरक्षा जाळं उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रडार, द्रोण, निरीक्षण टॉवर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा सैनिक यांच्या समन्वयातून भक्कम सुरक्षा जाळं तयार होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या सीमेलगत कुंपण घालण्याचं काम दीर्घकाळ रेंगाळलेलं होतं. त्यातील अडथळा आता नव्या सरकारच्या स्थापनेनंतर दूर झाला आहे. एका आठवड्यातच नव्या सरकारनं सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असं शहा यांनी सांगितलं. DLI अर्थात डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना उत्साहवर्धक परिणाम देत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. तिरुअनंतपुरम इथल्या नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं प्रगत 12 नॅनोमीटर टेक्नॉलॉजी नोडचा वापर करून नेत्रा A2000 ही देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टम ऑन चिप विकसित केली आहे असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव म्हणाले. ही चीप व्यावसायिक स्तरावर वापरली जाईल तेव्हा ती निगराणी, ऑटोमोबाईल, रोबोटिक्स आणि ड्रोन यासारख्या क्षेत्रांमधील स्मार्ट व्हिजन ऍप्लिकेशन्सला बळ देईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDAच्या 150व्या तुकडीचं दिमागदार दीक्षांत संचलन आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर पार पडलं. लष्कर प्रमुख जनरल उमर द्विवेदी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं. दरम्यान NDAचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमागदार वातावरणात पार पडला. निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात NDAचे प्रभारी प्राचार्य डॉ विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत निधी वितरण आणि विनियोगाचा सविस्तर आढावा घेतला. समग्र शिक्षाच्या तिसऱ्या आवृत्तीला अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणाम केंद्रित बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या वर्षापासून समग्र शिक्षा अभियान, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आणि इतर प्रमुख योजनांच्या एकत्रितकरणाद्वारे एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला जाईल असं सांगून यामुळे शालेय शिक्षण प्रणालीमध्ये अधिक समन्वय आणि परिणाम सुनिश्चित होईल असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये प्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संबंध अधिक दृढ करण्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या प्रभावी अंमलबजावणीवर नव्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल असं सांगून या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती, पोषण, कौशल्य विकास, क्रीडा आणि कला यावर विशेष भर दिला जाईल असं प्रधान यांनी सांगितलं. हे प्रयत्न सक्षम विद्यार्थ्यांचे संगोपन करण्यात आणि विकसित भारत 2047 आवश्यक मनुष्यबळ उभारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील असंही ते पुढे म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक वर्ष 2025-26 मधील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यान्वयन, वित्तीय आणि धोरणात्मक प्राधान्याबाबतच्या कामगिरीचा तसंच प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली. वित्त विभागाचे सचिव एम नागराजू या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बँकांमध्ये गतिशील तक्रार निवारण यंत्रणा, सशक्त प्रशासकीय मानकं आणि कामकाजातील तत्परता महत्वाची असल्याचं नागराजू यावेळी म्हणाले. व्यवसाय विकास, नफा, मालमत्ता दर्जा, सरकारी योजनांची अंमलबजावणी, वित्तीय समावेशन, डिजिटल परिसंस्था, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना पतपुरवठा, सायबर सुरक्षा आणि कामकाजातील जोखीम व्यवस्थापनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं बैठकीनंतर दिली. या बैठकीत वित्तीय सेवा विभागाच्या सुधारित संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. वित्तीय सेवा विभागानं दावा न केलेल्या वित्तीय मालमत्तेविषयी माहिती अधिक सुलभतेनं उपलब्ध करून देण्यासाठी कॉमन लँडिंग पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल देशातील 12 सार्वजनिक बँकांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या PSBA अर्थात पब्लिक सेक्टर बँक अलायन्स या संघटनेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलं आहे. www.unclaimedassetsportal.in हे पोर्टल संपूर्ण वित्तीय परिसंस्थेतील दावा न केलेल्या बँक ठेवी, विमा दावे, समभाग, लाभांश आणि म्युच्युअल फंडांसाठी शोध सुविधा उपलब्ध करून देणारं एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करतं असं अर्थ मंत्रालयानं सांगितलं. हे पोर्टल एकाच व्यासपीठावर अनेक शोध सुविधा एकत्र आणून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या वित्तीय मालमत्तेशी पुन्हा जोडण्याच्या सुरू

0: असलेल्या प्रयत्नांना बळकटी देईल असं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी अधोरेखित केलं. युक्रेनमधील संघर्षाच्या समाप्तीसाठी विशिष्ट कालमर्यादा देणं अशक्य आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. युद्धभूमीवरील परिस्थिती पाहता हा संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशिया वाटाघाटी सुरू ठेवण्यास तयार असून चर्चेला कधीच नकार दिला नसल्याचं सांगून संबंधितांशी संपर्क ठेवला असला तरीही अद्याप औपचारिक वाटाघाटी करणं योग्य स्थिती नसल्याचं ते म्हणाले. रशियाला थेट लष्करी धोका निर्माण करणारी सर्व ठिकाणं लष्करी लक्ष्य आहेत असं पुतीन यांनी सांगितलं. नाटो अर्थात उत्तर अटलांटिक करार संघटनेनं पूर्वेकडे एकही पाऊल टाकणार नाही असं सांगून रशियाची फसवणूक केली असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याबाबत युरोपीय देशांचे प्रतिनिधी आज लंडनमध्ये अनौपचारिक चर्चा करत असल्याचं एका राजनैतिक सूत्राचा हवाला देत रशियाच्या अधिकृत माध्यमांनी म्हटलं आहे. NCR अर्थात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं संपूर्ण NCR क्षेत्रात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या विद्यमान वेळापत्राच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सर्व कार्यवाही तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. या भागातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक या महिन्याच्या 28 तारखेला 207 वरून काल 123 पर्यंत सुधारला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फुगेवाडीतील काही जण ही दारू प्यायल्यामुळे अत्यवस्थ असल्याचं समजतं. मृतांची आतापर्यंत नेमकी संख्या किती झाली आहे ते मात्र अधिकृतपणे समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री न्यू चंदीगड इथं झालेल्या दुसऱ्या पात्रता सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या 96 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सनं 8 चेंडू शिल्लक असताना 3 गडी गमावत 219 धावा करून हे आव्हान पार केलं. साई सुदर्शननं 58 तर कर्णधार शुभमन गिलनं 53 चेंडूत 104 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा सामना रविवारी अहमदाबाद इथं गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होईल. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. BSF च्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकार निर्णय, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टीम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आणि IPL क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाले. शोध हो आता प्रसारित करीत आहोत. हिंदी पत्रकार दिनानिमित्त मुरली मनोहर व्यास यांचं भाषण.
2: हिंदी पत्रकार दिवस की 200वीं वर्षगांठ 20 मई 2026 पर समस्त देशवासियों को बहुत बहुत बधाई. 30 मई 1826 के दिन भारत के एक अहिंदी भाषी बंगाल राज्य के कलकत्ता शहर में हिंदी पत्रकारिता का सूर्य उदित हुआ, जिसका नाम था उदंत मार्तंड. उदंत का अर्थ है उदित होने वाला और मार्तंड का अर्थ है सूर्य. पंडित जुगल किशोर शुक्ल ने कलकत्ता से इस साप्ताहिक उदंत मार्तंड का प्रकाशन प्रारंभ किया. साप्ताहिक के रूप में हिंदी पत्रकारिता का उदय हुआ और आज हिंदी पत्रकारिता अपने प्रखर तेज के साथ प्रकाशमान है. दैनिक, साप्ताहिक, विविध हिंदी टीवी चैनल्स

0: नालसाचं संवाद युनिट आदिवासी समूहांना शिक्षण आरोग्य कायदेविषयक सल्ला आणि त्यांचे सर्व हक्क मिळवून देण्यासाठी तत्पर आहे. कायदेविषयक मदतीसाठी 1500 वर संपर्क साधा.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी

0: फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
1: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
0: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
0: विश्वासाचं ठिकाण,
1: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
2: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
5: 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
6: NBA एग्रिगेटेड
5: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
6: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स.
5: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
6: 9209441985.
7: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
8: अनेक प्रश्न, अनेक शंका,
7: तर कुठे मिळेल याचं समाधान
8: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
7: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
8: कॉल करा आणि प्रश्न विचारा
7: 07172254634 या नंबरवर.
8: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
7: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
8: हॅलो डॉक्टर.
7: हॅलो डॉक्टर.
9: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
10: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या YouTube चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
9: त्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
10: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
9: आकाशवाणी चंद्रपूर.
11: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढं काय?
12: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाही तर तू तुझं पाय.
13: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
14: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकत.
13: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
14: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
9: करिअरच्या नव्या दिशा.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254334 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.
2: आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र सकाळचे 9:00 छोटे आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: गीतों भरी कहानी, आइए आज सुनते हैं।
2: 103 मेगाहर्ट्स एफएम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचे हे चंद्रपूर केंद्र आहे। श्रोते हो, आताच आपण विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम ऐकलेत। हे कार्यक्रम आमच्या केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आले। सकाळचे 10 वाजले आहेत। आता हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत।

मोहरा चित्रपटातलं पंकज उदास आणि साधना सरगम यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विजू शाह यांचं. हिंदी चित्रपट गीताच्या कार्यक्रमात आता एका उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात मन चित्रपटातलं संजीव दर्शन यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत.

हिंदी चित्रपटाच्या कार्यक्रमात आता एका लता मंगेशकर यांनी गेलेलं लेकीनं चित्रपटातलं गीत, गीतकार गुलजार, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

राजा हिंदुस्थानी चित्रपटातलं अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते नदीम श्रवण. हॅलो हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाविषयीचं निवेदन आहे का? येत्या शनिवारी म्हणजेच 6 जून 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी झाल्यानंतर घ्यावयाची काळजी. कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वर्घने. श्रोते, हृदयाच्या आजाराचे लक्षणं दिसतात.

आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर कधीकधी त्रास बघून एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देतात. ती व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टी करतात, पण ते रुग्ण पाहिजे तशी स्वतःची काळजी घेत नाहीत आणि काळजी न घेतल्यामुळे पुढे धोका संभवू शकतो. तर शोधो, एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी या संदर्भात काही त्रास, काही अडचणी, काही प्रश्न आहेत का? असल्यास आपण फोन करून विचारू शकता आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आणि या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी 3 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. फोन नंबर आहे 0717225463434. ध्वनिमुद्रण बुधवार 3 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान होईल. त्यासाठी आपण प्रश्न विचारू शकता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आणि फोन नंबर आहे 0717225463434. हॅलो डॉक्टर कार्यक्रमासंदर्भात निवेदन आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी एका त्रिदेव चित्रपटातलं अमित कुमार, सपना मुखर्जी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार कल्याणजी आनंदजी. चित्रपट त्रिदेव.

Oh!

आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र हे सकाळचे 10:30 झाले आहेत. श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत सरिता.

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गेलेलं बाळा गाऊ को शंघाई चित्रपटातलं जगदीश केवडकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एन दत्ता यांचं आणि या गीताची आवड कळविणारे श्रोते होते येळगुड इथून अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एन डी कांबळे. तसंच हे श्रोते आहे चंदूर इथून तुषार कुरणे प्रसिक कांबळे एकता कांबळे मेघना कुरणे उत्कर्षा कांबळे अरुण येळगुडकर आणि त्यांचा मित्रपरिवार. याच गीताची आवड कळविणारे श्रोते पांढरकवडा इथनं अनु बुरांडे उषा बुरांडे प्राची बुरांडे अनुश्री धनश्री आणि समस्त बुरांडे परिवार. हे श्रोते आहेत मुक्काम गौराळा तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूरचे बंडू परचाके विमल परचाके प्रियंका अक्षय प्रिन्स परचाके आणि समस्त परचाके परिवार. तर श्रोते हो आता ऐका जानकी चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि आवड कळविणारे श्रोते आहेत पाळदी खुर्द इथून संजय पाटील शैलाताई पाटील नरेंद्र पाटील शेखर पाटील किरण पाटील मानसी पाटील आणि त्यांचा मित्रपरिवार. याच गीताची आवड कळविली आहे चंद्रपूरचे श्रोते आहेत ममता फाये विश्वास आहे सुंदर वंशिका सिद्धी भोयर वनिता भोयर ज्योती तपासे विजय सरोदे

आणि त्यांचा समस्त मित्रपरिवार. ऐकूया तर या श्रोत्यांच्या आवडीचं जानकी चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत.

त्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपटांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता एका महेंद्र कपूर यांनी गायलेलं अपराध चित्रपटातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. संगीत आहे एन दत्ता यांचं आणि या गीताची आवड कळविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोराळा येथून सुनीताताई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ आणि त्यांचा परिवार. याच गीताची आवड कळविणारे श्रोते आहे पांढरकवडा येथून सय्यद अमिनूर, सय्यद आदिल, सिमरन सय्यद, फरजाना सय्यद, गांधी चौक गुगुसचे सय्यद मुस्तफा, सय्यद आफताब, मंगल बोंडे, मारुती चिडे आणि त्यांचा मित्रपरिवार.

श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात गीतसरिता आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐका रंगल्या रात्री अशा या चित्रपटातलं सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गदी माडगुळकरांचं गीत. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि या गीताची आवड कळविणारे श्रोते आहेत जांभरून येथो दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी, गणेश हारगावकर.

आणि त्यांचा परिवार. चंद्रपूरचे श्रोते आहेत श्रुती देशमुख, जितेंद्र देशमुख, स्वरा ईश्वरकर, निर्मला भुयारकर, विनायक भुयारकर आणि त्यांचा मित्रपरिवार. याच गीताच्या आवड कळविणारे श्रोते आहेत दुर्गापूरचे वंदना बिजागरे, श्याम बिजागरे, जान्हवी बिजागरे, तन्वी बिजागरे आणि त्यांचा मित्रपरिवार.

गीतसरिता कार्यक्रमात श्रोत्यांना ऐकायचं आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात खरा वारसदार चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत संगीत आहे. अरुण पौडवाल यांचं आणि या गीताची आवड कळविणारे श्रोते आहेत मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर अभिषेक भुतेकर गणेश भुतेकर कार्तिक अश्विनी वैष्णवी जगदळे हरसुली सावंगी इथून औरंगाबाद इथून वैभव गौरव लोखंडे मेघराज युवराज कोलतेरी धोरादेवी इथून रुद्र कोळकर आणि त्यांचा मित्रपरिवार याच गीताची आवड कळविलेली आहे. चंद्रपूरचे श्रोते आहेत अश्विनी गोहकार कृष्णाजी मत्ते मंजुताई मत्ते दत्तू कडूकर सीमा कडूकर आकाश कडूकर त्रिशाली कडूकर सुनील आसकर ज्योती आसकर आणि त्यांचा मित्रपरिवार.

0: Sarita.
1: गीत सरिता श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.

आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र हे सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन विक्रम. शेवटी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात स्पोर्ट्स इंजुरी खेळातील दुखापती आणि

0: आकाशवाणी से चंद्रपूर केंद्र हे सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन विक्रम. शेवटी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात स्पोर्ट्स इंजुरी, खेळातील दुखापती आणि जॉईंट पेन, सांधेदुखी या विषयावर डॉक्टर सुनील मल्लोजवार यांची संगीता लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत. तांत्रिक सहाय्य हे किशोर पेंदे आणि सतीश ढुर्वे यांचं आणि सादर करते उमेश दुपारे. ऐकूया तर का फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
1: आकाशवाणी चंद्रपूर सादर करत आहे विशेष फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर.

0: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा असं आपण नेहमी म्हणत असतो, पण आजच्या धावपळीच्या युगात या बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा खेळताना झालेल्या छोट्याशा चुकीमुळे आपल्याला सांधेदुखी किंवा खेळातील दुखापतींना सामोरं जावं लागतं. मग ते मैदानावर खेळणारे आपले लहान बच्चे कंपनी असो किंवा तरुण वर्ग असो की घरातील ज्येष्ठ नागरिक, सांध्यांचे विकार आणि अचानक होणारा दुखापती हा आपल्या सर्वांचा चिंतेचा विषय बनतो. आज याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपण विचारलेल्या प्रश्नांचं शंकांचं निरसन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत MBBS MS आर्थोपेडिक सर्जन तसेच दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ म्हणजेच आर्थोस्कोपिक आणि स्पोर्ट्स इंजुरी सर्जन डॉक्टर सुनील मल्लोजवार. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, चंद्रपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत मी संगीता आपलं मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद मॅडम. धन्यवाद.
0: डॉक्टर, स्पोर्ट्स इंजुरी किंवा हाडांची दुखणे हे म्हणजे नेमकं काय सांगता येईल याविषयी जाणून घ्यायला मला आधी आवडेल.
1: तर मॅडम, बेसिकली स्पोर्ट्स इंजुरी हा शब्दच असा आहे की खेळांमध्ये होणारे दुखापती, त्याला आपण साधारण भाषेमध्ये स्पोर्ट्स इंजुरी म्हणतो. पण आपल्या दैनंदिन जीवनातही आपण कधी कधी जेव्हा आपला पाय मुरगळतो किंवा जिना चढता उतरताना तोल जातो, व्यायाम करताना स्नायू ताणून जातात आणि जास्त धावपळ किंवा वजन वगैरे उचलल्याने मांसपेशी जखडून जातात, त्यालाही स्पोर्ट्स इंजुरीज म्हणता येईल. पण ते कमी दर्जाचे स्पोर्ट्स इंजुरी आहेत आणि मेजर जे स्पोर्ट्स इंजुरी आहेत त्याच्यात लिगामेंट किंवा स्नायूंची टियर होणे म्हणजे फाटून जाणे किंवा एखादा खांदा निघून जाणे, वारंवार निघणे आणि एखादी मांसपेशी फाटून जाणे, तर त्याला आपण मेजर स्पोर्ट्स इंजुरी म्हणता येईल. किंवा फ्रॅक्चर ही कधी कधी स्ट्रेस फ्रॅक्चर जी असतात त्यालाही स्पोर्ट्स इंजुरी म्हणता येईल. आपले साधारण फ्रॅक्चर स्पोर्ट्स इंजुरी म्हणता येणार नाही. जे स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणजे रिपिटेटिव्ह जे आहेत ते रिपिटेटिव्ह इंजुरीजमुळे जे होतात त्याला स्पोर्ट्स इंजुरी म्हणता येईल.
0: आपण बोलूया याविषयी. फोन येतोय, फोन घेऊया. हॅलो डॉक्टर.
2: माझं नाव नकुल जाधव.
0: बर.
2: मला नाही बोटाला नाही का थोडं लागलेलं.
1: अच्छा, कसं लागलं तुम्हाला हे बोटाला, इजा कशी झाली आहे?
2: ते खो खो खेळताना काय म्हणते ते डॉल दिला तर पाय बोट नाही करंगळी पाय असते ते मुळे.
1: अच्छा अच्छा. तर आता आपण काही उपचार घेतलाय का त्याच्यावर?
2: त्याच्यावर टूप वगैरे लावलेला होता.
1: बेसिकली हे बोटांच्या इजा जे आहेत ते आपल्या बोटांचे जे एका बोटामध्ये तीन हाड असतात त्याला फॅलिंग्स म्हणतो आणि प्रत्येक हाडाला जोडणारे छोटे तंतू म्हणजे त्यांना लिगामेंट म्हणतो. तर अचानक मुरगडल्यामुळे त्या लिगामेंटमध्ये स्प्रेन किंवा त्याची इजा होते, त्याच्यामुळे सूजन येऊ शकते. तर त्या एकदम इमिडिएटली म्हणजे लवकरात लवकर त्याच्यावर बर्फ लावणे आणि त्याला एका एक रेडीमेड पट्टा ज्याला स्प्लिंट म्हणतो, कॉट स्प्लिंट, ते लावून आपण त्याला इमोबिलाइज करणे म्हणजे त्याला स्थिर ठेवणे, त्याची मुवमेंट न करता स्थिर ठेवणे हा प्रथम उपचार आहे. आणि त्याच्यावर जर जास्त दुखत असेल तर आपल्याला काही औषधी टॅबलेट्स डॉक्टरांच्या सहाय्याने सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता. खूप जास्त त्रास होत असेल, एक आठवड्याच्या वर तुम्हाला त्रास होत असेल तर एक्स रे काढून बघणे हे चांगला पर्याय आहे.

0: धन्यवाद.
1: तर सर आपण बोलत होतो कळतानाच नाही तर घरामध्ये सुद्धा आपण काही काम करताना अचानक पडतो लागतो आपला हात पाय लचकला जातो मग अशा वेळी एकदम सुचत नाही की काय करावं नेमकं तर हे प्रथम आपण नेमकं काय करायला पाहिजे आहे प्रथम उपचार.
0: मॅडम बेसिकली प्रथम उपचार म्हणजे आमच्या भाषेत राईस थेरपी म्हणतो आम्ही.
1: हा
0: त्याच्यात त्याला जर आपण स्प्लिट केलं तर रेस्ट आईस कॉम्प्रेशन आणि एलिव्हेशन. रेस्ट म्हणजे त्या पर्टिक्युलर भागाला तुम्हाला विश्रांती द्यायला हवी. जे आपण म्हणतो प्लास्टर लावणे किंवा बँडेज बांधणे तो पण एक प्रकारचं रेस्टच आहे. त्या भागाची हालचाल न करता त्याला एका विशिष्ट अंतरावर किंवा विशिष्ट पोझिशनमध्ये त्याला इमोबिलाइज करून ठेवणे म्हणजे हा रेस्टचा एक प्रकार आहे. दुसरा बर्फानी आपल्याला त्याला 15 ते 20 मिनिटं दिवसातून 2 ते 3 आपल्याला सेक लावावी लागेल. स्टार्टिंगमध्ये बर्फ लावल्याने तिथला जो रक्तस्राव आहे लगेच थांबतो आणि त्याच्यातून होणारा जो जे वेदना वगैरे आहेत ते कमी होतात. कम्प्रेशन पण तोच प्रकार आहे. आपण जे क्रेप बँडेज म्हणतो जे पिंक कलरचा बँडेज असतो इलास्टिक बँडेज ते आपण लावून त्याच्यानी हळूहळू त्याला टोकाच्या भागापासून शरीराच्या जवळच्या भागापर्यंत एकावर एक आपण ओव्हरलॅप करत आपण ते बँडेज बांधायचं त्याला इलास्टिक कम्प्रेशन बँडेज म्हणतो. चौथा म्हणजे एलिव्हेशन जे तुम्हाला सांगितलं आहे पाय किंवा हात उंच ठेवणे हृदयाच्या लेवलच्या वर ठेवणे म्हणजे जे काही स्वेलिंग सुजन जी आहे ते आपल्या हृदयाकडे परत येते आणि पायामध्ये किंवा हातामध्ये ती जमा होत नाही. तर हा प्रथम उपचार आहे. सुरुवातीला लक्षात ठेवणे की गरम पाण्याची सेक लावू नये कारण त्यामुळे सूज वाढू शकते. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे.
1: पडल्यानंतर बऱ्याच जणांना अचानक सूज येते.
0: हा थोडा 5-15 मिनिटात तुम्हाला सूज येऊ शकते कारण तिथल्या मांसपेशी किंवा स्नायूमधल्या जे बारीक धमन्या जे असतात रक्ताच्या ते फाटून लगेच रक्तस्राव आतमध्ये सुरू होतो आणि त्याच्यामुळे ते त्या भागात पसरतो आणि स्वेलिंग होत आहे. सुजते.
1: मग अशी सोजन आल्यानंतर त्याला आपण बर्फाने शेकणं
0: लगेच बर्फाची सेक लावायची. त्या भागाला आपल्याला रेस्ट द्यायचं आहे. प्लास्टर किंवा आपण एक बँडेज बांधून थोडस उंच ठेवून त्याला आपण आराम देऊ शकतो आणि लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा.
1: तर मला आणखी असं विचारायचं की काही मुलं खेळताना खूप घाई करतात वारंवार पडतात त्यांच्या मग गुडघ्याला किंवा हाताला सतत जखमा होत असतात आणि पुढे जाऊन मग या जखमांचा त्यांच्या सांध्यांवर काही परिणाम होऊ शकतो का.
0: हो नक्की होऊ शकतो. याला रिपिटेटिव्ह इंजुरीज म्हणतात आणि याचं कारण काय ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. एकतर त्यांची टेक्निक बरोबर नसू शकते किंवा त्यांचे मस्क्युलर इम्बॅलन्स असू शकतो त्यांच्या मांसपेशी मजबूत नसतात त्यामुळे ते सांध्याला तेवढी स्टेबिलिटी किंवा ते स्थिरता प्रदान करत नाही. दुसरं आहे कॉर्डिनेशन. आपण जे काही करतो त्याच्यात कॉर्डिनेशन खूप महत्वाचं आहे. प्रत्येक जॉईंटचं एक कॉर्डिनेशन असतो प्रत्येक मांसपेशीचं एक कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनचं एक कॉर्डिनेशन असतो. ते आपल्याला सवयीनी किंवा आपल्याला प्रॅक्टिसनी येतो. तर रेग्युलर प्रॅक्टिस करणे नुसतं आज गेम आहे आणि तिथे जाऊन आम्ही परफॉर्म करणार असं होणार नाही. रेग्युलर नियमित प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे जेणेकरून आपली बॉडी जी आहे त्याला सवय होऊन जाईल आणि आपोआप कॉर्डिनेशन येऊन जाईल. तर असे इंजुरी जी आहेत हिचा आपण टाळू शकतो.
1: एक फोन येतोय सर आधी फोन घेऊया.
0: हो मॅम.
1: हॅलो डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार मी शरय कुबेर बोलते आहे चंद्रपूरवरूनच. मला एक प्रश्न विचारायचा आहे. मला ना म्हणजे उभं राहिल्यानंतर आपण सकाळी जेव्हा उठतो त्याच्यानंतर तो ती जी टाच आहे ती टाच फार दुखते म्हणजे उभं राहणं होत नाही स्टिफनेस जाणवतो. तर हे युरिक ऍसिडमुळे असू शकतं की आणखी काय आहे सर म्हणजे व्हिटॅमिन डी ची कमतरता की काय कसं लक्षात येणार.
0: खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. ऍक्च्युली तुम्ही जे आता लक्षणे सांगितलेले आहेत ते सकाळी उठल्यानंतर लगेच आपण पहिला पाऊल ठेवतो बेडवरून उतरतो तेव्हा अचानक तीव्र वेदना होत आपल्या टाचेमध्ये. तर हा प्रकार जो आहे त्याला आपण साधारण भाषेमध्ये प्लांटर फेशियायटिस असं म्हणतो. ठीक आहे. प्लांटर फेशियायटिस ही एक कंडिशन आहे. आपल्या टाचेची एक मांसपेशी आपल्या टाच्या हाडाला चिकटून असते आणि त्याच्यात रिपिटेटिव्ह इंजुरीमुळे त्या ठिकाणी सूजन आणि अकडन होते आणि जेव्हा आपण सकाळी उठतो तर आपण लगेच त्याच्यावर स्ट्रेच किंवा ताण येते त्यावेळेस तीव्र वेदना होते. पण थोडंसं तुम्ही थांबून थोडंसं त्याला स्ट्रेचिंग वगैरे करून जेव्हा तुम्ही चालाल तर आपोआप ठीक होते. याला प्लांटर फेशियायटिस अशी कंडिशन म्हणतात.
2: आणि म्हणजे वजनाचा त्याच्यावरती काही
0: वजनाचा डेफिनेटली मॅडम त्याच्यावर परिणाम आहे. आपलं वजन जास्त असलं तर आपल्याला ह्या

0: कंडिशनचे इन्सिडेंस जास्त असतात. दुसरा कॅल्शियम व्हिटॅमिन डी
1: वरती पण त्याचा परिणाम होतो बऱ्यापैकी ना.
0: हो मॅडम, कारण आपलं जे पोश्चर आहे ते थोडस अफेक्ट होतो, चालण्याची पद्धत आपली बिघडते, त्यामुळे कुठं त्याचा अबनॉर्मल स्ट्रेस आपल्या वरच्या जॉईंट येऊ शकतो. बेसिकली मॅडम याचा जे अनुभव असा आहे की याच्यात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढलेले असतात खूपदा. तर आपण एक सिरम युरिक ऍसिड नावाची टेस्ट करू शकता. कॅल्शियम व्हिटॅमिन डी थ्रीचे ब्लड मध्ये लेवल आपण बघू शकतो. एक एक्सरे काढून बघता येईल, त्याच्यामध्ये टचेत हाडाची ग्रोथ होते, त्याला हिल स्पर वगैरे म्हणतात. किंवा आपल्या सायटिका नावाचा प्रकार आपण ऐकलेला असेल कमरेच्या दुखण्याचा, त्याच्याही संबंधात हा अँकल पेन किंवा हिल पेन होऊ शकतो. तर सखोल याचा आपण तपासणी करून याची प्रॉपर ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे. आणि 50% म्हणजे 50% पेक्षा उपचार जे आहे ते स्ट्रेचिंग व्यायाम आहे. रात्री झोपताना आपण स्ट्रेचिंग करायचा 15 मिनिट, आणि सकाळी उठताच आपण स्ट्रेचिंग करायचं, त्यानंतर चालायचं, किंवा खूप वेळ बसल्यानंतर आपण चालण्याच्या आधी थोडं स्ट्रेचिंग करूनच चालायचं. त्याच्यामध्ये खूप प्रकारचे फिजिओथेरपी किंवा एक्सरसाइजेस आहेत. आपल्या टाचेच्या किंवा पोटरीच्या जे मांसपेशी आहेत त्यांना लवचिक ठेवणे, आपल्या मांडीच्या आणि पायाच्या मांसपेशींना लवचिक ठेवणे खूप महत्वाचा भाग आहे या ट्रीटमेंटमध्ये. आणि चांगली चप्पल किंवा सॉफ्ट हील पॅडवाली चप्पल घालणे महत्वाचं आहे.
1: सर, आणि आणखी एक प्रश्न असा होता की महिलांमध्ये हाडांची चीज म्हणजे ज्याला आपण ऑस्टिओपेरोसिस म्हणतो, तर ती होत आहे किंवा मग ती होऊ नये, त्याच्यावरती काय उपचार वगैरे असतात सर?
0: बेसिकली मॅडम आपला बोन जो आहे त्याची मजबूती जी आहे आपल्या स्ट्रेस रिस्पॉन्सवर राहते. वयोमानानुसार जी हाडांची झीज आहे त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतो. आणि महिलांमध्ये जास्त काय होतं, कारण त्यांना मासिक पाळी जेव्हा बंद होते तेव्हा त्यांच्या शरीरातलं जे इस्ट्रोजन हॉर्मोन आहे त्याच्यावर बोन डेन्सिटी मेंटेन करण्याचा जो कंट्रोल आहे तो चालला जातो, त्यामुळे ठिसूळता वाढत चालली जाते. तर याच्यामध्ये आहार खूप महत्वाचा आहे. आपल्याला एक वयानंतर मासिक पाळी बंद झाल्यानंतर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार घेणे अति आवश्यक आहे. त्यान 2 महिने सतत, 1 महिना गॅप असा आपण रेग्युलरली कॅल्शियम व्हिटॅमिन डी थ्री घ्यावा. आणि काही विशिष्ट औषधी वगैरे असतात त्यांनाही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू करू शकतो. रेग्युलर थोडा वॉकिंग करणे आणि आपल्या सांध्यांची मांसपेशी मजबूत करण्याचे काही व्यायाम आहेत. नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार हे मूळ ट्रीटमेंट आहेत मॅडम याचे.
1: थँक्यू सो मच सर, खूप छान गायडन्स केलं.
0: थँक्यू मॅडम, थँक्यू प्रश्न विचारण्याबद्दल. थँक्यू मॅडम.
2: हॅलो.
3: हा हॅलो डॉक्टर, नमस्कार.
2: मॅडम मी स्वप्नील टेंबे बोलतोय. मला आदरणीय अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर मल्लोजीवाला सरांना एक प्रश्न होता.
0: नमस्कार सर. नमस्कार
2: सर. ऑर्थोस्कोपी म्हणजे काय? साधे जे आपले ऑपरेशन होतात ज्याला आपण ओपन सर्जरी म्हणतो त्याच्यापेक्षा ऑर्थोस्कोपी मध्ये काय अंतर आहे?
0: सर, ऑर्थोस्कोपी म्हणजे दुर्बीन शस्त्रक्रिया. जसं आपण बघितलं असेल पहिले पोटांचे जे आजार होते पूर्ण चिरा म्हणून करण्यात येत होते, त्यानंतर तर लॅप्रोस्कोपी किंवा एंडोस्कोपी असे काही प्रकार जे शस्त्रक्रिया पद्धती आहेत ते चरणात आली आणि त्याचे काही फायदे होते. तसेच ऑर्थोपेडिक्स मध्येही जे शस्त्रक्रिया जटिल आहेत किंवा जॉईंट्सचे जे शस्त्रक्रिया ज्याच्याला आपल्याला जॉईंटला ओपन करून म्हणजे पूर्ण सांधा खोलून त्या स्ट्रक्चरला किंवा त्या इजाला आपल्याला ठीक करायचं आहे, तर त्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन अवॉइड करण्यासाठी तर आर्थ्रोस्कोपी दुर्बीण शस्त्रक्रिया चलनात आली. आणि मॉडर्न ट्रीटमेंट प्रणाली आहे ज्याच्यात रक्तस्त्राव कमी होतो आणि आपण दुर्बिणीद्वारे TV मध्ये किंवा मॉनिटरमध्ये बघून ते जे छोटे जे अवयव आहेत स्ट्रक्चर्स आहेत त्यांना उत्तम पद्धतीने त्याचा उपचार करू शकतो आणि त्याच्यात लवकर रिकव्हरी होते आणि लवकरच ते आपल्या फील्डवर किंवा कामात रुजू होऊ शकतात असे त्याचे काही फायदे आहेत सर.
2: ग्रामीण भागात एक समज आहे सर की ऑर्थोस्कोपीला खर्च जो आहे त्या ऑपरेशन पेक्षा जास्त येतो, हे योग्य आहे का?
0: सर, ही टेक्नॉलॉजीचे काही फायदे आणि नुकसान पण असतात, कारण त्याच्यातलं लागणारे उपकरण थोडे महाग असतात. पण तरीही आपण जितकं आपल्या सोयीप्रमाणे किंवा पेशंटच्या कॅपॅसिटीप्रमाणे आपण त्याला कस्टमाइज करू शकतो. इम्प्लांटची जी क्वालिटी आहे ते मेंटेन ठेवून आणि त्याच्यात खर्च किती कमी करता येईल ते सगळं करून आपण करू शकतो. कोणतीही टेक्नॉलॉजी पहिल्यांदा तर थोडी कॉस्टली असते पण त्याचे फायदे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे.
2: धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीसाठी.
0: हो सर, नमस्कार. धन्यवाद सर.
2: नमस्कार.
3: हॅलो डॉक्टर.
4: नमस्कार मॅडम.
3: नमस्कार.
0: नमस्कार सर. नमस्कार.
4: हा सर.

0: मला असा प्रश्न विचारायचा होता की माझा मुलगा कराटे खेळतो.
1: हो सर.
0: त्याच्यामध्ये कसं ते ब्लॉक वगैरे करावा लागतो तर हाताला वगैरे इंजुरी होऊ शकतो असं म्हणजे आतापर्यंत झालं नाहीये. पण पुढे समजा झालं तर मग आपण सुरुवातीला काय करावं म्हणजे दवाखान्यात न्यायच्या अगोदर म्हणजे.
1: आता मी मॅडमला सांगत होतो की राईस नावाचे आमचे एक प्रोटोकॉल आहे, राईस प्रोटोकॉल. तर राईस म्हणजे रेस्ट आईस कंप्रेशन एलिव्हेशन. घरच्या घरी जर हा उपचार करायचा असेल तर हा उत्तम उपचार आहे. रेस्ट म्हणजे त्या भागाला आपल्याला कोणत्या तरी पद्धतीने त्याला इमोबिलाइज किंवा स्थिर करणे, असं खरडा लावणे किंवा काही पट्टी वगैरे लावणे आणि लगेच आपल्याला त्याला बर्फाची सेक लावणे. घरी जर बर्फ नसेल तर मार्केटमधून मेडिकलमधून एक आईस पॅड म्हणून रेडीमेड पॅकेट मिळतो, ते आपल्याला लावणे. थोडंसं उंच ठेवणे हाताला आणि बोटांची हालचाल करत राहणे जेणेकरून सुजन कमी राहील. त्या पर्टिक्युलर भागाला, हाडाला किंवा जॉईंटला आपल्याला स्थिर ठेवावं लागेल आणि लगेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन जर गरज असेल तर एक्सरे काढून बघावं लागेल. जनरली कराटेमध्ये आपण जेव्हा करतो तर त्याला जनरली हाचे एक अल्ना नावाचा बोन असतो, त्याचा फ्रॅक्चर होऊ शकतो. तर हे खूप कॉमन आहे आणि लगेच एक्सपर्टचा सल्ला घेऊन उत्तम उपचार करणे गरजेचं आहे त्याच्यामध्ये.
0: ठीक आहे, धन्यवाद.
1: धन्यवाद. धन्यवाद साहेब.
2: हॅलो डॉक्टर.
3: हा सुरेश तुम्ही बोलतो चंद्रपूरवरून.
2: हा सर नमस्कार, प्रश्न विचारा.
3: तर हा प्रॉब्लेम होतो मॅडम,
2: हा
3: जो स्पोर्ट्स म्हणा बाकीच्या खेळांच्या संदर्भातला बरेच जणांचा ही अडचण येतो की गुडघ्याच्या लिगामेंटचा आजकाल जास्त प्रॉब्लेम येतो दुखण्याचा.
2: अच्छा.
1: नमस्कार सर. नमस्कार.
3: नमस्कार सर.
1: तर हे स्पोर्ट्स इंजरी जे आपण म्हणतो त्याच्यात जे गंभीर आजार जे आहेत, आजार म्हणता येईल किंवा इजा म्हणता येईल, त्याच्यात लिगामेंट इंजुरीचा समावेश होतो. आपले जे गुडघा असतो, जनरली गुडघ्यामध्ये लिगामेंट इंजुरी होते आणि आपण दैनंदिन जीवनात बघतो तर अँकलमध्ये एक लिगामेंट असतो, अँकल स्प्रेन म्हणतो जे पायमोर घटक, त्याच्यातही लिगामेंटची इंजुरी होते. तर गुडघ्यामध्ये जे इंजुरी होते त्याच्यात ACL नावाचा लिगामेंट सर्वात जास्त प्रमाणात तुटतो आणि लिगामेंटवर जास्त ताण आल्यामुळे आणि सडनली आपण जे जम्प करतो किंवा सडनली धावताना अचानक थांबून टर्न करतो त्यावेळेस त्या लिगामेंटची कॅपॅसिटी कमी होते आणि ते इतका जोर त्याच्यावर पडतो की ते लिगामेंट नावाचा जो स्नायू आहे तो तुटून जातो आणि सडनली मग आपल्याला पॉप असा आवाज येतो जॉईंटमध्ये आणि लगेच जॉईंटमध्ये सुजन निर्माण होते. गुडघा किंवा जॉईंट जो आहे तो सुजून जातो. ठीक आहे. आणि त्या लिगामेंट इंजुरी जितका फ्रॅक्चर महत्वाचं आहे ट्रीटमेंट करणे, तितका लिगामेंट इंजुरीलाही तेवढ्याच चांगल्या पद्धतीने उपचार करणे गरजेचं आहे. याबद्दल विशिष्ट प्रश्न काही असतील तर आपण त्याचे उत्तर देऊ शकतो.
3: परत हा अजून टाचेच्याही संदर्भात नाही का सर होतोच, रोडने चालला तरी टाच जास्त दुखतो, हा एक प्रॉब्लेम जाणवतो आजकाल. अँकल म्हणतो त्याला.
1: हो हो हो. तर आपला एक तर आपली जी चाल आहे ती कशी आहे, बॅलन्स कसा आहे आपल्या चालण्याचा, ते महत्वाचं आहे. दुसरं आपला फुटवेअर कसा आहे, आपला एक कडक चप्पल असेल तर ती बदलावी लागेल. आणि दुसरा जसं आता मागच्या श्रोत्यांनी एक प्रश्न विचारला होता, प्लांटर फेशायटिस नावाचे एक कंडिशन आहे, सकाळी उठताच टाच दुखणे, ते मग एक मांसपेशीचा प्रॉब्लेम आहे. त्याला स्ट्रेचिंगचा व्यायाम करणे, बर्फाची सेक लावणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन काही तपासणी आणि योग्य उपचार करणे हे गरजेचं आहे. ओव्हर दी काउंटर मेडिकेशन घ्यायचं नाही, सखोल तपासणी करून त्याचा उपचार करून घ्यायचा आणि वजन कंट्रोलमध्ये लठ्ठपणा होऊ देऊ नये याचा थोडस काळजी घ्यायची आपण.
3: ओके ओके. थँक्यू सर.
1: थँक्यू व्हेरी मच.
2: थँक्यू सर. हॅलो डॉक्टर.
4: हॅलो.
2: हा नमस्कार.
4: हॅलो, मी ज्योती बोलत आहे विसापूरवरनं.
2: बरं.
4: माझा एक प्रश्न होता की लहान मुलं खेळताना अनेकदा पडतात आणि त्यांच्या हातापायाला लागतात, अशा वेळेस त्यांना क्रॅक गेला आहे की लचकच झाली आहे हे घरच्या घरी कसं ओळखायचे?
2: अच्छा.
1: नमस्कार मॅडम.
4: नमस्कार.
1: आता घरच्या घरी असं आपण निदान करता येणार नाही. बेसिकली फ्रॅक्चर असेल तर खूप जास्त पेन होऊ शकतो आणि तो भाग त्याची मुवमेंट होणार नाही. ठीक आहे. आणि लचक जर भरली तर थोडी मुवमेंट होऊ शकते. पण ह्या दोन्ही गोष्टी इतक्या निगडीत आहेत, सर्वात उत्तम असं आहे की आपण प्रथम उपचार करून आपल्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडे घेऊन जाणे आणि गरज असली तर एक एक्सरे काढून आपला संशय दूर करणे. आपल्या घरच्या घरी फ्रॅक्चर आहे किंवा लचक आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. कधी कधी काय होतं की लचक आहे म्हणून आपण घरीच मालिश चोळायला सुरुवात करतो, त्याच्यामुळे आणखी दुष्परिणाम होतात.

0: तर त्याचं प्रथम उपचार म्हणजे रेस्ट आईस कंप्रेशन आणि एलिव्हेशन, म्हणजे त्या भागाला आराम देणे, आईस लावणे किंवा आईस पॅक जे म्हणतो आपण बर्फाची सेक लावणे, एक इलास्टिक क्रेप बँडेज घरी असेल तर त्याला थोडस मध्यम इंटेन्सिटी त्याला चांगलं बांधून देणे आणि हाताला उंच ठेवून डॉक्टरकडे घेऊन जाणे हा सर्वात उत्तम उपाय राहील. धन्यवाद.
1: हॅलो डॉक्टर.
2: नमस्कार, मी रवी बोलतोय राजुऱ्यावरून. मॅडम, मी शासकीय कर्मचारी आहे. तर माझा प्रश्न असा की सर, जमिनीवर बसणे किंवा आपण इंडियन स्टाईलनी जे आता शौचालयाला जातो त्यांनी सर ते घातक आहे का आपल्याला? माझी आई आहे 65 वर्षाची आणि छोटी मुलगी पण आहे 10 वर्षाची. आम्ही सगळेजण सर वेस्टर्न स्टाईल युज करतो.
0: हो सर, पण एक विशिष्ट वयानंतर हे जे प्रॅक्टिसेस आहेत खाली जमिनीवर बसणे किंवा इंडियन टॉयलेट वापरणे, ह्याच्यामध्ये जे ऑलरेडी गुडघ्याची झीज झालेली आहे तर त्याच्यावर आणखी जास्त ताण येण्याची शक्यता राहते. कारण त्याच्यामध्ये आपल्याला जास्त गुडघा मोडावा लागतो आणि गुडघा जास्त मोडला आणि प्रेशरने आपण बसलो तर जे झिजलेला भाग आहे गुडघ्यावर त्याच्यावर आणखी जास्त ताण येईल आणि तुमचे वेदना वाढू शकतात. यंग लोकांना तर त्याचा काही दुष्परिणाम नाही, पण विशिष्ट वयानंतर हे पोश्चर जे आहेत ते काही चांगले नाही आहेत जॉईंटच्या स्वास्थ्याच्या ह्याच्यानी.
2: त्याकडे लहान मुलं असतात ते पण वेस्टर्न स्टाईल युज करतात आणि ते याच्यावर तर तुम्हाला काय बोलायचं, इट्स गुड ऑर बॅड?
0: बेसिकली वेस्टर्न टॉयलेट तर वेस्टर्न लोक तर रेग्युलरली वापरतात, त्यांना काही तसे काही दुष्परिणाम होत नाही. पण आपल्या इंडियन स्टाईल किंवा खाली जमिनीवर बसण्याचे काही फायदे पण नुकसान पण आहेत. फायदे असे आहेत की मांसपेशीचं पूर्ण जे स्ट्रेचिंग आहे ते चांगली होते. एकदम लॉंग टर्म मध्ये तर त्याचा यंग वयामध्ये काही दुष्परिणाम तसा नाहीये.
1: तर सर, आपण लिगामेंट टियर किंवा स्नायू फाटणं याविषयी सांगत होतात.
0: हो मॅडम, लिगामेंट म्हणजे दोन हाडांना जोडणारी, हाड म्हणजे जे सांधा बनवतात ही जेव्हा हाड इन्वॉल्व्ह होतात त्यांना जोडणारी जी तंतू आहेत त्याला लिगामेंट असं म्हणतो. आणि त्याचे इंजुरीज, प्रत्येक लिगामेंटची एक लोडिंग कॅपॅसिटी आहे, त्या लोडिंग कॅपॅसिटीच्या वर त्याच्यावर जर लोड येत असेल तेव्हा ती लिमिटच्या पलीकडे ताणली जाते आणि फाटून जाते.
1: म्हणजे वजन वाढलं तरी,
0: वजन वाढलं तर लिगामेंटचे इंजुरी सहसा होत नाही. खेळताना किंवा खूप वेगाने त्याच्यावर जोर आला तेव्हाच ते लिगामेंट फाटतो. वजन वाढल्यामुळे साधारणतः होत नाही, वयोमानानुसार झीज झाल्यामुळे आणि कमी तीव्रतेने जर इंजुरी होत असेल तेव्हा पण लिगामेंट फाटू शकतो. आता एक लिगामेंट समजा एक 100% लिगामेंट आहे, त्याच्यातलं समजा 10-15% काही त्याचे फायबर्स फाटलेले असतील त्याला आपण स्प्रेन म्हणतो. पार्शियल टियर म्हणजे 50% फायबर्स फाटलेले असतील, 50-60% समजा तुम्ही काहीतरी लिगामेंट एका दुसऱ्याशी संपर्कात आहे त्याला पार्शियल टियर म्हणतो. आणि कम्प्लीट टियर म्हणजे लिगामेंटच्या दोन्ही भागामध्ये अजिबात संपर्क नाहीये त्याला कम्प्लीट टियर म्हणतो. तर स्प्रेन आणि पार्शियल टियर याचा उपचार आपण बिना शस्त्रक्रियेने करू शकतो. त्याच्यामध्ये औषधी, फिजिओथेरपी, त्यानंतर रेस्ट देऊन आणि एका कालावधीनंतर हळूहळू व्यायाम सुरू करून त्याला आपल्या जागेवर किंवा त्याला रेस्ट देऊन आपल्याला परत ठीक करता येते. आणि जर कम्प्लीट टियर म्हणजे पूर्ण टियर झालेला असेल, जसं गुडघ्याचा ACL लिगामेंट टियर आहे, PCL लिगामेंट टियर आहे किंवा MCL लिगामेंट टियर आहे, त्याच्यामध्ये सांध्याची स्थिरता जर कॉम्प्रोमाइज होत असेल किंवा सांधा निघत असेल जर असं आपल्याला वाटत असेल किंवा त्याच्यामुळे बाकीच्या कॉम्पोनेंट्सला जर दुखापत होण्याची शक्यता असेल, म्हणजे गादीला वगैरे मार लागणे किंवा गुडघा झिजणे, हे जर त्याचे दुष्परिणाम आपल्याला समजत असतील तर मग आपल्याला त्याचं सर्जरी किंवा शस्त्रक्रियेद्वारा निवारण करणे गरजेचं आहे. आणि त्याच्यातही दुर्बीण शस्त्रक्रिया खूप चांगला पर्याय आहे.
1: मग असं गुडघे दुखत असताना चालणं किंवा व्यायाम करणं योग्य आहे का डॉक्टर?
0: जे वयोमानानुसार होणारे जे विकार आहेत जसं ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो, त्याच्यात व्यायामच हा सर्वात महत्वाचा उपचार असा आपण समजतो. कारण वयोमानानुसार आपले मांसपेशी खालावतात आणि त्याच्यामुळे जे आपल्या शरीराचा जो लोड आहे तो पूर्ण जॉईंटच्या सरफेसवर येतो. तर त्याच्यात आम्ही सर्वात पहिले तर अडवाईस करतो की मांसपेशी सांधे आहे त्याचा रेग्युलर किंवा नियमित व्यायाम करणे आणि रेग्युलर वॉकिंग आपण करू शकतो. जर आपण सांध्याच्या भोवतीच्या मांसपेशींना इतकं मजबूत केलं की आपल्या गुडघ्यांच्या हाडांवर त्या जॉईंटच्या सरफेसवर वजन येणार नाही तेव्हा आपल्याला त्याचा फायदा नक्कीच होईल.
1: अच्छा, पण आजकाल आपण बघतो की कमी वयात म्हणजे तरुणांमध्ये सुद्धा सांधेदुखी आणि कंबरदुखीचा त्रास जाणवतो आहे, तर याची नेमकी काय कारणं सांगता येतील?
0: बेसिकली मॅडम, टेक्नॉलॉजीचं युग आहे, आपल्या घरच्या घरी सगळंच रेडीमेड मिळून जातं, बाहेर जाण्याची काही गरज नाही, ऑनलाईन शॉपिंग आहे. तर आपली जी पद्धती आहे जीवन जगण्याची, जीवनशैली पण आपली बदललेली आहे. आजच्या जीवनशैली

0: मुळे हे प्रमाण वाढलेलं आहे. त्याची मुख्य कारणे असू शकतात.
1: आहारातही आपण
0: आहाराचा कमीपणा, व्यायामाचा अभाव, दीर्घकाळ बसून मोबाईल आणि कम्प्युटर लॅपटॉपवर काम करणे, चुकीचे पोश्चर घेऊन बसणे, जे बसण्याची जी पद्धत आहे ते बरोबर नसेल तेव्हा, किंवा आपण जे अचानक मोटिवेट होऊन जिम मध्ये जातो आणि वजन उचलायला लागतो, त्याच्यामुळे पण आपल्याला तरुणांमध्ये कंबरदुखी, सांधेदुखी यांचे इन्सिडन्स वाढलेले आहे.
1: अच्छा,
0: चार गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. एक तर तुमची झोप प्रॉपर पाहिजे, म्हणजे झोप चांगली झाली पाहिजे. दुसरं, तुमच्या शरीरात आपलं 70% शरीराचा भाग जो आहे पाण्याने बनलेला आहे, तर पाण्याचं प्रमाण कमी झालं तर आपले स्नायू जे आहेत ते जखडून जातात. तर आणि आहारामध्ये जर पर्टिक्युलरली बघितलं तर दूध, दही, ताक याच्यात कॅल्शियम आणि प्रोटीन दोन्ही असतं. पनीर एक चांगला पर्याय आहे, व्हेजिटेरियन पर्याय. तुम्ही प्रोटीनयुक्त आहार घेऊ शकता, मासे, चिकन जर नॉनव्हेज खात असाल तर. आणि सर्वात उत्तम जे आहे ते अंडी. एका अंडीमध्ये 6 ग्राम प्रोटीन असतं, इसेन्शियल अमिनो ऍसिड्स वगैरे असतात. तर ह्या सगळ्या आपण घेऊ शकतो. हिरवे पालेभाज्या खूप महत्वाचे आहेत, त्याच्यात आयरन फोलिक ऍसिडचे प्रमाण असते, आयरनचंही खूप भरपूर प्रमाणात, फायबर पण आपण घेऊ शकतो. हे महत्वाचा भाग आहे.
1: अच्छा, मला विचारायचं आहे डॉक्टर, की जसं सांधेदुखी किंवा दुखापतीवर आपण मलम लावतो किंवा गोळ्या घेतो, सतत आपण पेन किलर्स घेत असतो की ज्याच्यामुळे आपल्याला तात्पुरता का होईना पण आराम मिळतो, तर हे घेणं घातक ठरू शकतं का? काय सांगाल आपण याविषयी?
0: पूर्ण शरीरावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.
1: अच्छा,
0: खूप कालावधीपर्यंत आपण जर पेन किलर जर घेतले तर आपले जे व्हायटल ऑर्गन्स म्हणजे किडनीज आहेत, लिव्हर आहे आणि आतड्या जे आहेत ज्याच्यात अल्सर होऊ शकतात, ऍसिडिटी नावाचा प्रकार खूप जास्त होऊ शकतो, किडनी खराब होण्याची शक्यता दिसते, आणि कोणाकोणाला ब्लड प्रेशर वाढणे हा पण धोका होऊ शकतो, किंवा हृदयविकाराचा धोकाही त्याच्यात जाणवू शकतो. यापेक्षा मूळ कारण शोधण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे गरजेचं आहे.
1: अच्छा, हॅलो डॉक्टर.
2: हॅलो, नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
2: रामन बैराम राजेश, नरेंद्र नगर. टोंगरे भाय दुखते, व्यायाम करतो तरी कमी नाही वाटू राहिले, यासाठी उपाय काय? आता कमी जास्त आता 1 वर्ष झालं.
0: एक्सरे वगैरे काही तपासण्या वगैरे केलेल्या आहेत का?
2: हो, एक्सरे काढला, मागा काढला होता. जाप जाऊन आहे म्हणजे टोंगऱ्यामध्ये, ते नथ दबून आहे.
0: हो. आता हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे या वयोमानानुसार होणारे प्रॉब्लेम्स आहेत, आणि याच्यावर तुम्हाला तपासून त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट करावा लागेल.
2: व्यायाम चालूच राहते, सकाळ संध्याकाळ व्यायाम करत राहतो.
0: आणि सांध्याच्या भोवती जे मांसपेशी आहे त्याला मजबूत करण्यासाठी विशिष्ट व्यायाम असतात, ते फिजिओथेरपिस्ट किंवा कसरतवाले जे डॉक्टर असतात त्यांना विचारून तुम्ही करू शकता. कमरेत जर जास्त दुखत असेल तर कमरेचा पट्टा लावून इकडे तिकडे चालताना किंवा काही वजन वस्तूचे काम करताना ते आपण करू शकता. एकदा डॉक्टरांना एक्सरे किंवा MRI वगैरे जे काही तुम्ही काढलेलं असेल त्यानुसार त्याला बघून विशिष्ट उपचार आपल्याला करता येईल.
2: ठीक आहे, थँक्यू मॅडम. थँक्यू डॉक्टर साहेब.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: ठीक आहे. धन्यवाद.
1: हॅलो डॉक्टर.
3: हॅलो, नमस्कार. मी वर्षावाणी बोलत आहे. माझं वय अजून 30 वय चालू आहे, तरीही माझे गुडघे दुखत आहे या वयामध्ये, तर मला त्या संदर्भात जाणून घ्यायचं.
0: कमी वयामध्ये सांधेदुखी चे काही कारण असतात. एक तर तुमचा आहार पौष्टिक आहार नसेल, किंवा त्याच्यात काही घटकांचा तुटवडा असेल, म्हणजे डेफिशियन्सी असेल कॅल्शियम, व्हिटॅमिन D3चा, रक्ताची कमतरता असू शकते, काही सिकल सेल नावाचे जे आजार असतात त्याची तपासणी करून घेणे गरजेचं आहे. फॅमिली हिस्ट्री असेल जॉईंट पेनची, त्याच्यात संधिवाताचा त्रास असू शकतो. हे सगळे कारण आपल्याला लक्षात घेऊन तुमचा उपचार करावा लागेल. आणि जनरलमध्ये जर आपण त्याचा उपचार करायचा असेल तर चांगलं आपलं जे डायट आहे, आहार आहे, त्याच्यात उपयुक्त जे घटक आहेत जसं कॅल्शियम, व्हिटॅमिन D3, ठीक आहे, आयरन, हे सगळ्या घटकांचा समावेश करून आपल्या ज्या कमतरता आहेत त्याला पूर्ण करून आणि नियमित मांसपेशींचा व्यायाम करून हे तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होऊ शकतील. जर का त्रास खूप जास्त असेल तर काही विशिष्ट तपासण्या करून आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण योग्य ते उपचार घेऊ शकतो.
1: ठीक आहे,
0: धन्यवाद.
1: सर, एकंदरीतच या कार्यक्रमाच्या शेवटी हे आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: सर्व श्रोत्यांना हेच सांगणार मॅडम की उपयुक्त आहार घ्या, नियमित व्यायाम करा, आपल्या सांध्यांना आणि गुडघ्यांना, बाकी हाडांना एक निरोगी जीवन द्या आणि हेल्दी रहा.
1: नक्कीच श्रोते हो, आपल्या लक्षातच आलं असेल आजच्या कार्यक्रमातून की आपण आपल्या सांध्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे, आपल्या सांध्यांचं आरोग्य जपायला हवं, योग्य आहार व्यायाम नियमित करायला हवा आणि सुरक्षित राहावं. तर डॉक्टर सुनील मल्लोजवार आपण

0: वेळात वेळ काढून आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि सांधेदुखी तसेच स्पोर्ट्स इंजुरी याबद्दल आपल्या श्रोत्यांनी विचारलेल्या शंकांचं छान माहिती देऊन निरसन केलं त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. धन्यवाद मॅडम.
0: तर श्रोते हो आपण पुन्हा भेटूया पुढल्या हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात एका नवीन विषयासह नवीन डॉक्टरांसोबत. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलात हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. आज आपण या कार्यक्रमात स्पोर्ट्स इंजुरी, खेळातील दुखापती आणि जॉईंट पेन, सांधेदुखी या विषयावर डॉक्टर सुनील मल्लोजवार यांची संगीता लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. तांत्रिक सहाय्य होतं किशोर पेंदे आणि सतीश ढुलवे यांचं. सादर करते उमेश दुपारे.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.

0: अशा स्कीम टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: आरोग्य ही खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचं ठिकाण
2: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल. 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
3: NBA एग्रिगेटेड
2: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
3: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स चे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
2: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक बालाजी वॉर्ड चंद्रपूर. संपर्क
3: 9209441985.
4: चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
5: इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीटेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
4: कॉम्प्युटर सायन्स,
5: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
4: मायनिंग इंजिनिअरिंग,
5: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
4: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
5: मुलींसाठी मोफत शिक्षण,
4: बस आणि वसती गृहाची सुविधा उपलब्ध.
5: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, वडगाव वॉर्ड, चंद्रपूर.
4: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9800004715,
5: 9021986 40.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे यशराव बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
6: आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र हे श्रोते होता कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल. कार्यक्रमाच्या निवेदिका आहेत ऐश्वर्या भालेराव.
7: श्रोते हो नमस्कार. तप्त उन्हाच्या या ऋतूमध्येही

मनाला गारवा देणाऱ्या आपल्या या खास कार्यक्रमात म्हणजेच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी ऐश्वर्या आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. ऊन कडक होत जातं, रस्ते तापतात, दुपार अंगावर येते आणि अशा वेळी अचानक एखाद्या वळणावर लाल केशरी फुलांनी नटलेलं झाड दिसतं. क्षणभर पावलं थांबतात, डोळे भरवून जातात, डोळे भारावून जातात आणि न कळत हसतं. ते झाड म्हणजे गुलमोहर. जणू उन्हाच्या ज्वाळांनीच फुलांचं रूप आलं आहे. आजचा आपला हा खास प्रवास आहे या सुंदर देखण्या मोहक आणि भावनांनी भरलेल्या गुलमोहरासोबत, त्याच्या रंगांसोबत, त्याच्या आठवणींसोबत आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील काही अविस्मरणीय अशा गीतांसोबत. श्रोते हो, गुलमोहर हे नाव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर उभा राहतो एक लाल भडक रस्ता, झाडाखाली पडलेली फुलांची चादर आणि उन्हाळ्यातली एखादी निवांत दुपार. गुलमोहराचं हे रूप इतकं सुंदर आहे की ते प्रत्येक शहराचं आता सौंदर्य बनलं असेल. एप्रिल आणि मे महिन्यात जेव्हा बाकी झाडं उन्हामुळे थकलेली दिसतात तेव्हा गुलमोहर मात्र पूर्ण जोमाने फुललेला असतो. जणू तो सांगत असतो परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःचा रंग हरवायचा नाही.

वाह, कितनी सुंदर शब्द, गुलमोहर गर तुम्हारा नाम होता. प्रेम, कोमल भावना आणि निसर्ग या तिन्ही गोष्टींची इतकी सुंदर सांगड फक्त जुन्या हिंदी गाण्यांमध्येच ऐकायला मिळते, नाही का? गुलमोहर म्हणजे केवळ झाड नाही, तो अनेक आठवणींचा साथीदार आहे. शाळेतून घरी येताना रस्त्यावर पडलेली फुलं उचलणं, कॉलेजच्या कट्ट्यावर बसून त्या फुलांकडे बघत गप्पा मारणं, पहिल्या प्रेमाची चाहूल आणि एखाद्या वहीत जपून ठेवलेलं गुलमोहरच फूल. कितीतरी भावना या एका झाडाभोवती गुंफलेल्या आहेत, नाही का? श्रोते हो, मराठी साहित्यामध्येही गुलमोहर म्हणजे तरुणाईचं प्रतीक मानलं जातं, कारण तो फुलतोही तसाच. बहुतेक शाळा कॉलेजांना सुट्ट्या लागतात, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील नव्या वळणांचा काळ सुरू होतो, म्हणूनच गुलमोहर अनेकांसाठी बालपण आणि तरुणाई यांच्यामधला दुवा आहे.

फुलांचं सौंदर्य हे फक्त दिसण्यात नसतं, तर ते मनाला आनंद देण्यात असतं. गुलमोहराचं झाड पाहिलं की मन प्रसन्न होतं, कारण त्याचा रंगच इतका उत्साही असतो. लाल, केशरी, सूर्यासारखं अगदी तेजस्वी. जणू उन्हाळ्यानेच स्वतःसाठी फुलांची शाल विणली आहे. श्रोते, तुम्ही कधी लक्ष दिलंय का? गुलमोहराच्या झाडाखाली नेहमी थोडासा गारवा जाणवतो. त्या फांद्यांवर पक्ष्यांची घरटी असतात. चिमणा, कोकिळ, बुलबुल त्या झाडावर निवांत विसावलेल्या दिसतात. आणि म्हणूनच गुलमोहर फक्त माणसांनाच नाही तर निसर्गालाही आनंद देतो.

श्रोतेहो, उन्हाळ्यातील संध्याकाळ, रस्त्यावर पडलेली गुलमोहराची फुलं आणि मंद वारा, अशा क्षणी जीवन किती सुंदर आहे याची जाणीव होते. आजच्या धावपळीच्या जगात आपण आनंद शोधायला खूप दूर जातो, पण कधी कधी एका फुललेल्या झाडातही पूर्ण आयुष्याचं सौंदर्य दडलेलं असतं. गुलमोहर आपल्याला आणखी एक गोष्ट शिकवतो, फुलण्यासाठी नेहमी थंडावा लागत नाही, कधी कधी तप्त उन्हातही आपलं अस्तित्व जपावं लागतं. अडचणी असल्या तरी हसत राहायचं, जग सुंदर करायचं, असंच जणू गुलमोहर सांगत असतो.

किती स्वप्नाळू वातावरण आहे ना या गाण्यात, अगदी गुलमोहरासारखं. काही झाडं सावली देतात, काही फळं देतात, पण गुलमोहर मात्र तो आठवणी देतो, भावना देतो आणि जीवनाकडे रंगीत नजरेने पाहायला शिकवतो. आज शहरांमध्ये काँक्रीट वाढत चाललंय, झाडं कमी होत चालली आहेत, अशा वेळी प्रत्येक रस्त्यावर एक गुलमोहर असायलाच हवा. कारण ही झाडं केवळ पर्यावरण वाचवत नाही तर माणसांच्या मनातला आनंदही जिवंत ठेवतात. श्रोतेहो, उन्हाळ्यात तापमान कमी करणं, हवा शुद्ध ठेवणं, पक्ष्यांना आसरा देणं आणि शहर सुंदर बनवणं हे सगळं काम गुलमोहर अगदी शांतपणे करत असतो. श्रोतेहो, असाच उन्हाळा संपतो आणि मग गुलमोहराच्या फुलांनंतर पावसाची चाहूल लागते. पहिला पाऊस पडतो, रस्ते भिजतात आणि त्या ओल्या मातीत गुलमोहराची काही फुलं अलगत पडलेली दिसतात. जणू निसर्ग म्हणतोय, प्रत्येक ऋतू सुंदर असतो, फक्त अनुभवायला शिका.

0: के सोया।
1: क्रमात आपण अनुभवला उन्हातही फुलणारा आनंद, आठवणींचा लालसर रंग आणि जीवनाकडे सकारात्मकतेने पाहायला शिकवणारा गुलमोहर। तुमच्याही आयुष्यात अशाच काही सुंदर आठवणी नेहमी फुलत राहोत। उन्ह कितीही असो, मनातला गुलमोहर नेहमी बहरत राहो। याच सुंदर शुभेच्छांसह मी आपला निरोप घेते। पुन्हा भेटूया पुढच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात। तोपर्यंत हसत रहा, फुलत रहा आणि निसर्गावर प्रेम करत रहा। नमस्कार।
2: श्रोतेहो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल। आजच्या कार्यक्रमाच्या निवेदिका होत्या ऐश्वर्या भालेराव। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। दुपारचे 12 वाजले आहेत। आता वनिता मंडळाचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत। त्यानंतर 12:45 मुंबई केंद्राहूनच निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, निर्मिती आकाशवाणी बेडक्याची। त्यानंतर 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील।
3: कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्या गौरीचा नमस्कार। आजच्या भूमीचा विषय आहे ऋतुगान। दिवसा मागून रात्रन, रात्री मागून दिवस उगवतो, मासांच्या आवर्ताने ऋतुचक्राचा खेळ रंगतो। सुगंधामध्ये मानसदंग, सुगंधामध्ये मानसदंग, ऋतु खेळाला चढतो रंग। वसंत येतो असा बहरतो, वसंत येतो असा बहरतो, चराचराला कवेत घेतो। शिडकावा ग्रीष्माच्या दाहावर, जलधारा येती धरणीवर। वर्षा मगती येते नाचत, हिरव्या रानी श्रावण खेळत। शरदाचे चांदणे लेऊनी, धुक्या सोबती गोड शिरशिरी। हेमंती या मार्ग दावितो, रविरथ संक्रमणाला निघतो। जुने सोडणे नवे रुजविणे, जुने सोडणे नवे रुजविणे, शिशिरातील सृजनाचे देणे। असे निरंतर चक्र ऋतूंचे, असे निरंतर चक्र ऋतूंचे, युगायुगांचे नाविन्याचे। श्रोते हो, ऋतू म्हणजे फिरणारा काळ। काळाच्या विराट रूपाचं एक पाऊल, एक अंश म्हणजे ऋतू। निसर्ग आणि मानव वेगळे नाहीच मुळी, हेच आपले पूर्वज सांगत आले। आपण निसर्गापासून दूर चाललो तरी तो आपला पाठपुरावा करतोय। काळाचं पृथ्वीवर पडणारं पाऊल आणि आकाशात पडणारं पाऊल, यात सारं ऋतुचक्र सामावलं आहे। या अवकाशात फिरणाऱ्या पृथ्वीची गती आणि सूर्यकिरणांची तीव्रता यामुळे ऋतुचक्र फिरत राहतं।

ऋग्वेदात ऋतूंचा उल्लेख आहे, वसंत, ग्रीष्म आणि शरदाचा. पण आर्य जसे पूर्वेकडे जाऊ लागले तशी ती संख्या 5 झाली. तैतरीय ब्राह्मण संहितेत मात्र वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या 6 ऋतूंचा उल्लेख आहे. रामायणात ऋतूंची सुरेख वर्णन आहेत. कवी कालिदासांचं ऋतुसंहार तर या ऋतूंच्या वर्णनाने भारलेलं असच. कवी नाटककार राजशेखर यांनी काव्य मीमांसा या ग्रंथात ऋतुचित्रण केलं आहे. दंडीच्या काव्यदर्शात ऋतुवर्णनाला खूप महत्व दिलंय. ऋतुवर्णन हा अभिजात काव्याचा भाग होता. मत्स्यपुराणात फक्त वसंतासाठी एक पूर्ण अध्याय आहे. मराठीत खूप नाहीत, पण उत्तरेत पती सोबत नसलेल्या विरही नायिकेच्या भावना व्यक्त करणारी

काव्य खूप आहेत, त्यांना बारोमास काव्य म्हणून ओळखतात. मराठीत अमृत राय, नारायण प्रभू, सयाजी, अनाम यांनी अशी बारमास काव्य लिहिली. एवढंच काय हो, श्राद्धविधीत संवत्सर पक्षाची कल्पना केली आहे. आजकाल वेगवेगळ्या कारणांनी ऋतुचक्रात थोडे बदल जाणवतात, तरी त्यांचा डौल सौंदर्य मानवी मनाला कायमच मोहवीत आला आहे. आणि राहील सुद्धा अनेक अभिसरणातून, चिंतनातून हळूहळू ऋतूनुसार सण, व्रत, आहार, दिनचर्या ठरत गेली. साहित्यातही या ऋतुचक्राने रूप, रस, गंध आणि मानवी भावनांचे उत्सव साजरे केले. कालचक्र या चराचराला गतिमान ठेवतं, तर ऋतुचक्र सृष्टीत वैविध्य आणतं. शिव हा कालचक्राचा देव, तर सृष्टीचं संचलन करणारा विष्णू. ऋतुदेवता हे ऋतुचक्र नीट चालावं म्हणून मदत करतात अशी कल्पना आहे. रंग गंधाशिवाय फुलं निरस, तशी ऋतुचक्राविना ही सृष्टी निरस. चला तर आज बुडून जाऊ या ऋतुलईमध्ये. ही ऋतू साखळी इतकी स्मूथ असते ना, की सहज एकातून दुसरा ऋतू कधी सुरू होतो ते पटकन कळतही नाही. पण ऋतुराज म्हणून आधी येतो तो वसंत.

पाडव्याला वसंताची सुरुवात, सत्ययुगाच्या सुरुवातीचा हा दिवस. फाल्गुनातच लागते वसंताची चाहूल, पण चैत्र या ऋतूचा आत्मा. ऋतूनाम कुसुमा कराहा असं गीतेत श्रीकृष्ण म्हणतात. मुक्तेश्वरांच्या शब्दात, पुष्पधुळी माझी लोळे वसंत. पराग कणांवर वसंत लोळणच घेत असतो आणि हा मधुमास ऋतुराज वसंत ज्ञानेश्वर माऊलींना कसा दिसतो बघा. जैसे ऋतुपतीचे द्वार, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्येसी. सारी सृष्टी कुणास्त कुणीतरी काहीतरी करण्याच्या खटपटीत दिसते. पान फुलं पक्ष्यांचे उत्सुक स्वच्छंद गाणी गाणारे आवाज आपलं कणभर जीवन या विश्वाच्या भव्यतेत एकरूप करण्याचा खटाटोप सुरू असतो नुसता. चैत्रात माघात मोकळी असलेली घरटी हा हा म्हणता हे निसर्ग रहिवासी व्यापून टाकतात. कवी कालिदासांनी या वसंताचं जे वर्णन केलंय त्याचं एक मुक्त भाषांतर का. तरुवर नटले फुलांनी कमल पुष्पे शोभती जली, प्रणयोत्सुक तरुणी सलील सुगंधी वनी, सुखद सांज अन दिवस रमणीय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय.

वसंत आनंद आणि ऊर्जा देतो, उत्साह नाविन्य आणि चैतन्य सुद्धा देतो. ऋतुचक्रामधलं पहिलं गोड पाऊल, ऋतुसंगीतातला पहिला गोड स्वर म्हणजे हा वसंत.

झुळ झुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, झुळ झुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, फळा फुलांनी लवल्या वेली आंबेराई मोहरली। आभाळाचे निळे निळे पण आभाळाचे निळे निळे पण कुहू कुहू कोकिळा करी, आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी, वसंत आला घरोघरी। काळे मखमली अंग

शुभ्र रेषा पंखावर, काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, हले शेपुट सारखी दिसे पाखरू सुंदर, फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, जसा घुमवितो कान्हा गोड सुरेल वासरी। असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, असं म्हणतात शिरीष पै। या सृष्टीतूनच, निसर्ग नादातूनच निर्माण झालेलं संगीत या ऋतू वर्णनात कसं बरं मागे असेल। राग संगीत दिवसभराच्या प्रहरांमध्ये बांधलं तसं अजून पुढे जाऊन ऋतुचक्र समोर ठेवून पण बांधलं गेलं। ऋतू राग संगीत, वसंत ऋतूशी जोडलेले राग म्हणजे हिंडोल, बहार आणि राग बसंत। पूर्वी सगळीकडे ऋतूनुसार लोकगीत गायन होईल आणि त्याचा संबंध थेट मनाशी आहे। रागाच्या सुरावटीतून निर्माण होणारा भाव ऋतू वेळाशी निगडीत आहे हे अनुभवता येऊ शकतं। सूर संगीत आणि हा वसंत।

श्रोते हो, ऋतु एकमेकांची शेवटच्या पावलांपर्यंत साथ देतात आणि एकातून दुसऱ्याचं रूप विलोभनीयपणे पुढे येतं. डोळ्यात भरणारे ऋतु आपण अनुभवू शकतो. वसंताच्या शेवटी शेवटी दिसणारा गुलमोहर शिरीष पै यांना कसा दिसतो बघा. हा पाहताना गुलमोहर जवळून वा दुरून झरू लागते आतून एक दुःख सनातन. किती झाडे बहरली, किती उमलली फुले, आता साऱ्याच्या शेवटी याने शस्त्र उपसले. कोणी म्हणतो याजला जणू ज्वाळा जंगलाची, वा वाहत्या जखमेची दिसो कुणा लाली याची. याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, ऋतु वसंत धरेला आता चालला सोडून, ऋतु वसंत धरेला आता चालला सोडून. श्रोते हो, वसंताचा भर ओसरतो ना ओसरतो तोच ग्रीष्माच्या झळा सुरू होतात. सूर्याच्या आगीत भाजणारा पण अंगावरून रूपाची गंधाची नादाची भरगच्च सौंदर्य आभूषण लेऊनच चैत्र सखा वैशाख आपली चाल आटोपती घेऊ लागतो आणि पहिल्या मेघमंडळाला पाठीवर घेऊन ग्रीष्मातलं ज्येष्ठ पाऊल पडतं. ग्रीष्म पेटला सूर्य तापला ऊन कडक जिकडे तिकडे खूप तापते जमीन तिजवर जागो जागी पडती तडे. गपचिप झाली सर्व पाखरे, गपचिप झाली सर्व पाखरे छाये खाली लपती गुरे. गरम झळांच्या ऐन दुपारी, गरम झळांच्या ऐन दुपारी उन्हात खेळू नका बरे, उन्हात खेळू नका बरे. ग्रीष्माची काहिली वाढती असते. सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो असतो सर्वात उष्ण दिवस. यात भात पेरतात म्हणून म्हणतात रोहिणीचा पेरा आणि मोतियाचा तोरा. हा ग्रीष्माचा जाच साऱ्या प्राणी मात्रांना

सृष्टीला जाणवत राहतो. चातक व्याकुळ होतात. एकमेकांच्या जीवावर उठणारे प्राणी एकत्र पाणी पिताना दिसतात. 2-2.5 महिन्यांच्या उन्मादक बेसुमार रंगाने नटलेला उष्ण वसंत अंग आक्रसू लागतो. दिवस मोठे वाटू लागतात. अल्लडपणा कमी होऊन प्रौढ होत जाणाऱ्या सृष्टीचं दर्शन घडू लागतं ते ह्या ग्रीष्मकाळात. रंगाच्या छटा बदलतात. पंचमहाभूतांचं वर्तन हळूहळू बदलू लागतं. तानसेनानी दीपक रागाचे सूर छेडले तेव्हा त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला आणि नंतर त्यांच्या मुलीने आळवलेल्या मेघमल्हाराने त्यांना न्हाऊ घातलं. या गोष्टीतल्या खरेखोटेपणात न जाता त्या ऋतूच्या निरीक्षणात मात्र ते अगदी तंतोतंत वाटतं. विविध ग्रंथात दीपक राग कधी पूर्वी तर कधी बिलावल तर कधी खमाज थाटात मांडलाय. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरातला हा राग असला ना तरी ग्रीष्म काळातला हा ऋतुराग. अनेक मतभिन्नतेमुळे दीपक राग जुना आणि इतर रागांच्या तुलनेत थोडा दुर्लक्षित राहिलेला आहे.

चष्माचा खरा रंग म्हणजे सोनेरी पिवळा, प्रखर सूर्याचा रंग। उष्णता, थकवा या भावना प्रबळ असतात। मानवी प्रेम, दुःख आणि जीवन ऋतुरंगाशी आणि ऋतुनादाशी जोडलेलं आहे। चराचरावर कुटुंब वत्सलतेची छाया असते। भाजलेल्या शेतात पडलेली बीज सरींची पाहत बसतात। ज्येष्ठात आकाशात दिसणाऱ्या शुभ्र मेघमाला आता विचार बदलणार आहेत अशी चिन्ह दिसू लागतात। ज्येष्ठ पौर्णिमा झाली की ग्रीष्म वर्षा ऋतूशी हात मिळवणी करू पाहतो। वारा वेग बदलतो, सुकी पानं भरभर गळू लागतात, वाऱ्यासोबत नाचू लागतात। वसंतातली ती पालवी पिकून गळते, नवीन ऋतूच्या स्वागताची तयारी करते। प्रत्येक झाडाचं पण ना काहीतरी ऋतूंशी नातं असावं। वसंतात ओकबोक असलेलं ते चिंचेचं झाड ज्येष्ठात नवी पालवी घेऊन शेंड्या शेंड्यांवर पानफुलांचे गुच्छ मिरवू लागतं। ज्येष्ठात चातकाला लागलेली तहान शमवण्याची चिन्ह हा आषाढ दाखवतो। ग्रीष्माच्या काहिलीनंतर आषाढात आलेल्या पहिल्या सरी मातीचा अलौकिक गंध असं म्हणतात पसरवून देतात। आता बघता बघता आषाढ मेघ आकाश व्यापून टाकतात, उन्ह पळून जातात। अतिमळधार पावसाने हाताच्या अंतरावर पण काही दिसेन असं होतं। काळे मेघ मोकळे होऊन वाहू लागतात, झाड वेली हिरव्या रंगात न्हाऊ लागतात, प्रत्येक थेंबाला मातीची आस लागते। आता हा सरता आषाढ श्रावण साखळीला अवतान ठेवून हरवून जातो। राजाप्रमाणे ढगांच्या आगमनाचं कवी कालिदास वर्णन करतात। पाण्याने भरलेले ढग म्हणजे मस्ती करणारे हत्ती, आकाशात लखलखणारी वीज म्हणजे राजाची ध्वजा, ढगांचा गडगडाट म्हणजे नगारा, आणि असं हे वर्षा ऋतूचं राजासारखं आगमन।

वर्षावाने सृष्टी शांत झाली आहे. उन्हाच्या काहिलीवर पावसाचा उतारा निसर्गाला नवसंजीवन देतोय. हिरवगार सगळीकडे, श्रावण सर म्हणजे आनंदाचा झोका जणू. हुरहुर लावणारा, जीवांना शांत होणारा, तृषार्ततेला

नऊ घालणारा धुंद सुगंधी आनंदी विभोर असं रूप निसर्गाला देणारा वर्षा ऋतू नित्य नूतन दरवर्षी हवा हवासा तुम्हा आम्हा साऱ्यांनाच. हा ऋतू कधी कविता होतो, शेकडो गीतांना जन्म देतो. श्रावणमासी हर्ष मानसी हिरदाटे चोही कळे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे असा कधी तर कधी ग्रेश कवितांमध्ये पाऊस दुःखाचे मंद स्वर घेऊन येतो. शेकडो रचना बंदिशी गीत या ऋतूला बांधू पाहतात. तितका तितका तो भव्य दिव्य होत जातो, सतत सतत आवडत राहतो. मृदगंधाचा अंश तना मनात भरून टाकतो. बारोमास काव्य मान्सूनच्या वैभवाचं विस्मयकारी सौंदर्याचं अतिशय प्रभावी वर्णन करतात. बघा हं, वर्षा ऋतू आला साजणी होते जाचणी वेगी घना नील आणी कनकांगी केतकी मालती कनकांगी केतकी मालती बहुशोभती माझी पुरवी सिराणी होत असे घन गर्जन मन तर्जन झाले अति दिन वाणी साहवेना काम सायका. नारायण प्रभू कृत हा बारोमास काव्यातला अंश. तर अज्ञात कवी म्हणतात वारे सुटले मेघ उसळले गडगडती ते आभाळी वीज कडकडे लख लख करुनी सरसर सर वर्षा आली सुटे मातीचा वास चहूकडे सुटे मातीचा वास चहूकडे हिरवे हिरवे गार दिसे कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे. श्रोते हो, मी आधी म्हटलं ना, हातात हात घालून शेवटी एकमेकांमध्ये मिसळत ही ऋतूंची पावलं पुढे पडतात, आपली आपली पदचिन्ह उमटवतात. आषाढापासून भाद्रपद सरता सरता म्हणजे ग्रीष्माचा शेवट आणि वर्षाची सुरुवात आणि अश्विन मासाची सुरुवात म्हणजे ही श्रावण साखळी. पुराणांमध्ये श्रावणातल्या सूर्याला पण पर्जन्य म्हटलंय. धुंद कुंद वातावरणात उन्हाळ्याकडून हिवाळ्याकडे जाण्याचा मधला दुवा म्हणजे हा वर्षा ऋतू मागच्या पुढच्या महिन्यांना बाहूत सामावून घेतो. कसा तो बघा हा. श्रावण म्हणजे हिरवे पण जे जे बीज अवनीच्या पोटी त्याची सुंदर हिरवी रुजवण खडकही होती हिरवेगार खडकही होती हिरवेगार शेवाळांची लेऊन शाल चमचम करती संध्याकाळी काजव्यांच्या अगणित ओळी फुलापानाच्या देठातून श्रावण हसतो पोटातून श्रावण हसतो पोटातून. भाद्रपद अश्विनात स्वतःला गुंफून घेतो. पावसाच्या माऱ्याने हैराण निसर्गाला हळुवार कुरवाळणारा भाद्रपद. भाद्रपदात खास जाईजुईचे सुगंध दरवळू लागतात. मृदगंध पण टिकून राहतो, वाहून जात नाही, पण वसंतासारखा दरवळ मात्र नसतो. पारिजाताचा मंद सुगंध दरवळत असतो. खरं सांगू का, सगळ्या ऋतूंमधलं थोडं थोडं या भाद्रपदात दिसतं. वसंताची फुलं, ज्येष्ठाची फळं, श्रावणाचा हिरवा रंग, अश्विनातलं खुलं वातावरण, लक्ष्मीच्या पावलांची हेमंती गार वाऱ्याची झुळूक, शिशिरातली थोडी थंडी आणि श्रावणातल्या गारव्यात कोवळ्या उन्हाची ऊब, भादव्यातली माळरानं आठवून पहा. बघा की किती परिचय रंगाने फुलून भरून गेलेली असतात. अगदी सुतारानीत असलेल्या फळीच्या पोटातून सुद्धा फुल उगवतं. नेचे तर बहारदार असतात. ओली पाने ओली फुले ओला सुगंध दरवळतो ओली पाने ओली फुले ओला सुगंध दरवळतो ओले मन ओले तन ओले सूर आळवतो ओले मन ओले तन ओले सूर आळवतो. त्याच्या येण्याने सृष्टी फेर धरू लागते आणि त्या फेरात आठवतो तो फक्त मल्हार. वर्षा ऋतूचा हा काळ मॉन्सून रिदम ग्रीष्माच्या काहिलीवरचा उतारा म्हणून आलेला.

0: खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला, कसा वाहे गारवारा, कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे, कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे, त्यात तुझा अनावर वर तुनी हात फिरे, कुठे जाऊ धाऊ कुठे, कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरती भिजले, कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरती भिजले, धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले, धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले, खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला,
1: किती भिजविसी मला।
0: अभिजन संगीतात ऋतुकालानुसार ह्या काळात आपल्या पूर्वसुरींनी मल्हाराच्या माध्यमाने या ऋतूला बांधून ठेवलं। काफी थाटातला रात्रीचा राग ऋतुकालीन, भूपाली, बिभास, देस, जय जयवंती या ऋतूत गायले जातात, पण मल्हारची सर त्यांना येत नाही। अंधारून आलेल्या कुंद हवेत अचानक वीज चमकावी या वातावरणात एकरूप होणारा रागाधिराज मल्हार, मलहरण करणारा।

श्रोते हो, तृप्ती देणारा पर्जन्य काळ संपू लागतो तसं त्याला निरोप देणं पण जड जातं बरं. सते बघा, नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस. आली निरोपाची वेळ, आली निरोपाची वेळ, जीव झाला का सावीस, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास. असं म्हणतात शिरीष पै. बघता बघता अश्विन येतो, भाद्रपदाचा हात वर्षेचा साज हळूच उतरवतो.

कमळासारखं असं त्या ऋतूचं मुख असलेला. शरद येई येन मेघ पळाले गुबगुबीत जणू पळतीसे. कुरणे हिरवी गार चहूकडे हिरवे हिरवे मळे तसे. हिरवी झाडे हिरवी शेते तुडुंब भरले तळे निळे. चांदण्यात अनबा गडण्याची हौस सारखी मनी उसळे. हौस सारखी मनी उसळे. सौंदर्याचा ऋतू असा हा शरद. शरदाचा प्रकाश काही वेगळाच असतो. सोनेरी अश्विन आणि संध्या रंजित कार्तिक. अश्विन म्हणजे पूर्ततेचा महिना. अश्विनातला सणांचा राजा दसरा झेंडूंमधून हसतो. अश्विन महिन्यात जातो जातो म्हणून हुलकावणी देणारे ढग कार्तिकातही अधून मधून येतात. शिरीष पै म्हणतात, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती. गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती. मग्न होऊन स्वतात झाली अबोल पुरती. प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले. प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले. कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले. कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले. श्रोते हो, भारतासारख्या उष्ण देशात ऋतू वेगळे असले ना तरी त्यांचं एकात एक मिसळणं नीट कळतं. प्रणयाचा हंगाम संपत आल्यामुळे फुलपाखरांचा वेग मंदावतो. कीटकांची तर वेगळीच लगबग सुरू असते. जन्माचा देखावा पण कधी करुण असतो नाही. खूप कीटकांच्या माद्या अंडी घालून मरून जातात. या शारदीय निसर्ग शोभेला संगीताने अजून खुलवतो तो राग श्री केदार आणि मालक.

दिवस पातले भरे हुडहुडी अंगात शेतकऱ्याची गोफण फिरते गर गर भरल्या शेतात हवे हवे से ऊन वाटते अंगणात आजी बसते शेकोटीच्या भवती रात्री गप्पाना भरती येते कार्तिक मार्गशीर्षाची ग्वाही देऊन जातो पौषाची चाहूल ठेवतो शेतकऱ्यांना संपन्न करणारा असा हा मनोहर हेमंत ऋतू आरोग्य कमावून ठेवण्याचा हा काळ हेमंताच्या पहिल्या मासाला श्रीकृष्ण म्हणतात मासाना मार्गशीर्षोहम मोहकपणे दिवस लहान लहान होत जातात शिरीष

ते म्हणतात, रात केवडी शीतल चांद शीतल त्याहून, रस रुपेरी चालला पानांवर ती गोठून, कसा वारा ही गोठला आणि झाडे गारठली, गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली, गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली। हेमंतातला मार्गशीर्ष पारध करण्याचा महिना। जीवनाचा भीषण उन्माद असतो निसर्गात। क्षुधेने चेतलेले जीव एकमेकांवर तुटून पडतात। रात्रीच्या आकाशातली ती तेजोमय शांतता आणि पृथ्वीवर जीवनाच्या आसक्तीला नियतीला शरण जाणं, आणि मग एके दिवशी मोठे दिवस होण्याची निशाणी दाखवत हेमंतात पाऊस येतो। या हेमंताला रामायणात इष्ट ऋतूनं गौरवलंय। या ऋतूत गायला जाणारा राग म्हणजे मालकौस। रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात हा राग हेमंतात अजूनच खुलतो। हा रागच या हेमंताचं स्वरूप धारण करतो। उत्तर रात्रीचा मालकौस ऐकून दुःखना आनंदही, दुःखना आनंदही, अंतना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, या आरती प्रभूंच्या ओळी आठवतातच। मालकौस भारतीय संगीतातला एक भारदस्त शारदीय राग।

उदासवाणा शिशिर ऋतुये, उदासवाणा शिशिर ऋतुये, पाने पिवळी पडतात, सोसाट्याच्या वाऱ्यासंगे झर झर झर झर गळतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, दिसे त्यांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास, पिकल्या पानांची रास. कडाक्याच्या थंडीने गारठलेली सृष्टी जुनं सोडून नवीनाची आस धरते ती याच शिशिर ऋतूत. शिरीष पै यांनी या ऋतूतल्या पानगळीबद्दल हृदय लिहिलंय, ऐका हं. वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली. वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली. धावली तर पानांमागे, धावली तर पानांमागे फुल पाखरे भ्रमात, धावली तर पानांमागे फुल पाखरे भ्रमात, आणि झाली कासावीस, आणि झाली कासावीस, एका धुळीच्या लोटात, एका धुळीच्या लोटात. नाविन्य दाखवत जुन्याची होळी करून त्यांचं पूजन करणारा, वसंताची चाहूल देणारा, ऋतुचक्राचा नवा फेरा सुरू करायला आतूर असा हा शिशिर.

पुढे येणाऱ्या वसंतोत्सवाची पार्श्वभूमी उभी करतो हा शिशिर. अत्यंत शोक आणि अत्यंत प्रणय हे या फाल्गुनाचं वैशिष्ट्य. आणि अचानक दिसणारी पळसाची भगवी फुलं मन अगदी मोहून टाकतात. आशेचं तांबडच जणू मन वसंताकडे धावू लागतं. या शिशिर ऋतूबद्दल वारा कांत काय म्हणतात बघा. हलके हलके हसते गळते तरुचे पानन पान बाई तरुचे पानन पान पान झडीत या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान. आणि याच कवितेत ते शेवटी म्हणतात, फुले जळाली पाने गळली फळात जरी रसधार गोठली सर्व सृष्टी जरी हिमे करपली पिवळ्या पानांच्या मनी फुलते वसंत स्वप्न महान पान झडीत या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान. महन मंगला परम सुंदरा हे शिवगंगा धरा सदय होऊनी या भूमीवर आज शिवालय करा. या कुसुमाग्रजांच्या ओळी भैरवाची आठवण करून देणाऱ्या या शिशिराचा धीर गंभीरपणा व्यक्त होतो तो तशाच धीर गंभीर भैरव रागातून. भैरव थाटातून उत्पन्न होणारे राग या शिशिरात गायले जातात.

ऋतुचक्रातलं शेवटचं पाऊल शिशिराचं, पण पुढच्या पाऊली वसंत पुन्हा येतो. नवी ध्येय, नव्या आकांक्षा, उत्साह घेऊन नको असलेल्या साऱ्याला दूर फेकून देतो. अंगोपांगी जे जे दुःख ते कचरा समजून टाकून द्यावं, सोडून द्यावं, मग पुन्हा नवा बहर, नवी पालवी यायला व्हाव तयार मनापासून. सहा ऋतूंचा कफिरत असे शिशिर ऋतू ही जाईल हा, वसंत सांगे मी ही येतो, वसंत सांगे मी ही येतो, हळूच मागो माग पहा, हळूच मागो माग पहा. ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, या ऋतूंमध्ये बांधलेले आपण सारेच चराचराला, निसर्गाला, या सृष्टीला शरण जाऊया, आणि या शरणागतीतूनच बहरेल आनंदाचे हेत. श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम उर्मी. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादर करत्या निलिमा पटवर.

धन. आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल अवश्य कळवा prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आय डी वरती. आजच्या कार्यक्रमातून मी विद्या गौरी निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. यानंतर पुढील कार्यक्रम प्रसारित करत आहोत, निरंतर स्वरलहरी.

सादर करत आहोत आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा विशेष कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात ऐकूयात आकाशवाणी आणि शेती. निवेदन गोपाल ठाकूर आणि अनिता देव. निर्मिती सहाय्य गोपाल ठाकूर यांचं. सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे.

0: चकलांबा येथील प्रगतिशील शेतकरी संजय सानप आपल्या शब्दात शेतीविषयी आपले अनुभव सांगताना म्हणतात,
1: नमस्कार, सोशल मीडिया आणि किसान वाणी यातला आपण फरक जाणूया. काय होतंय, आता मी पण बऱ्याच वेळेस इथं मुलाखती दिल्या, तर जसं तळागाळ्यातल्या शेतकऱ्यापर्यंत म्हणजे जसं स्मार्ट मोबाईल काहींकडे आहेत काहींकडे नाहीत, म्हणजे जसं किसान वाणी कार्यक्रम असलं मुद्दा म्हणून वेळ देऊन शेतकरी ते ऐकतात, त्या गोष्टीला ते इम्पॉर्टन्स आहे. पण आता मोबाईल कसं जनरल झालेलं आहे, काही पण बघत राहतात समजा त्याच्यावर, पण त्याचा तेवढा सिरियसनेस नसतो. आणि ह्या मुलाखतीचा फायदा काय होतो याच्यामध्ये, समजा आज बदलतं वातावरण असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, कुठल्या शासकीय योजना असतील किंवा वेगवेगळ्या नवीन नवीन पिकांची माहिती असेल, समजा जसं फळबागेंची माहिती असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, याच्यावर येणारे समजा कीड रोग नियंत्रण कसं करायचं, असं वेगवेगळे तज्ज्ञ कृषी अधिकारी असतील, मार्गदर्शक असतील, प्रत्येक म्हणजे विभागाचे प्रमुख असतील, ज्या काही नवीन नवीन योजनांची माहिती देतात किसान वाणी या कार्यक्रमातून. जसं बीड किसान वाणी कार्यक्रम जसं बरेच जण ऐकतात, आता माझ्या पण 2-3 वेळेस मुलाखती झाल्यानं मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, त्याच्यामुळे मी बऱ्याच शेतकऱ्यांशी जुडलो आणि त्यांना काय येणाऱ्या अडचणी त्या पण मी समजून सांगितलं की बाबा कसं केलं पाहिजे, काय अडचणी आहेत. आणि त्यांच्या शेतावरती गेल्यावर मला पण काही शिकायला भेटलं, कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आहे ना काहीतरी नवीन शिकायला भेटतं. हे कधी झालं, किसान वाणीच्या माध्यमातून. जर समजा आता तुम्ही विक्री व्यवस्थापन असेल, विक्री व्यवस्थापनासाठी मागे मी काही मुलाखती सांगितलं होतं कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे आंबा आणि डाळिंब या पिकासाठी, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा झाला. ते शेतकरी अजून पण फोन करतात कधी कधी की सर डाळिंबाचे रेट कसे राहतील, म्हणजे काय परिस्थिती आहे या पिकाबद्दल, आंब्याची काय परिस्थिती आहे, जसं कलिंगड असेल त्याच्यानंतर खरबूज असेल. म्हणजे हे कार्यक्रम याचा फायदा एक आहे की माणूस काय करतं की बाबा आज संध्याकाळी 7:30 वाजता आहे तर हे लक्षात ठेवतं आणि याचा फायदा 100% आहे. दुसरी गोष्ट, ह्या कार्यक्रमातून काही शेतकऱ्यांचे मी अनुभव असे पाहिलेत की त्यांनी हा कार्यक्रम ज्यावेळेस ऐकतात त्यावेळेस त्यांना काहीतरी याच्यातले मुद्दे आवडल्यामुळे नवीन प्रेरणा भेटली, त्याच्यात नवीन प्रेरणा भेटून उत्साह निर्माण होऊन त्यांनी पण काही

0: समजा फळबाग लागवडी केल्यात त्यांना त्याच्यातून म्हणजे फायदा झाला, म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या की किसानवाणी कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात, त्याचे आम्हाला फोन येतात समजा, असे भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शासकीय योजनांचं जसं फळबाग लागवडीचं आहे, जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, ती शासनाने मागं एक मुलाखतीमध्ये होतं की बाबा फळबाग लागवड कराय का. आता बरेचसे गाव आता ह्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये आलेले आहेत आपले बीड जिल्ह्यातले. हे काय होतं, जर ही माहितीच नसतं झालं शेतकऱ्यांना तर त्यांनी ते पुढं पाऊल उचललं नसतं, चला फळबाग लावू, पारंपरिक शेती करत राहिले असते. जसं समजा आता कृषीचं झालं, समजा पशुसंवर्धन विभाग असतील, त्यांचे पण बऱ्याच वेळेस मी स्वतः ऐकतो मुलाखती, त्यांच्या काही जे डॉक्टर्स असतात त्यांच्या मुलाखती येतात. काही नवीन योजना जसं आता शेळी पालनची आली किंवा दुग्ध व्यवसाय संदर्भात ज्या योजना असतात त्या ऐकल्यानंतर शेतकऱ्याला निश्चितच फायदा होतो. असं आपण म्हणू शकत नाही की सगळं शासनाने सांगितलंय आणि ते शेतकऱ्यांना पोहोचन, म्हणजे प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे. किसानवाणी कार्यक्रमामार्फत बरंचसं माहीत होतं व खाली शेतकऱ्यांपर्यंत त्या गोष्टी जातात आणि मी बरेचसे शेतकरी पाहिलेत. तुमचा त्या दिवशी कार्यक्रम ऐकला म्हणून मी अमुक फवारणी केली आणि तेलाचा डाग थांबला, किंवा कुणी सांगतं की बाबा तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की असा असे रेट राहतील, थोडं व्यवस्थित नियोजन, तर त्याचे ते फायदे शेतकऱ्यांना झाले. मग असं समजा मी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो नसतो वैयक्तिकरित्या, हे म्हणजे मुलाखत दिल्यामुळे ते शेतकऱ्यांना फायदा झाला, ते शेतकरी जोडले गेले आणि याचा फायदाच आहे किसानवाणी कार्यक्रमाचा.
1: मुक्काम पोस्ट उदंड वडगाव तालुका बीड येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता जाधव आपल्या शब्दात शेती विषयक सांगतात.
2: किसान वाणी जो कार्यक्रम असतो नेहमीचाच, त्या किसान वाणीमध्ये नेहमीच शेतकऱ्यापर्यंत कसं किसान वाणी पोहोचल, किसान वाणीमधले जे काय बारकावे असतील शेतीमधले सततपैकी आपले चांडक साहेब तर नेहमी असतातच समजा आकाशवाणीवरती. कारण शेती करणं खूप अवघड झाले, पूर्वीची शेती आणि आताची शेती. आताची शेती करणं म्हणजे अगदी बारकावे बघून शेती केली तर शेती परवडते असा माझा अनुभव आहे. कारण त्याच्यामुळे हवामानाचा बदल, ह्या हवामानाच्या बदलाच्या सामन्यात आपल्या शेतकऱ्यांना त्यात खेळावं लागतंय आणि जर तो खेळला थोडंफार तर त्यात कधी पण तो खेळ मोडतो पण कधी सक्सेस पण होतो, हे पण आजच्या परिस्थिती आहे. तर किसान वाणी कार्यक्रमामध्ये जो करेपर्यंत मेसेज पोहोचतोय बीड आकाशवाणीचं एक कौतुक करावं लागेल, सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांचा विचार मांडतात आणि विशेष म्हणजे जे काही डॉक्टर तज्ज्ञ असतील त्यांची जी मुलाखती असतील किंवा जी काही गोष्टी असतील ती शेतकऱ्यापर्यंत तिथं पोहोचायचं काम करतात, हे सर्वप्रथम किसानवाणीचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. कारण शेतकरी हा पहिला, आता झाले मोबाईल, आता सर्व काही सुविधा झाल्या, पण पूर्वीपासून किसान वाणी जो कार्यक्रम आहे तो आपण नेहमी ऐकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला बरंचसं शेतकऱ्यांना घेता येते, आपण त्याचा अवलंब करतोय. आता बऱ्याच ठिकाणी मला वाटतं किसान वाणीमध्ये आमची मुलाखत ठेवतात, खरबूज लागवड, टरबूज लागवड तंत्रज्ञान त्या बाबतीमध्ये मला वाटतं ज्या त्या वेळेला ते मुलाखत देतात, ज्या वेळेला जे योग्य लागवड असेल त्यावेळेला, तर त्यात खरबूज मधले जी काय बारकावेत ते तंतोतंत जवळपास खरबूज मध्ये 22 वर्षापासूनचा माझा अनुभव आहे आणि हा अनुभव इथे येऊन शेअर करतो आणि इतर शेतकऱ्यांना तो तिथून किसानच्या माध्यमातून तो तिथं मेसेज जातो. मग बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतो की तुमची आज मुलाखत झाली, त्याच्यामध्ये काही जे राहिलेले काय बारकावे असतील ते लोक फोन करून विचारतात. कारण किसानवाणीमध्ये सगळे बोलणार त्या बाबतीमध्ये, पण जी खरबूज पिकामध्ये उत्पादन आपण जे घेतो ते आता भाजीपाल्यामध्ये बघा, आपण आज जर बघितलं मार्केटमध्ये तर भाजीपाल्याचा शेतकरी आहे त्याला आजची परिस्थिती अशी आहे की ते पूर्णपणे नुकसानीत आहे. आज भाजीपाला कुठलाच भाव नाहीये, भाजीपाला काढणं सोपं पीक राहिलेलं नाहीये, पहिल्यासारखं नाहीये. टरबूज बी खवायचं आणि गाह घेऊन टरबूज यायचं, आता येते का, त्याला पेपर लागतोय, त्याला प्रोटेक्शन कव्हर लागतंय, त्याला ड्रिप मधलं लागतंय, फवारणी लागतात, सगळं काय लागतंय. मग हे सगळं करायला आज चारपट भाव झाले, वॉटर सोल्युबल असेल, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, तीनपट चारपट भाव झाले. त्या तुलनेत पण रेट आज तेच आहेत, म्हणजे शेतकऱ्याला जे मोबदला मिळायचा आहे त्या पटीत शेतकऱ्याला मोबदला मिळत नाहीये, ज्या पटीत खर्च वाढलाय. आता मजुराच्या बाबतीत तर सगळ्यालाच माहिती आहे, कारण सगळ्याचा अनुभव बाकीच्या शेतकऱ्यांना जास्त मजुराचा अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सर्वेदार लोकांना तर जास्त अनुभव आहे जी बाहेरून शेती करतात. मला वाटतं जे आम्ही फील्डवर काम करतो शेतकरी त्याच्यापेक्षा जे नोकरदार वर्ग आहेत ज्यांना शेती करून घ्यायची ते तर मी म्हणतो मला असं वाटेल की तो म्हणेन 10,000 रुपये कर लीजवर घे बाबा जमीन, पण तूच कर असं मला वाटतं. बरं का, म्हणजे ही इतकी परिस्थिती मजुराची अवघड झाली आहे. राहिलं शिल्लक काय, भुसकट सुद्धा शिल्लक राहत नाही सोयाबीनचं. खरी परिस्थितीचा विचार केला तर जर आपण आधुनिकचा अवलंब केला, अवलंब करून त्याचे बारकावे जर बघितले, खरं बाजरीचं पीक मार्चच्या नंतर घेणं योग्य योग्य म्हणलं तर ना तिथून पुढे सुद्धा नैसर्गिक आपत्ती खूप मोठी आहे. चक्रीवादळ येत आहे, गारपीट येते, बाजरी लोळतीये, पडतीये, गारपीटीने झोपून जातीये, म्हणजे शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीवर सामना करतोय. मागच्या वर्षी कसं बरेच मध्ये शेतकरी की सोयाबीन काढलं की राजमा पेरायचे, आता आपल्याकडे बऱ्यापैकी पीक आलेले, तर राजमामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी ज्यांनी गडबड करून राजमा पेरला त्यांना चांगल्यापैकी राजमाचे पैसे मिळाले. ज्यांनी नंतर राजमा पेरला ते पूर्ण शेतकरी आमच्या घाटावरचे, म्हणजे वरी जर बघितलं घाट

0: घरवारचा आमचा पूर्ण शेतकऱ्यांचं राजीवमध्ये नुकसान झालं, म्हणजे खर्च पण निघाला नाहीये, पाणी मात्र संपलं. अलीकडे काय झालं की रात्रभर लाईट, दिवसभर लाईट, सोलार पंप, जेवढा पाण्याचा उपसा केला की त्या पाण्याचे पैसे पण शेतकऱ्याला मिळायला तयार नाहीत असं माझं मत आहे. आता संपले पाणी, म्हणजे ही जी काही गोष्टी कोणत्या टायमाला कोणतं पीक, आता बटाटा, राजमा, गहू हे जी पिक आहेत ही थंडीतलेच पिक आहेत. आता आपण त्याच्यावर सामना करतोय, निसर्गाशी आपण खेळतोय, ह्या पिकात नाही कधी पण जमतं असं नाहीये, पण त्यासाठी खर्च वाढतो, यायला येईल पण खूप खर्च वाढतोय, नाही ती विनाकारण रासायनिक खून बनत आहे असं गोष्ट येत आहे.
1: आकाशवाणी बीड केंद्रामध्ये कार्यरत असताना कृषी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं प्रगती केली याविषयी मुक्काम पोस्ट वडवाडी येथील प्रगतशील शेतकरी अभिमान अवचार आपल्या शब्दात सांगतात.
2: माझी सुरुवात ही आकाशवाणीपासूनच झाली. बीड मध्ये आम्ही आत्मा या यंत्रणेकडून कृषी सल्ला आणि माहिती केंद्र याची सुरुवात आम्ही केली, आणि मग योगायोगानं 7 शेवटला आणि 8 सुरुवातीला आकाशवाणीवरती उद्घोषक म्हणून किसान वाणीसाठी जाहिरात पाहिली. आम्ही फॉर्म वगैरे भरला आणि आलो, त्याच्यानंतर लेखी परीक्षाच झालं, लिस्ट वगैरे लागली, त्याच्यात नाव आलं, इंटरव्ह्यूला बोलवलं, पहिल्याच वेळेस आकाशवाणीत प्रवेश केलेला होता. त्याच्या अगोदर फक्त आपण ऐकून होतो, ग्रामीण भागात आपल्याला लोक की काय कुठलं आकाशवाणी केंद्र सांगितलंच काय. मध्ये गेल्याच नंतर इंटरव्ह्यूला आम्ही स्टुडिओ मध्ये गेलो, स्टुडिओ पाहायची पहिलीच वेळ. गेल्याच नंतर बसलो की ते म्हणले, सर नमस्कार, ठीक आहे म्हणले, तुम्हाला आकाशवाणी विषयी काय माहिती. आता कशाचं काहीच माहिती नव्हतं, आपलं सांगितलं नाही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो येते. बर, मग म्हणले तुम्हाला किसान वाणीसाठी उद्घोषक म्हणून आम्ही का घ्यावं याच्याविषयी 1-2 मिनिट सांगा. आता 2 मिनिट काय व्यवसाय झाला आमचा सुरू, त्याच्यामुळं जे सांगत सुटलो की शेतकऱ्यांसोबत कशी नाळ आमची जोडलेली, आमचे अनुभवच कथन केले, ते सगळं ऐकतच होत. मला लय क्रॉस प्रश्न काही विचारलेच नाहीत. 2007 पासून आम्ही जवळपास, मी 2022-23 पर्यंत आकाशवाणी सोबत काम केलं. 6 महिन्यामध्ये मी कृषी विभागामध्ये पुन्हा डीटीसी या पदावरती जॉईनिंग झालो. 2006 पासून 2014 पर्यंत बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचं काम पुढे नेलेलंच होतं. आम्ही ट्रेनिंग सेंटर असेल, रोपवाटिका असेल, औषधी वनस्पतीचं असेल, सेंद्रिय खताचं युनिट असेल, परंतु ते करत असतानाच बीड मधली पहिली फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही बोरखेड या ठिकाणी स्थापन केली, आणि मग 9व्या दिवशी पहिलं पेमेंट आम्ही शेतकऱ्यांना दिलं सरकारी खरेदीतलं. सरासरी फाउंडेशनचं बियाणं शेतकऱ्यांना देतो. यावर्षी 1200 acres वरती सोयाबीनचा प्रोजेक्ट होता. गोशाळा आहे, गिर गायचा प्रकल्प आहे, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे छोटाले ग्रह उद्योग आहेत. मग तुमचे गायच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून साबण असल, धूप असल, पंती असल, गोमूत्र अर्क असल, असे विविध प्रकल्प प्रोडक्ट आम्ही ते करून केलेत. आणि याच्या सोबतच एक चांगला प्रोडक्ट म्हणून प्रोम खत तयार केलं, जे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण ज्याला म्हणतो. पुन्हा स्मार्ट प्रकल्पातून आम्ही एक कोल्ड स्टोरेज तयार केलं. मार्च एंड पर्यंत आम्ही 2 प्रोसेस लाईन ऑटोमॅटिकच्या बसवतोय, आणि पुढच्या वर्षीपासून अगदी छाती ठोकपणे सांगतो, जिल्ह्याचा GDP वाढणं एवढं काम सीताफळ सुद्धा करू शकतो. ह्या ज्या सीताफळाची चव आहे ही खूप वेगळी, गावरान सीताफळाची चव, त्याच्यामुळे त्याला GI मानांकन मिळलंय आपल्याला. यावर्षी आम्ही पाहिलं डोंगर भागामध्ये ज्यावेळेस आमची आपल्या गाड्या जाऊन कॅरेट वाटप करत होतो आम्ही, त्यावेळेस ज्या महिलांना काही म्हणजे बहिणी आहेत अशा महिलांना सुद्धा ते रोजगार उपलब्ध झाला ना. कलेक्टर साहेबांना आम्ही ह्याच्याविषयी बरेचसे प्रेझेंटेशन दिलेत, आणि त्या ह्याच्यावरती काम पुढील आपण काही काळ चांगल्या पद्धतीने करणार आहे. आणि एक आकाशवाणीतून प्रवास सुरू झालेला आज या ठिकाणापर्यंत पोहोचलाय असं मी या ठिकाणी विशेष करतो आणि थांबतो. जय हिंद, धन्यवाद.
1: शेतो सेंद्रिय शेतीमध्ये प्रगतशील महिला शेतकरी म्हणून कार्यरत असलेल्या मुक्काम पोस्ट डेगुळंबा तालुका अंबाजोगाई येथील विद्याताई रुद्राक्ष.
3: नमस्कार, मी सौ विद्याबाबा रुद्राक्ष. मी 25 वर्षाची असल्यापासून मी शेती करायला सुरुवात केली. 1993 शेती करायला सुरुवात केली आणि ती रासायनिक शेती केली, आणि 1997 पासून मी ऑर्गॅनिक शेतीला सुरुवात केली. पण गोबर गॅसमुळं माझा इंधनाचा खर्च शून्य झाला. अभ्यास सुरू केला ह्या सगळ्या गोष्टींचा, आणि हळदीसारखं सुद्धा पीक घेतलं, पूर्ण ऑर्गॅनिक. पूर्ण 15 acres शेती जी आहे माझी पूर्ण ऑर्गॅनिक आहे, आणि त्याच्यामध्ये मी छान प्रकारे उत्पादन घेऊन क्वालिटीचं उत्पादन, भले ते क्वांटिटीमध्ये कमी होऊ द्या पण क्वालिटीचं उत्पादन, आणि त्या उत्पादनांना मिळणारा जास्तीचा बाजारभाव हे मी ठेवलेला आहे. जसं आता मी म्हणाले की मी स्वतःचं उत्पादन स्वतः ऑर्गॅनिक शेतीमध्ये घेतलं, तर मी त्याची विक्री व्यवस्था सुद्धा हळूहळू आपली स्वतःची स्वतःच बघितली. अजून एक सांगते की हळदीचं माझं मी जे उत्पादन घेतीये, त्या हळदीचं उत्पादन घेण्यासाठी आमचा एक खळदला पुण्याला ग्रुप आहे ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या सगळ्यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे कॅन्सर पेशंटसाठी अगदी कुरकुमीनचं प्रमाणाच्या जास्त आहे आणि ती आपण कॅन्सर पेशंटसाठी वापरू शकतो. तर त्यांनी माझी हळद, मी आज डिघोळांब्या गावातून मी आज नागालँडला हळद कॅन्सर पेशंटसाठी

0: श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम ऐकलात.
1: आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र हे श्रोते हो, आत्ताच आपण मुंबई केंद्राहून निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम ऐकला, तो आम्ही सहक्षेपित केला. दुपारचा 1 वाजला आहे. आतापासून विविध भारती प्रसार

0: श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम ऐकलात.
1: आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र हे श्रोते हो, आत्ताच आपण मुंबई केंद्राहून निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम ऐकला, तो आम्ही सहक्षेपित केला. दुपारचा 1 वाजलाय, आतापासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: आग तपती उसमें रख देते हैं, उस पके आलू खाने का अलग ही आनंद और स्वाद है। एक साथी लिख रहे हैं कि आलू के अंतर्राष्ट्रीय दिवस की आप सभी को बधाई और ढेर सारी शुभकामनाएं। भाई इसके भी दिन बहुरे हैं। और
1: आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न, गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन, आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादक शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले। देशाच्या सर्वोच्च सैन्य अधिकारी पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला। यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं। तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले। चौहान हे 1981 मध्ये भारतीय लष्करात रुजू झाले होते। त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली। या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली। त्यांच्या सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं। चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला। या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सने आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते। यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही त्यांनी सांगितलं। हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं। शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले। या निमित्ताने त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचे कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं। ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले। भविष्यातले युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसतील, तर त्यात सायबर, अंतराळ आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअरची भूमिका महत्वाची असेल असं त्यांनी सांगितलं। आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस आहे। आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता। गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं। त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपती आपल्या संदेशात म्हटलंय। गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केलं। गोवा हे एक समृद्ध राज्य असून भविष्यातही त्याची समृद्धी वृद्धिंगत होईल। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात गोव्याची भूमिका महत्वाची असेल असं त्यांनी म्हटलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। गोवा संस्कृती आणि वारसा यांचं अनोखं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। देशाच्या विकासात गोवा राज्याचं महत्त्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं। दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते। गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले। केंद्र सरकारनं प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा मागे घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी स्वागत केलंय। शेतकरी, गुळखांडसरी, उद्योग क्षेत्र तसंच विविध भागधारकांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं या मसुद्यावर पुनर्विचार करायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। या निर्णयातून संवादावर आधारित धोरण निर्मितीबद्दलची सरकारची

वचनबद्धता दिसून येते असंही त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयश आल्याबद्दल कारवाई करण्यात आली. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. बिहारमध्ये वादळ पाऊस आणि वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गयामध्ये 3 तर औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त सारण आणि खगडी जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विदर्भ हरियाणा पंजाब दिल्ली राजस्थान आणि छत्तीसगड इथं आज मेघगर्जना आणि गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग बिहार ओदिशा तमिळनाडू पुदुच्चेरी कारिकल आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम मणिपूर मिझोरम मेघालय त्रिपुरा नागालँड आणि कर्नाटकचा समुद्रकिनारी भागातही विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग आणि तेलंगणा इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच हज समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या 2 प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय भारतीय हज समिती सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दाहमधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशनमधल्या समन्वयाचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग लाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारतभेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं. बिहारचे कृषीमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिर आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग लाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे. भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारत भेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशातून दिली. उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुज समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराण विरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या दिव्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा. उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

Por, por, por, por.

आकाशवाणी मुंबई अमिता बड़े प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि IPL मध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम

0: नुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगींनी केली आहे. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासनादेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकार कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ देणार.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरात भांडेवाडी इथं नव्यानं सुरू झालेल्या शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला हा देशातला पहिला खासगी गुंतवणुकीचा ड्राय डायजेशन प्रकल्प असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. यात भारतीय आणि नेदरलँडच्या खासगी कंपन्यांची 300 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रकल्पात दर दिवशी 1200 टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून दर दिवशी 28 टन ज्वलनशील वायू, 120 टन सेंद्रिय खत आणि 400 टन RDF इंधनाची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यावर वर्षभरात शहरातल्या कचऱ्याचा ढीग संपेल आणि त्याखालची जमीन इतर वापरासाठी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान महायुतीकडून अद्यापही या मतदारसंघाबद्दल निर्णय झाला नसला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुणे इथे भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून त्याचा तपास CID सोपवण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकानं आज पहाटे गुजरातमधून धुळे जिल्ह्यात आणलेला संशयित प्रतिबंधित कापूस बियाणांचा साठा जप्त केला. या कारवाई दरम्यान कापसाच्या धनुष्य आणि फाल्कन या वाणांच्या बियाणांची 21 पाकिटं जप्त करण्यात आली असून या बियाणांची किंमत सुमारे 31,300 रुपये इतकी आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सरकारी फिर्याद नोंदवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातली युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसली तर त्यात सायबर, अंतराळ आणि कनेक्टिव्हिटी वॉरफेअरची भूमिकाही महत्त्वाची असेल असं ते म्हणाले. IPL

0: क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय खेळाडू ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची लढत जपानच्या सायका होबारा आणि युईची शिमोगामी या जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या दोघांनी मलेशियन जोडीला पराभूत केलं. याच स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशिया जोडीला पराभूत केलं. उपांत्य फेरीत त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे. देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकार पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गॉर्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी यावेळी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. आज गोवा राज्याचाच 40वा स्थापना दिवस. आजच्या दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची ओळख निर्माण केली आहे, असं राष्ट्रपतींनी संदेशात म्हटलं आहे. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध असा सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार राधाकृष्णन यांनी काढले. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल मुंबई इथं झालेल्या एका कार्यक्रमात किस्सा शुरू टॉकीज या उपक्रमांचा प्रारंभ झाला. राज्यातल्या अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून थेट ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला गेला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि IPL उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही आहे मध्यम लहरी 537 सौ 6 मीटर्स अर्थात 568

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात 31 मे या सुप्रसिद्ध गायक के यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला के. लेखन आणि निवेदन आहे गायत्री सुतार यांचं. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टेट्यून या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. यारो दोस्ती बडी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है, हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून ते कोणत्याही शालेय किंवा महाविद्यालयीन निरोप समारंभाचा अविभाज्य भाग बनले आहे. 2 दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी ते आजही ऐकणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणू शकते. आणि ही होती के यांच्या सुमधूर आवाजाची जादू. 31 मे 2022 रोजी केवळ एका महान कलाकारानेच नव्हे तर आपल्यातील एका अशानेही स्वर्गात प्रवेश केला. पुरस्कार मिळाल्याने किंवा न मिळाल्याने माझ्यावर काही फरक पडत नाही, मला फक्त माझे काम सर्वोत्तम पद्धतीने करायला आवडते, हे शब्द आहेत सुप्रसिद्ध गायक के यांचे. प्रेमात पडण्याच्या भावनेपासून ते प्रेम गमावल्याच्या दुःखाला व्यक्त करण्यापर्यंत, मित्राचे खरे मूल्य समजण्यापासून ते जीवनाचा अर्थ शोधण्यापर्यंत तुम्ही कोणत्याही भावनेचे नाव घ्या आणि के यांच्या गाण्यांच्या संग्रहात तुम्हाला एक परिपूर्ण गाणे सापडेल. चाहत्यांपासून ते भारताच्या पंतप्रधानांपर्यंत त्यांचे अकाली निधन हे सर्वांसाठी एक वैयक्तिक नुकसान होते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या आठवणीत पार्श्वसंगीतासाठी के यांचे एक गाणे आहे,

आठवणी विसरल्या गेल्या आहेत, पण ते गाणे आजही त्या क्षणी मला जे वाटले ते जागृत करते. हे एका पिढीच्या अंतासारखे आहे. असे एका चाहत्याने 53 वर्षीय गायकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले, केके यांनी काय दिले हे सर्वांना माहीत आहे, पण कृष्णकुमार कुन्नात यांना केके कशामुळे ओळख मिळाली हे सर्वांना माहीत नाही. केके यांचा पार्श्वगायक म्हणून प्रवास 1990 पासून सुरू झाला. मात्र त्यांच्यातील गायकाने वयाच्या 20 आपला मार्ग तयार करायला सुरुवात केली होती. आपल्या बालपणीच्या प्रेयसी आणि तत्कालीन गर्लफ्रेंड ज्योतिशी लग्न करण्यासाठी कृष्णकुमार कुन्नात यांनी गायक बनण्याचे स्वप्न सोडून देण्याचा निर्णय घेतला. कपिल शर्माच्या लोकप्रिय कॉमेडी शोच्या एका एपिसोडमध्ये केके यांनी खुलासा केला की आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी त्यांनी सेल्सची नोकरी स्वीकारली होती. मात्र सजदे या गाण्याच्या गायकाच्या बाबतीत पुढे काय घडणार आहे हे नियतीला आणि ज्योतीला नेहमीच माहीत असते. एका नामांकित म्युझिकल कंपनीला या गायकाने आपल्या यशाचे श्रेय पत्नी ज्योतीला दिले आणि पुढे सांगितले की ती त्याच्या आयुष्यात एका प्रेरणा शक्तीसारखी होती. त्याने ठामपणे सांगितले की संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईला येण्याचा आग्रह तिनेच धरला होता. आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना तू जो मिला या गाण्याच्या गायकाने सांगितले की तो एकदा दिल्लीत गात असताना हरिहरन यांच्या नजरेस पडला आणि तिथेच त्या ज्येष्ठ गायकाने त्यांना मुंबईला येण्यासाठी प्रोत्साहन दिले. बस आपल्या जीवनसाथीच्या बिनशर्त पाठिंब्याने आणि एका व्यावसायिकाच्या शहाणपणाने आखो मे तेरी गाण्याचा गायक स्वप्नांच्या शहरात दाखल झाला. मात्र खुदा जाने या गाण्याच्या गायकासाठी मुंबईत येणे ही केवळ पहिली काही पावली होती. त्याला अजूनही संघर्ष आणि आव्हानांनी भरलेल्या मार्गावरून जायचे होते. आपल्या पहिल्या अल्बम पल प्रदर्शित करण्यापूर्वी केकेने नेरोलॅक पेंट्स, हिरो होंडा आणि कोलगेट यांसारख्या असंख्य ब्रँडसाठी 3,500 अधिक जिंगल्स गायल्या आहेत. तुम्हाला मोहब्बत, हिपी फुरी, काव्यांजली आणि हम हे इंडिया आठवतात का? हो, या लोकप्रिय जाहिरात गीतांमागे त्यांचाच आवाज होता. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले कारण ए आर रहमान यांच्या कल्लूरी साले आणि हॅलो डॉक्टर या गाजलेल्या गाण्यांमधून त्यांना पार्श्वगायक म्हणून ओळख मिळाली. नंतर पल हे गाणे प्रचंड गाजल्याने दस बहाने गायकासाठी यशाचे दरवाजे उघडले. पल नंतर 2 हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप या लोकप्रिय गाण्यामुळे गायकाला ओळख मिळाली. स्वतःला अप्रशिक्षित गायक म्हणवणाऱ्या या गायकाने लहानपणी फक्त 2-4 गायनाचे वर्ग केले होते, पण आवड नसल्यामुळे त्याने ते सोडून दिले. त्याचा असा विश्वास होता की केवळ ऐकून गाणे शिकता येते. ही एक देणगी त्याला लाभली होती. एका मुलाखतीत केके म्हणाले की जेव्हा त्यांना कळले की किशोरदा यांनी कधीही संगीत शिकले नव्हते तेव्हा संगीत वर्गात न जाण्यासाठी त्यांच्याकडे आणखी कारणे होती. किशोर कुमार यांच्या व्यतिरिक्त महान संगीत दिग्दर्शक आर.डी. बर्मन यांनीही केके यांना संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रभावित केले. दुसरीकडे मायकल जॅक्सन, बिली जोएल, ब्रायन ॲडम्स आणि लेड झेपेलिन हे त्यांचे काही आवडते आंतरराष्ट्रीय गायक आणि बँड होते. आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे की हिंदी व्यतिरिक्त दिल इबादत गायकाने तमिळ, तेलुगू, मराठी, कन्नड, बंगाली, गुजराती आणि आसामीसह 11 भारतीय भाषांमध्ये असंख्य गाणे गायली आहेत. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्याने आपल्या मातृभाषेत म्हणजेच मल्याळममध्ये फक्त एकच गाणे गायले आहे.

केकेची व्याख्या करणारे तीन शब्द, ते म्हणजे प्रेम, प्रेम आणि प्रेम. एकदा चित्रपट दिग्दर्शक म्हणाले होते, केके यांच्याकडे भावनांची अशी एक विशाल श्रेणी होती जी मनातील सर्व ऋतूंचे पडसाद उमटवत असते. ते कधी खेळकर, कधी रोमॅन्टिक, तर कधी व्यतीत होऊ शकत होते. ते मनाच्या खोलवर जाऊन जीवनातील अद्भुतता आणि जादूविषयी बोलू शकत होते. लाईफ ने मेट्रो मधील अलविदा, इकबाल मधील आशाए, गँगस्टर मधील तू ही मेरी, रहना है तेरे दिल में मधील सच कह रहा है दिवाना आणि दिल चाहता है मधील कोई कहे कहता रहे यांसारख्या गाण्यांमधील त्या दिवंगत गायकाचे काम त्यांच्या प्रतिभेची अजरामर उदाहरणे आहेत. ज्येष्ठ गायक हरिहरन, ज्यांनी

आधी उल्लेख केल्याप्रमाणे के यांची क्षमता ओळखणाऱ्या पहिल्या काही जणांपैकी एक होते. त्यांना के आता आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. के यांच्या अकाली निधनावर काही शब्द व्यक्त करताना हरिहरन म्हणाले, त्यांच्याबद्दल भूतकाळात विचार करणे अशक्यच आहे. एक मृदुभाषी प्रेमळ व्यक्तिमत्व होते. दुसरीकडे गुलजार साहेब एका निवेदनात म्हणाले, जेव्हा ते शेरदिलसाठी गाणे गायला आले तेव्हा माझे मन आनंदाने भरून आले होते. पण ही खेदाची गोष्ट आहे की हे गाणे त्यांच्या शेवटच्या गाण्यांपैकी एक ठरले. जणू काही ते निरोप घ्यायलाच आले होते. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटातून गायन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी केकेने गुलजार साहेब यांच्या माचीस चित्रपटातील छोर आये हम वो गलिया या गाण्याचे काही भाग गायले होते. केके हे भारतातील सर्वात विपुल पार्श्वगायक म्हणून ओळखले जातात. विविध संगीत शैलींमध्ये अष्टपैलुत्वासाठी प्रसिद्ध, त्यांनी प्रामुख्याने हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेत गाणी रेकॉर्ड केली. केके यांना 2 स्क्रीन पुरस्कारांसह 6 फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनांसह अनेक पुरस्कार मिळाले होते. केके यांनी 2000 दशकातील विविध भाषांमधील यशस्वी गाण्यांसह स्वतःला अग्रगण्य गायकांपैकी एक म्हणून स्थापित केले. दिल चाहता है या 2001 मधील कोई कहे कहता रहे, साथिया 2002 मधील ओ हम दम सुनियो रे, देवदास 2000 मधील डोला रे डोला काका या 2003 मधील चित्रपटातील उरियन उई राय, घिली या 2004 मधील चित्रपटातील अपडी पोडू, दस या 2005 मधील चित्रपटातील दस बहाने, वो लम्हे मधील क्या मुझे प्यार है या त्यांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे. तसेच 2006 मध्ये गँगस्टर अ लव्ह स्टोरी याच्यातील तू ही मेरी शब है, ओम शांती ओम या 2007 मधील चित्रपटातील आँखों में तेरी, बचना ए हसीनो या 2008 मधील चित्रपटातील खुदा जाने, जन्नत मधील जरासा, खट्टा मीठा मधील सजदे, आशिकी 2 मधील पिया आयना, तसेच मर्डर 3 मधील मत आजमा रे, इंडिया वाले हे हॅपी न्यू इयर 2014 मधील आणि बजरंगी भाईजान या 2015 मधील चित्रपटातील तू जो मिला. केके त्यांच्या रोमॅन्टिक गाण्यांसाठी द मेस्मेरायझर म्हणून लोकप्रिय होते. केकेला बचना ए हसीनो या चित्रपटातील पल या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार आणि खुदा जाने साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा स्क्रीन पुरस्कार मिळाला. कृष्णकुमार कुन्नूत पुथिया विट्टील यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्ली येथे मल्याळी आई वडील, त्यांची आई कुन्नूत घराण्याचे कणकवली आणि वडील सी एस नायर यांच्या घरी झाला. केके नवी दिल्लीत लहानाचे मोठे झाले. मातृसत्ताक उत्तराधिकारामुळे त्यांना त्यांचे कौटुंबिक नाव कुन्नूत मिळाले. केकेने दिल्लीच्या माउंट सेंट मेरी स्कूल आणि किडोरी मल कॉलेज दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतले. 1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय राष्ट्रीय संघाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या जोश ऑफ इंडिया या गाण्यात ते दिसले. किरोडी मल कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर केके यांनी संगीताची आवड जोपासण्यापूर्वी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून 6 महिने घालवले. स्पर्धात्मक रेकॉर्डिंग उद्योगात स्वतःला स्थापित करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. उदरनिर्वाहासाठी हॉटेल्समध्ये गाणे गायले आणि 1994 केके मुंबईत आले. जस्ट मोहब्बत, शकलका बुम बुम, कुछ झुकी सी पलकिन, हिप हिप हुर्रे, काव्यांजली आणि जस्ट डान्स यासह अनेक टेलिव्हिजन मालिकांसाठी त्यांनी गाणी गायली. केके हे टॅलेंट हंट शो फेम गुरुकुलचे ज्युरी सदस्य देखील होते.

केके यांनी कोणतेही औपचारिक संगीत प्रशिक्षण घेतले नव्हते. चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांच्या मते केके यांच्याकडे एक भावनिक आवाका होता जो हृदयाच्या सर्व ऋतूंचे प्रतिबिंब दाखवत होता. ते खेळकर, रोमॅन्टिक आणि व्यथित असू शकत होते. ते खोलवर जाऊ शकत होते. जीवनातील आश्चर्य आणि जादूबद्दल बोलू शकत होते. केके यांचा असा विश्वास होता की गायकाचा

हेरा दिसणे महत्वाचे नाही, परंतु गायकाचा आवाज ऐकवायला पाहिजे. 2019 एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की त्यांना मायक्रोफोन समोर सोयीस्कर वाटायचे, पण कॅमेऱ्यासमोर अवघडल्यासारखे वाटायचे. केके यांनी त्यांच्या गोपनीयतेला महत्व दिले आणि तिचे कठोरपणे संरक्षण केले. त्यांचे गाणे एखाद्या विशिष्ट अभिनेत्याशी जोडले जावे असे त्यांना वाटत नव्हते आणि त्यांनी अनेक अभिनेत्यांसाठी गाणे पसंत केले. ते एक अत्यंत अष्टपैलू गायक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गायन शैलीबद्दल अधिक माहिती देताना फिल्म कंपॅनियनच्या इलिना आचार्य यांनी नमूद केले की के यांचा मुलायम मधासारखा आवाज पाण्यासारखा वाहत होता. ते कोणताही सूर आणि लय सादर करू शकत होते. ते मानवी अनुभवातील चढ उतारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी आपल्या आवाजाची पट्टी बदलू शकत होते. माध्यमांमध्ये के यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि अष्टपैलू गायकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. एस आर प्रवीण यांनी त्यांना एक दुर्मिळ मल्याळी गायक म्हटले, ज्यांनी बॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवले. गुगलच्या 2022 सर्वाधिक शोधले गेलेले टॉप 100 आशियाई यादीत के यांना 30वे स्थान मिळाले. BBCच्या सर्वकालीन टॉप 40 बॉलिवूड साऊंडट्रॅक यादीत के यांच्या 9 गाण्यांना स्थान देण्यात आले. के यांच्या कामाचे अनेक कलाकारांकडून कौतुक झाले आहे. अरिजित सिंग के यांना आपला आवडता गायक आणि गुरु मानत असे. 2023 सिंगने त्यांना आदरांजली वाहिली आणि आपल्या एका कॉन्सर्टमध्ये त्यांचे दिल इबादत हे गायले. त्यांना मार्गदर्शक गायक संबोधून अभिजित भट्टाचार्य पुढे म्हणाले, के हे एक ट्रेंड सेटिंग गायक होते जो आजही सुरू आहे. ते आपले शेवटचे पार्श्वगायक होते. त्यांच्या नंतर आलेल्यांना मी पार्श्वगायक मानत नाही. त्यांची गाणी पडद्यासाठी आणि नायकांसाठी लिहिली गेली होती. अनुपम रॉय के यांना आपला आदर्श म्हटले आणि ते एक उत्साही कलाकार होते जे प्रेक्षकांमधून ऊर्जा मिळवत असत असेही ते म्हणाले. शानने केकेच्या कार्यशैलीची प्रशंसा केली आणि पुढे म्हणाला, एकत्र गाणी रेकॉर्ड करताना किंवा स्टेजवर परफॉर्म करताना आम्ही काही सर्वोत्तम क्षण एकत्र घालवले. के खूप शिस्तप्रिय होता. तो वेळेवर हजर असायचा आणि गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी किंवा स्टेज शोसाठी त्याची तयारी नेहमीच अचूक असायची. आम्ही एकत्र काही उत्तम युगलगीते गायली. सुनिधी चौहानने त्याला आपला आवडता म्हटले आणि पुढे म्हणाली, मी के सोबत स्टेजवर वेड्यासारखे व्हायचे आणि आम्ही एकत्र केलेले काही शो मी कधीही विसरणार नाही. मी वैयक्तिकरित्या केकेची चाहती आहे इतकी की मला के सारखे थोडेसे व्हायला आवडेल. ए आर रेहमान, रिचा शर्मा, अमित मिश्रा, श्रेया घोषाल, सोनू निगम, विशाल दादलानी आणि मोहित चौहान यांसारख्या इतर अनेक कलाकारांनी अनेकदा त्यांच्या संगीताच्या क्षमतेची आणि गाण्यांची प्रशंसा केली आहे. अनेक अभिनेत्यांनी देखील के यांना आपला आवडता गायक म्हटले आहे. 31 मे 2022 रोजी के यांनी दक्षिण कोलकाता येथील नजरुल मंचावर एक महाविद्यालयातील महोत्सवात संगीत कार्यक्रम सादर केला. संगीत कार्यक्रमानंतर ते एस्पेंडमधील त्यांच्या हॉटेलमध्ये परतले. हॉटेलकडे परत येत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले, जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते कोसळले आणि हॉटेलमध्ये त्यांना पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. रात्री सुमारे 10:30 के यांना कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये दाखल करण्यात आले, जिथे ते मृत घोषित करण्यात आले. तर मित्रांनो, हम रहे या ना रहे कल, कल याद आएंगी ये पल, ही ओळ आज ऐकताना मन अजूनही नकळत भरून येतं. के फक्त गायक नव्हते, ते आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनेचा आवाज होते. पहिलं प्रेम असो, तुटलेलं मन असो किंवा मित्रांसोबतचे वेडे क्षण, प्रत्येक आठवणीला त्यांच्या गाण्यांनी स्पर्श केला. आजही यारो, तडप तडप, खुदा जाने किंवा अलबिदा ऐकलं की वाटतं के कुठेच गेलेले नाहीत. ते अजूनही आपल्या भावना गात आहेत, कारण काही आवाज संपत नाहीत, ते कायम हृदयात घुमत राहतात. तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रम

0: कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात 31 मे या सुप्रसिद्ध पार्श्वगायक के यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला के आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: वेस्ट टू वेल्थ जनरेशन होत असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.
1: या माध्यमातून जो सगळा शहरातला कचरा आहे या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. यातनं जवळपास 28 TPD गॅस तयार होणार आहे. त्यासोबत जवळपास 120 PD जे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे ते मॅन्युअर या ठिकाणी तयार होणार आहे. आणि जवळपास 400 TPD RDF तयार होणार आहे की जे आपल्या सिमेंट फॅक्टरीजला किंवा इतर ठिकाणी लागतं. हा देशातला पहिला असा प्लांट आहे की जो विदाउट टिपिंग फी या ठिकाणी संपूर्णपणे खासगी गुंतवणुकीतून करण्यात आलाय. हे जे मॉडेल आहे इतकं चांगलं आहे की ज्याच्यातनं पुढच्या काळात जेही कचऱ्याचे ढीग आपल्याला दिसणार नाही आणि वेस्टला वेल्थ मध्ये कन्वर्ट करून त्या माध्यमातून आपण काही आपलं पर्यावरण आहे त्या पर्यावरणाची हानी देखील मोठ्या प्रमाणात टाळणार आहोत.
0: नागपूरचे महानगरपालिका आयुक्त डॉ विपिन यांनी देखील पुढील 2 वर्षात नागपूरला डम्पिंग मुक्त शहर बनवण्याचा मानस यावेळी व्यक्त केला. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी ते महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा अधिकृत अर्ज दाखल करतील. 446 पैकी महाविकास आघाडीकडे 195 संख्याबळ आहे. परंतु आपण स्थानिकचे उमेदवार असल्यानं आणि निवडणूक ही गोपनीय असल्यानं विजय आपल्याच पारड्यात येईल असा दावा साहेबराव कांबळे यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज लोककल्याण डायग्नॉस्टिकला भेट देऊन प्रोजेक्ट सुश्रुतला या सिकल सेल आणि थॅलेसेमिया प्रतिबंध कार्यक्रमाचा आढावा घेतला. गेल्या 3 वर्षात या प्रकल्पांतर्गत सुमारे 1,15,000 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून 6.5-7% लक्षणविरहित वाहक आढळले आहे. मंत्री उईके यांनी या उपक्रमाचं कौतुक करत शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. राज्याचे माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबईत भाजपात प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश हा शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का मानला जातो आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांचे प्राजक्त तनपुरे हे भाचे आहे. तनपुरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्राजक्त तनपुरे यांच्यासारखा एक तरुण आणि अभ्यासू कार्यकर्ता आज भाजपसोबत जोडला गेला आहे असं सांगत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचं भाजपात स्वागत केलं. दरम्यान प्राजक्त तनपुरे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल त्यांचे मामा जयंत पाटील यांना विचारलं असता तनपुरे यांचा प्रवेश करणं धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. यवतमाळ जिल्हा प्रशासन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानं हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकरी गटांसाठी फार्मर ग्रुप लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. ही स्पर्धा 10 जून ते 10 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणार असून शेतकरी गटांच्या विविध कृषी उपक्रमांवर गुणांकन केलं जाणार आहे. स्पर्धेत मृदा आणि बीज व्यवस्थापन, पीक पद्धती आणि शेती तंत्रज्ञान, जैविक निविष्ठा आणि कीड रोग व्यवस्थापन तसंच क्षमता बांधणी आणि तंत्रज्ञान वापर अशा 4 टप्प्यांमध्ये मूल्यांकन होणार आहे. 4 स्तर यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विजेत्यांना गटांचा 15 ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार असून त्यांना राज्य, आंतरराज्य आणि जिल्हास्तरीय अभ्यास दौऱ्यांची संधी मिळणार आहे. महाविस्तार ऍप आणि सोशल मीडियाद्वारे कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणाऱ्या गटांना 10 गुणांचा विशेष बोनस दिला जाणार आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी 10 जूनपर्यंत गुगल फॉर्मद्वारे किंवा संबंधित गावाच्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडे करता येणार आहे. प्रत्येक गावातून किमान 1 शेतकरी गट सहभागी होणं आवश्यक असून एका गटात 10 ते 20 सदस्य असणं बंधनकारक आहे. जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात काल आणि आज हरित आणि शाश्वत रेल्वे संचालन विषयावर विशेष जनजागृती अभियान राबवण्यात आलं. मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संरक्षण, ई कचरा व्यवस्थापन, कापडी पिशव्यांचा वापर आणि पेपरलेस तिकीट प्रणालीला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. रेल्वे स्थानकांवर UTS मोबाईल ऍपद्वारे डिजिटल तिकीट बुकिंगबाबत प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात येत असून स्वच्छ, हरित आणि शाश्वत भविष्यासाठी जनजागृती केली जाते. क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो. क्षयरोगाप्रती समाजामध्ये असलेले भेदभाव दूर करणं आणि त्यांना शासकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणं तसंच क्षय रुग्णांना आवश्यक औषधोपचार करून क्षयमुक्त करणं या उद्देशानं चंद्रपूरचे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी क्षयरोग दूरीकरण मोहिमेचा आढावा घेतलाय. सद्यस्थितीत जिल्ह्यात 905 रुग्णांवर योग्यरित्या उपचार सुरू असल्याचं

ठेकीत सांगण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सोनाळा, सायखेड आणि पिंगळी परिसरातील सुमारे 800 हेक्टरवरील संत्रा बागा बाधित झाल्या असून अंबिया बहार आणि मृग बहार हे दोन्ही हंगाम उद्ध्वस्त झाले. गारपिटीमुळे झाडांवरील सुमारे 90% फळं गळून पडली असून अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही झाडं मुळासकट उन्मळून पडली आहे. यामुळे पुढील 2 ते 3 वर्ष उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. सोनाळा गावातील सुमारे 70% क्षेत्र संत्रा लागवडीखाली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे असं आमच्या प्रतिनिधीने कळवलं. आगामी 2 जूनपर्यंत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज देखील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं तर वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णता कायम राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मागील 24 तासात विदर्भात नागपूर इथं सर्वाधिक 45° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तर वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 44° सेल्सिअस ते 45° सेल्सिअस दरम्यान आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील तापमान 42° सेल्सिअसच्या पुढे आहे. नागपुरात आज संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थान 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. नागपूरच्या भांडेवाडीतील CBG प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी. यवतमाळमध्ये हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकरी गटांसाठी फार्मर ग्रुप लीग स्पर्धेचं आयोजन आणि येत्या 2 जूनपर्यंत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा इशारा. नागपुरात आज पावसाची हजेरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 7 वाजता आहेत प्रादेशिक बातम्या.
1: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्रमैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बनवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत CNGच्या दरात 2 रुपये तर PNGच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 20 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या 2ऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलंय. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थांचा GR काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही. आम्ही करणार नाही. OBC समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू. त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ. पण त्यावेळी OBC समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: दरम्यान मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच राहणार असेल आणि त्यातून OBC समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार असेल तर उद्यापासून संपूर्ण राज्यातल्या OBC बांधवांच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. महायुती सरकारसोबत आल्यामुळे राहुरी मतदारसंघातली प्रलंबित प्रश्न सुटतील आणि विकासाला अधिक गती मिळेल असं तनपुरे पक्ष प्रवेशानंतर म्हणाले. तनपुरे यांचा भाजपा प्रवेश धक्कादायक असला तरी त्यांनी आपल्या मत

अंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यवतमाळमधून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरल्या जाणारा सीएनजी आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो सीएनजीसाठी आता 86 रुपये मोजावे लागतील. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. 11वी प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. अजूनपर्यंत ही कागदपत्रं न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही कागदपत्रं मिळाल्यावर लगेचच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्रं सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः एमएसएमई क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. सीयूईटी यूजी 2026 परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे काही केंद्रांवर उशिरा सुरू झाली. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने ही माहिती दिली आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना पुरेसा वाढीव वेळ दिला गेला होता. सकाळच्या सत्राला उशीर झाल्यामुळे परीक्षेचं दुपारचं सत्र देखील उशिराने सुरू करण्यात आलं असं संस्थेनं कळवलं आहे. उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं खेद व्यक्त केला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर पोहोचला असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. कर्तव्यात ढिसाळपणा केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. दारू विक्रेत्यांना रसायन पुरवठा करणाऱ्या भिवंडी इथल्या एका कंपनीच्या गोदामातून सुमारे 6000 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आलं आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं आज ही कारवाई केली. रेक्स इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीकडे मिथेनॉल सारख्या धोकादायक पदार्थाची खरेदी साठवणूक किंवा वितरणाचा तपशील देणारी एकही व्यवहाराची नोंद किंवा खातेवही नव्हती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या आयएसआय आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलामधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेट्ससह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले आहेत. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षण विषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य जिद्द

आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होईल. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांनी आज पदभार स्वीकारला. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबई इथल्या नौदल गोदीतल्या गौरव स्तंभावर शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत CNG दरात 2 रुपये तर PNG दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या 2 टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, देशात 2020 सालापासून नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालं आहे. 21व्या शतकातल्या गरजांनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी तयार केलेलं हे एक सर्वसमावेशक धोरण आहे. राज्यात या नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने काल एक राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केला. या टास्क फोर्सच्या निमित्तानं राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. या संदर्भात राज्य सरकारने गठीत केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य निवृत्त प्राचार्य डॉक्टर अनिल राव यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकूया.
1: टास्क फोर्सच्या स्थापनेमागील उद्दिष्ट नेमकं काय आहे?
2: टास्क फोर्स हा आता खरं म्हणजे दुसऱ्या फेज मधलं स्थापन आहे. 2022 डिसेंबर मध्ये राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणा अंतर्गत उच्च शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याकरता एक स्वतंत्र सुकाणू समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने 3 वर्ष काम केलं आणि जून 2025 त्या समितीचा कार्यकाळ संपला. तो संपल्यानंतर वर्षभर सर्व विद्यापीठांमधून महाविद्यालयातून त्या सुकाणू समितीने दिलेल्या क्रेडिट फ्रेमवर्क नुसार काम सुरू झालं. आता पुढलं फॉलोअप करता म्हणून हा टास्क फोर्स तयार केलेला आहे. टास्क फोर्स जो तयार केलेला आहे त्याला एकंदर 12-13 वेगवेगळे कामं दिलेली आहेत, त्याची कार्यकक्षा असं आपण म्हणूया. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यापीठात आणि ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये जे एनईपी सुरू झालेलं आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत, त्याच्या पुढल्या टप्प्यामध्ये येणारे जे सगळे

0: प्रश्न आहेत, समस्या आहेत, नवीन इश्यूज आहेत, त्यावर हा टास्क फोर्स काही उपाययोजना देईल, मार्गदर्शन करेल, अशी याची प्रामुख्याने भूमिका असेल.
1: आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळी कामं ही समिती करणार आहे, तर नेमकं कोणकोणत्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन ही समिती करेल?
0: आता याच्यामध्ये जो GR आलेला आहे, ज्यानुसार हे टास्क फोर्स तयार केलेलं आहे, त्यामध्ये प्रामुख्याने सर्व विद्यापीठं राज्यातली, म्हणजे पब्लिक युनिव्हर्सिटीज आणि स्वायत्त महाविद्यालय यांना आधीच्या सुकाणू समितीने 3 वर्षाची पदवी आणि 4 वर्षाची पदवी असे 2 प्रकार आहेत, त्यासाठी म्हणून 6 व्हर्टिकल्स मध्ये श्रेयांकांचा एक आराखडा, ज्याला आम्ही क्रेडिट फ्रेमवर्क म्हणतो, ते तयार करून दिलेला आहे. आणि प्रत्येक व्हर्टिकल साठी एकंदर किती श्रेयांक किमान असायला पाहिजे, कमाल असायला पाहिजे, असं सगळं दिलंय. तर ते बरोबर होते किंवा नाही याचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्याबरोबरीनं आता पहिल्यांदाच नवीन शैक्षणिक धोरणात पदवी 4th वर्ष देखील सुरू होणार आहे. या 4th वर्षाकरताच्या क्षमता काय, त्याच्या पात्रतेचे नियम काय, त्याचं शुल्क काय, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता, संशोधन करण्याकरता, ऑन जॉब ट्रेनिंग करता काय निकष असावेत, 4 वर्षाची पदवी झाल्यावर विशिष्ट त्याला गुण मिळाले त्याला की तो डायरेक्ट PhD करू शकणार आहे, त्याची काय नियमावली असावी, संपूर्ण राज्यात सर्व विद्यापीठांचं कॉमन किंवा युनिफॉर्म अकॅडमिक कॅलेंडर कसं असावं, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा हा एक महत्वाचा भाग आहे, त्याबद्दल निश्चित अशी मार्गदर्शक तत्व सर्व विद्यापीठांना आणि कॉलेजेसला द्यावी लागतील, अशी वेगवेगळी एकंदर 12 उद्दिष्ट दिलेली आहेत की ज्यावर मार्गदर्शक अशी काही नियम बनवणं, तत्व बनवणं, हे सगळं या टास्क फोर्स कडून अपेक्षित आहे.
1: सर, तुम्ही आता म्हणालात की विद्यार्थ्यांचं हे 4th वर्ष जेव्हा 4 वर्षांची पदवी गेल्यानंतरच असणार आहे, तर ही पदवी घेणारे विद्यार्थी आहेत ते आता बाहेर पडतील पदवी घेऊन, तर त्यांच्यासाठी पुढचं शैक्षणिक टप्पा कसा असेल? म्हणजे अनेक जण प्राधान्य देतात उच्च शिक्षणाला, परदेशात जाऊन वगैरे, तर राज्यातच दर्जेदार उच्च शिक्षण मिळावं यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे?
0: हा, याचे 2 भाग आहेत. आतापर्यंत 10+2+3 10+2+3 हा जो फॉर्म्युला गेली 20-25 वर्ष राज्यात आणि देशभरात चालला, त्याचं आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे टप्पे केले आणि त्या टप्प्यांना प्रत्येक स्तराला एक नंबर दिलेला आहे. उदाहरणार्थ 12वी पास होणाऱ्या मुलांकरता लेव्हल जी दिलेली आहे ती 4.0 असं म्हटलंय. मग फर्स्ट इयरच्या मुलांकरता 4.5, सेकंड इयर करता 5, थर्ड इयर करता 5.5, या पद्धतीनं ते पुढे सरकत जातात. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ऑप्शन असणार आहे आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार 4 वर्षाची पदवी त्यांना घेता येऊ शकणार आहे. आतापर्यंत गेली 25 वर्ष आपल्याकडे 12वीनंतर 3 वर्ष केले की त्याला BA BSc बीकॉम मिळायची. आता त्याला 12वीनंतर 3 वर्षाने ही डिग्री मिळू शकेल, पण 4th वर्ष त्याने केलं तर त्याला ऑनर्सची डिग्री मिळेल. आणि या ऑनर्सच्या डिग्रीमध्ये देखील 2 भाग आहेत. एक ऑनर्स आहे आणि ऑनर्स विथ रिसर्च आहे. चांगली गोष्ट अशी आहे की ऑनर्स विथ रिसर्च किमान काही गुण प्राप्त करून 4 वर्षात जर विद्यार्थ्याने पूर्ण केलं तर त्याला डायरेक्ट PhD करायला, संशोधन करायला संधी मिळणार आहे. हे नवीन आहे आणि आंतरराष्ट्रीय जे मानांकन आहेत, पद्धती आहे, त्याचा इथे उल्लेख होणार आहे. आता याचा उपयोग महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्रामध्येच पदव्युत्तर अभ्यासक्रम करतील, संशोधन करतील, कौशल्यावर आधारित काही श्रेयांक मिळवतील, क्रेडिट मिळवतील, आणि म्हणून मूळ अभ्यासाबरोबरीने कौशल्य ही पण त्यांना मिळतील आणि हे सगळं राज्यातच त्यांना मिळू शकेल. आणि चांगली गोष्ट अशी आहे की एका विद्यार्थ्याला तो ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतो तिथे 60% क्रेडिट त्याला तिथे घ्यायचे, बाकी 40% क्रेडिट तो अन्य कुठूनही घेऊ शकतो, ऑनलाईन पद्धतीने पण घेऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने अशी एक व्यवस्था तयार करण्यात येते की ज्यामुळे महाज्ञानदीप नावाचं ऑनलाईन पोर्टल असणार आहे आणि त्यामधून या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहे. महाराष्ट्रात भरपूर सारे असे इनिशिएटिव्ह गेल्या 2-3 वर्षामध्ये सुरू झालेले आहेत. मला खात्री आहे की महाराष्ट्र संपूर्ण देशात याबाबत अग्रेसर राज्य आहे आणि त्यामुळे

0: विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी कुठे जाण्याची गरज पडणार नाही.
1: सर, याच प्रश्नाच्या अनुषंगाने असं विचारते मी की विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना केवळ पाठांतरावर भर न देता त्यांच्या एकूण प्रगतीचा समावेश असणारा एक होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड तयार केलं जाणार आहे नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत, तर त्याविषयी काय माहिती द्याल?
0: नवीन शैक्षणिक धोरणाचे जे काही महत्वाचे शिफारसी आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाची शिफारस म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन. आतापर्यंत जी काही मूल्यमापनाची पद्धत सर्व ठिकाणी वापरली गेली ती पाठांतरावर आधारित, तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, फक्त पाठांतरावर आधारित अशी होती. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पाठांतर हा विषय बाजूला पडलेला आहे आणि त्याचे जे काही वेगवेगळे त्याला कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणतात त्या स्किल्स मध्ये नुसतं पाठांतर नव्हे तर त्याचं ऍप्लिकेशन आहे, त्याची विश्लेषण क्षमता आहे, त्याची उपयोजन क्षमता आहे, त्याचं नवनिर्मितीची क्षमता आहे, या दृष्टिकोनातून त्याची परीक्षा घेतली जाणं अपेक्षित आहे. याला फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला जे वर्गात शिकवलं गेलेलं आहे, त्याने जे प्रॅक्टिकल केलंय, त्याने हँड्स ऑन केलेलं आहे, कौशल्य घेतली आहे, त्यामधून त्याला कुठल्या प्रकारानं आणि कुठल्या स्तरावरची कौशल्य मिळायला पाहिजे हे राष्ट्रीय स्तरावर आता ठरलेलं आहे, ते प्रमाणीकरण केलेलं आहे. मग पहिलं वर्ष त्याचं पूर्ण झालं की त्याला कुठली लर्निंग आउटकम लेवल असायला पाहिजे प्रत्येक विषयाची हे विद्यापीठांनी ठरवायचं आणि त्याने शिक्षण जे घेतलं पेडागॉजी जी पूर्ण केली वर्गात जे शिकला त्यामधून त्याला ते फलनिष्पत्ती किंवा लर्निंग आउटकम मिळालं का या पद्धतीनं आता त्याची तपासणी घ्यायची. आणि एक टप्पा तर पुढे नाविन्यपूर्ण असा आहे की एखादा युवक असा असू शकतो की तो औपचारिक शिक्षण पद्धतीत आलेला नाही परंतु तो त्याच्या व्यवसायामध्ये अनुभवामध्ये अनेक गोष्टी शिकला आहे, तर त्या ज्या तो शिकलेला आहे औपचारिक नव्हे अनौपचारिक पद्धतीने त्याचं पण मूल्यमापन करून त्याला तेवढे क्रेडिट मिळण्याची सोय या धोरणामध्ये रेकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन हा पूर्णत 180 डिग्रीज मधला बदल आहे आणि यासाठी या टास्क फोर्सला येत्या वर्ष दोन वर्षात शिक्षकांची मानसिकता बदलावी लागेल, त्यांना कौशल्य द्यावी लागतील, त्यांना नवीन परीक्षा पद्धतीने कशी चालवायची, प्रश्न कोणते विचारायचे की ज्याच्यातून आउटकम तपासलं जाईल याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये MSFDA महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अथॉरिटी असं नाव आहे या संस्थेचं, शासनाची संस्था पुण्यात आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व प्राध्यापकांना आता लर्निंग आउटकम बेस्ड असेसमेंट कसं करायचं याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आणि याचं पूर्ण नियोजन या कार्यबल गटाच्या वतीनं लवकरच 2 महिन्यात तयार केलं जाईल आणि राज्य शासनाच्या मदतीने विद्यापीठांच्या मदतीने राज्यातल्या सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण आपण करणार आहोत जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेल्या गोष्टी येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला प्रत्यक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या दिसतील आणि कदाचित या अर्थानं महाराष्ट्र हे पहिलं राज्य देशभरात होऊ शकेल अशा प्रकारानं प्रयत्न करणार.
1: व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षणातील GER म्हणजेच एकूण नोंदणी गुणोत्तर 2035 पर्यंत 50% वाढवणं हे देखील या नवीन शिक्षण धोरणातलं एक प्रमुख उद्दिष्ट आहे, तर हा GER म्हणजे नेमकं काय आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगाल का आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय केलं जाणार आहे त्याचीही माहिती द्या.
0: असं म्हणतात आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजशास्त्रांचा अभ्यास असं सांगतो की कोणताही देश दीर्घकाळात विकसित व्हायचा असेल तर त्यातला जो युवा वर्ग आहे उच्च शिक्षण घेणारा त्यांचं प्रमाण 50% पलीकडे पाहिजे, त्यापेक्षा जास्त पाहिजे. यालाच थोडक्यात GER म्हणतात, म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो, त्याला सकल प्रवेश गुणोत्तर असं आपण म्हणूया. ग्रॉस एनरोलमेंट रेशो अर्थ असा आहे टेक्निकली की 17 ते 23 वयोगटातली जी लोकसंख्या आहे राज्यातली त्या लोकसंख्येपैकी 50% युवक युवती उच्च शिक्षणामध्ये असायला पाहिजे आणि ते जर असतील तर अर्थातच त्यांचं उच्च शिक्षण झाल्यामुळे त्यांच्या क्षमता कौशल्य वाढेल आणि पर्यायाने

0: राज्याचा आणि देशाचा विकास होईल. सध्या महाराष्ट्राची ही जी ग्रॉस एनरोलमेंट रेशो टक्केवारी आहे ही सध्या 35-35% जवळपास आहे आणि 2035 पर्यंत म्हणजे येत्या 10 वर्षात ती 50% करणं अपेक्षित आहे. पूर्ण देशाच्या स्तरावर आपण विचार केला तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो इतक्या प्रमाणात असणं हे राज्य पहिल्या 5 राज्यांमध्ये पूर्ण देशभरात आहे आणि संपूर्ण देशाकरताचं उद्दिष्ट 2035 पर्यंत 50% ठेवलंय. एक त्यामध्ये ऍडिशनल भाग जरूर सांगितला पाहिजे की निव्वळ ती मुलं उच्च शिक्षणात येऊन चालणार नाही तर मिनिंगफुल जीआर अशी नवीन संकल्पना आता कार्यबल गट आधी ती रुजवणार आहोत. म्हणजे ते शिकलेत असं नाही तर त्याला काही अर्थ असला पाहिजे म्हणजे क्षमता असल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून भरपूर सारे नवनवीन प्रयोग येत्या वर्षभरात कार्यबल गटाच्या वतीने होणार आहेत.
1: तर आपण आकाशवाणीशी संवाद साधलात आणि या विषयावर आपल्या श्रोत्यांना माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोतेहो, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर, सर्जनशील आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला राज्यातल्या या दुसऱ्या टप्प्यावरच्या समितीच्या माध्यमातून कशी गती मिळेल हे आपण डॉक्टर अनिल राव यांच्याकडून ऐकलं. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: 103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत
1: कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्यानं ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसानवाणी.

0: आपण झाल्याशिवाय राहीन का? कायले या उन्हात जीव देऊन राहिले माहित नाही बाप्पा.
1: अरे दादा, तू कायले संतापते एवढा? आधी त्या रांजणातलं गारगार पाणी पी आणि जरा शांत बस. तुझ्या बुड्याचं एकदम बरोबर आहे. उन्हाळ्यात वावराची मशागत करणं म्हणजे आपल्या शेताले लॉटरी लागल्यासारखं हाय. त्याचे तो फायदे बी ऐकशील ना तू, तर आताच कसा वावराकडे धावशील?
0: जाऊ दे. अव इकडं घराबाहेर पाय टाकायची इच्छा नाही होऊन राहिली माईवाली, आणि तू वावरात धावाच्या गोष्टी करून राहिली. तिथं काय हंडा गाडलेला आहे का नांगरून काढाले?
1: अरे हंडे नाही रे दादा, पण सोन्यासारखं धा आण सोन्यासारखं कापूस पिकन.
0: वा, मग मी तर सोन्याचे कपडे शिवीन, सोन्याचा पॅन्ट, सोन्याचं शर्ट आण ते इकीन आण मग.
1: अरे अरे अरे अरे अरे थांब थांब थांब. मग नाही का तू सोन्याचा भात खाशील, सोन्याच्या पोळ्या बी खाशील.
0: हो पागल आहे का? सोन्याचा भात आणि सोन्याच्या पोळ्या कोणी खाते का?
1: अस सोन्याचा भात न पोळ्या खाते का? मग आता वरी कायले एवढा उडत होता का? सोन्याचं शर्ट घेईन, पॅन्ट घाली
0: म्हणत होती व सोन्यासारखं कापूस पिकन म्हणून.
1: अरे सोन्यासारखं कापूस पिकन आणि धान पिकन म्हणजे तुले चांगला लय मोठा नफा होईन म्हणलं, उत्पादन वाढन तो.
0: अच्छा अच्छा अच्छा अच्छा.
1: आणि तू तर सपनामध्येच गुंगून गेला बाप्पा.
0: काही बी सांगते,
1: त्याचे फायदे तरी मालूम आहे का तुले?
0: त्याजवळ भाई आहे जसं काही सांग बर.
1: सांगू का?
0: सांग.
1: ऐक मग सांगतो. वावराच्या माती जे आपले किडे राहते नाही का, कीटक किडे मातीमध्ये दडून राहते, अड्या राहते त्याच्यामध्ये, तर त्यांले नाही का नांगरून नाही का नांगरलं तर त्याले वर काढलं जाते, म्हणजे ते वरत येते नांगरलं तर. हा, आणि मग कडक उन्हात त्याचे पार पापड होतात. नाही तर मग काय होते मालूम आहे का? कावडे अन बगडे येऊन त्याचा फुकटचा बेट उडवून टाकतात.
0: अच्छा, म्हणजे बफे.
1: हा बफे. आणि त्याच्यामुळे काय होते मालूम आहे? तुझ्या औषधाचा खर्च पार वाचला ना.
0: हो हे बरोबर आहे म्हणा, गवत लागलेले राहते ना, ते पावड्याने किंवा कायच्यानं काढून टाकलं
1: टाकतो
0: टाकतो, तर ना पाऊस आला का पुन्हा निघते ते. आता त्याचं कसं करायचं बरं?
1: त्याच्यासाठी काय करायचं? उन्हाळ्याच्या दिवसात आपण माती जी आहे ना नांगरट करून उलती पालती केली का त्याची मूळ काय होते, मूळ जे राहते ना ते वरत येतात आणि पार सुकून त्याचा कोळसा होतात. म्हणजे काय होते माई मालूम आहे का? याच्यामुळं पावसाळ्यात तुले कटकट नाही. कटकट नाही म्हणजे कशी? त्याचं जर मुळातूनच ते जर निघून गेलं तर मग कसं येईन ते गवत वरत?
0: ते बी बरोबर आहे.
1: हा समजलं ना. आणि अजून एक फायदा कोणता आहे मालूम आहे का? वर्षभर पाणी आणि नांगर चालून माती कशी एकदम गच्च होऊन जाते बरोबर आहे. आणि म्हणजे कसं असं वाटते का जणू दगडच झाली काका. तर उन्हाळ्यात नांगरट केली का माती मोकळी होते आणि तिले श्वास बी घेता येते. हा, आणि आता पाऊस जवळ येईन नाही का, तवा हे भुसभुशीत झालेली माती पाण्याचा एक एक थेंब आपल्या पोटात ओढून घेईन आणि पाणी का होईन तर वाहून जाणार नाही, जमिनीमंदी मुरल. आणि मग पाय विहिरीले आणि बोरले तुया कस पाणी वाढते ते.
0: अच्छा, हे वय का?
1: हा,
0: किडीचे पापड आणि माती भुसभुशीत. आणि ताई मला सांगो, तुझ्या दिमाग ते एकदम कडक चालते बुवा, पण त्या 45 डिग्री उन्हात घामानं लतपत कोण होईन?
1: अरे तर तुले घामानं कोण लतपत होय म्हणताय तिथं जाऊन?
0: मग
1: दुभर दुपारी उन्हामध्ये कोण सांगून राहिले तुले वावरात जाले?
0: तर मग कवा जायचं तर?
1: अरे सकाळी लवकर कोंबडा आरवते नाही का, त्या टायमाले 5 वाजता उठायचं आणि त्या सकाळच्या गारव्यामध्ये नांगरट आपली उरकून घ्यायची. आणि मग दुपारी काय करायचं मालूम आहे का? दुपारी मस्त पैकी आंबील पेवायची आणि एका झाडाखाली
0: खाटेवर मस्त ताणून द्यायचं.
1: हा, आता समजलं पाय बराबर.
0: आलं म्हणा लक्षात.
1: हा, आणि अजून तुला काही याच्या विषयीची माहिती पाहिजे असं जास्तची तर ते आपले साहेब नाही का, विजय पाटील साहेब, सहाय्यक प्राध्यापक कृषी विद्या विभाग आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा इथले नाही का, तर त्यांनी बी सांगत आहे पाय याची पूरेपूर माहिती एकदम बराबर. हे ऐक तू.
0: बर, जाऊ का मग त्यांच्याकडे?
1: हो चाल
0: चाल
1: चाल चाल.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण उन्हाळ्यात जमिनीची मशागत कशी करतात

आणि त्याचे फायदे काय काय असतात हे आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्यात जमिनीची मशागत करताना एप्रिल मे महिन्याच्या कडक उन्हात साधारणतः 20 ते 30 सेंटीमीटर खोल नांगरणी करणे आवश्यक असते. यासाठी तुम्ही लोखंडी नांगराचा वापर केल्यास जमिनीतील कडक थर तुटून माती भुसभुशीत बनते आणि पुढील पिकांच्या मुळांना योग्य वाढीस ती मदत करत असते. नांगरणीनंतर जमीन 10 ते 15 दिवस उन्हात तापू द्यावी. त्यामुळे सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे तणांचे बियाणे कीड व रोगकारक अवस्था नष्ट होत असतात. मशागत नेहमी कोरड्या जमिनीत करणं आवश्यक असते. ओलसर जमिनीमध्ये नांगरणी केल्यास माती घट्ट होऊन तिची रचना ही बिघडत असते. नांगरणी केल्यानंतर 2 ते 3 वेळा वखरणी किंवा कुळवणी किंवा रोटावेटर मारून मोठे ढेकळ फोडून माती अधिक भुसभुशीत करावी. मागील पिकांचे जे अवशेष असतात ते जमिनीत नीट प्रकारे मिसळावेत किंवा गाडावेत. त्याचवेळी शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी सुमारे 8 ते 10 टन प्रमाणे वापरून मातीची सुपीकता आपल्याला याद्वारे वाढवता येत असते. त्यानंतर जमिनीची लेवल करून आवश्यक असल्यास सरी वरंभा तयार करावा. त्यामुळे पावसाचे पाणी योग्य रोगाने जमिनीमध्ये साठवले जात असते. तुमची जर जमीन उताराची असेल तर उताराच्या जमिनीत आडवी मशागत केल्यास जमिनीची धूप कमी होत असते. त्यामुळे मातीचं नुकसान होत नाही, माती वाहून जात नाही. माती व पिकानुसार योग्य मशागत केल्यास पाण्याची साठवण, पोषक द्रव्यांची उपलब्धता आणि उत्पादनात लक्षणीय सुधारणा होत असते. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, जमिनीची मशागत करताना आपल्याला दोन प्रकारे ती करता येत असते किंवा त्या दोन गोष्टींची विचारात घेऊन आपण जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत करणं आवश्यक असते. तर त्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे किंवा पहिला जो मुद्दा आहे ते म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार किंवा आपली जमीन कोणत्या प्रकारामध्ये मोडते त्यानुसार जमिनीची मशागत केल्यास आपल्याला नक्कीच जास्त फायदा होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, जमिनीच्या प्रकारानुसार मशागती पद्धती सुद्धा बदलत जात असतात. मातीचा प्रकार आणि पिकाचा प्रकार लक्षात घेऊन मशागत केल्यास पिकाची वाढ, उत्पादन आणि पाणी तसेच खत व्यवस्थापन अधिक परिणामकारक करता येत असते. हलक्या जमिनीत जास्त खोल नांगरणी करणे टाळावे, कारण हलकी माती लवकर सैल होते आणि ओलावा कमी धरते. त्यामुळे 10 ते 15 सेंटीमीटर उथळ मशागत व कमी वेळा वखरणी करावी. मध्यम जमिनीत 15 ते 20 सेंटीमीटर खोल नांगरणी करून 2 ते 3 वेळा वखरणी केल्यास भुसभुशीत व समतल रचना आपल्याला तयार करून मिळत असते, जी बहुतेक पिकांसाठी योग्य असते. भारी जमिनीत मात्र उन्हाळ्यात 20 ते 30 सेंटीमीटर खोल नांगरणी करणे फायदेशीर ठरत असते, कारण त्यामुळे जमिनीचा थर तुटून पाण्याची जिरपण क्षमता वाढत असते. अशा जमिनीत ओलसर अवस्थेत मशागत टाळावी, अन्यथा ढेकळे तयार होत असतात. तसेच उताराच्या जमिनीत आडवी मशागत करणे गरजेचे असते, जेणेकरून आपल्या जमिनीची किंवा मातीची धूप कमी प्रमाणात होत असते. शेतकरी बंधूंना, आपली जमीन हलकी आहे, मध्यम आहे किंवा भारी आहे त्यानुसार आपण या जमिनीची मशागत करणं फार गरजेचं असते, जेणेकरून आपल्या पिकांच्या वाढीसाठी ते चांगल्या प्रकारे उपयुक्त ठरू शकते. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, दुसरी गोष्ट म्हणजे पिकाच्या प्रकारानुसार जमिनीची मशागत करणे. पिकाच्या प्रकारानुसारही मशागत ही बदलत जात असते. जसे की आपण कापूस असेल, तूर असेल, मका असेल, ऊस असेल यांसारख्या खोलमुळे जाणाऱ्या पिकांसाठी जमिनीची खोल नांगरणी आणि सरी वरंभा पद्धत उपयुक्त ठरत असते. त्यामुळे मुळांची वाढ ही चांगली होत असते. त्यानंतर मध्यम मुळांच्या पिकांसाठी जसे की गहू असेल, हरभरा असेल, सोयाबीन असेल, मूंग असेल, उडीद असेल, अशा मध्यम मुळांच्या पिकांसाठी मध्यम खोलीची मशागत व भुसभुशीत जमीन आवश्यक असते. त्यानंतर भाजीपाला असेल व बागायती पिकांसाठी बारीक भुसभुशीत व समतल जमीन तयार करणे आवश्यक असते. तसेच पाण्याची उपलब्धता व हंगामानुसार सरी वरंबा बेड पद्धत किंवा सपाट पेरणी पद्धत निवडणं फार गरजेचं असते. तर शेतकरी बंधूंनो, जमिनीच्या प्रकारानुसार आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणतं पीक आपण त्याच्यामध्ये घेत आहोत त्या पिकाच्या प्रकारानुसार सुद्धा आपण जमिनीची मशागत करणं आवश्यक असते, तरच आपल्याला त्याच्यामधून चांगल्या प्रकारे फायदा हा मिळू शकत असतो. तर यानंतर शेतकरी बंधूंना पाहूयात की जमिनीची उन्हाळ्यात जी मशागत करतो त्याचे आपल्याला काय काय फायदे मिळू शकतात. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे कडक उन्हामुळे आपण जमीन चांगली नांगरलेली असते, त्यामुळे तणांचे जे बियाणे जमिनीमध्ये राहते किंवा किडींचे जे अंडे असतात किंवा अळी अवस्थेत काही किडी जमिनीमध्ये

0: चांगल्या प्रकारे नष्ट होतात आणि आपल्याला त्याच्यापासून चांगल्या प्रकारे फायदा होत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे बुरशीजन्य किंवा मातीतील रोगकारकांचे प्रमाण सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणे कमी करता येत असते. त्यानंतर कडक थर तुटून माती भुसभुशीत बनत असते, ज्यामुळे पिकांच्या मुळांची वाढ ही खोल आणि मजबूत होत असते. तसेच हवा व पाणीची हालचाल ही चांगल्या प्रकारे सुधारत असते. त्यानंतर पावसाचे पाणी जमिनीत जास्त प्रमाणे मुरते. तसेच तणांचे पुढील हंगामातील जे प्रादुर्भाव होत असतो तो कमी प्रमाणात होत असतो. त्यानंतर पूर्वीच्या पिकांचे जे अवशेष असतात ते जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे मिसळले गेल्यामुळे सुद्धा जमिनीत सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढून सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता ही सुधारत असते. त्यानंतर जमिनीची जी रचना असते, कडक जमीन असेल तर ती सुद्धा रचना आपल्याला चांगल्या प्रकारे सुधारत असते आणि ती आपल्या पिकांच्या वाढीसाठी चांगले फायद्याचे ठरत असते. त्याच्यानंतर त्यामुळे पिकांची उगवण व वाढ जोमदार होत असते. त्यानंतर पुढचा फायदा आहे की कीटकनाशके किंवा तणनाशकावरील जो खर्च असतो तो सुद्धा आपल्याला कमी प्रमाणात होत असतो. कारण की जो कीड किंवा तणे किंवा रोगकारक असतील, बुरशी असतील, याचा प्रादुर्भाव उन्हाळ्यातील नांगरटी केल्यामुळे त्याचं प्रमाण हे कमी होत असते. आणि हे जे आपण निविष्ठा वापरत असतो, कीटकनाशक असतील, बुरशीनाशक असतील किंवा तणनाशके असतील, याच्या व त्याचा जास्त वापर आपण करत नाहीत, त्यामुळे देखील आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होत असतो. तसेच पीक उत्पादन व उत्पन्नात वाढ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींचा उन्हाळ्यातील मशागत केल्यामुळे चांगल्या प्रमाणे फायदा होत असतो. तर शेतकरी बंधूंनो, एप्रिल मे च्या उन्हाळ्यात आपण जमिनीच्या प्रकारानुसार आणि कोणतं पीक आपण लावणार आहोत त्या पिकानुसार जर आपण जमिनीची मशागत केली तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. तसेच शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जी जमीन आपण कसतोय पोसतोय त्या जमिनीची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. नांगरणीचे किंवा मशागतीच्या गोष्टींमध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की त्यामध्ये आपण जी वर्षानुवर्षे जी नांगरणी करतो ती जमिनीच्या प्रकारानुसार किंवा पीक कोणते घेतोय त्यानुसार करणं फार गरजेचं असते. आणि त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा हा होत असतो. तसेच जमिनीची मशागत दरवर्षी खोल नांगरटी करूनच करणं गरजेचं नसते, कारण की जमिनीची धूप त्याच्यामुळे होत असते. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षीच आपल्याला खोल नांगरणी किंवा जास्त खोल नांगरणी केल्यामुळे जमिनीची धूप होत असते, जमिनीचं नुकसान होत असते. ज्याच्यामुळे एका वर्षा किंवा दोन वर्षानंतर जमिनीच्या प्रकारानुसार आपण मशागत केली करणं गरजेचं असतं. तसं तीन वर्षानंतर खोल नांगरणी ही अपेक्षित असते आणि ते करणं गरजेचं असते. काही शेतकरी वर्षानुवर्ष म्हणजे दरवर्षी ते खोल नांगरणी करतात, त्याच्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होत असते, जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचं नुकसान होत असते, सूक्ष्मजीवांचं नुकसान होत असते, त्याच्यानंतर जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होत असते. म्हणून दरवर्षी जमिनीची मशागत करणे हे टाळावे. मशागतीमध्ये जी खोल नांगरट करतो असतो ती शक्यतो दरवर्षी करणं टाळावे. बाकीचे जे वरवरचे जे आपले वखरणी असेल, कोळपणी असेल, डवरणी असेल, या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण जमिनीची मशागत करू शकतो. कारण की खोल नांगरणी दरवर्षी केल्याने जमिनीची धूप होत असते आणि ती टाळण्यासाठी ही नांगरणी जी असते ती दोन वर्षातनं किंवा तीन वर्षातनं खोल नांगरणी जमिनीच्या प्रकारानुसार करणं गरजेचं असते. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे आपण जमिनीची जी मशागत असते ती योग्य प्रकारे करून आपल्या जमिनीची काळजी आपण घेऊ शकतो. धन्यवाद.
1: मंडळी, आताच आपण ऐकलात उन्हाळ्यात जमिनीची मशागत आणि फायदे याविषयी. डॉक्टर विजय विठ्ठल पाटील, सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा यांचं भाषण.

0: अहो ताई मी का म्हणतो तू आणाय का तू नंतर उशीर आहे तर मी लवकर लवकर जातो धावत धावत.
1: अरे अरे कुठं चालला वाऱ्याच्या वेगानं?
0: शेतात चाललो मी शेतात चाललो.
1: आता जाशी नसन ऐकलं बरोबरच चालला का धावत?
0: नाही नाही आता वरी मी लई झोपून होतो आता मला सप्पा समजलं की उन्हाळ्यात जमिनीला का करा लागते म्हणजे जमिनीची मशागत करा लागते आणि त्याचे किती सारे फायदे आहे हे मला माहित नव्हतं. आता मला माहित झाले आता काय मी थांबत नाही तू ये आरामानं मी जातो लवकर लवकर.
1: झाला रे हा दादा स्वप्नातून जागा जा बाबा जा.
2: इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
3: चला बोल रहे
2: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाए?
3: मतलब
2: देख बेटा तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. सुना अपने बड़े बुजुर्गो से कैसे फसल लहलाती थी शुद्धता चलती थी माटी की तंदुरुस्त. और लो पहली वाली बात कहा
3: परंतु सभी डाले
2: सब नहीं आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
3: सच है?
2: रे बेटे एक्सपीरियंस से बता रहा है धूप में बस फेर नहीं किए हैं.
3: ठीक है भाई मैं भी अंतर देवी खेती शुरू करूंगा.
4: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
1: बर दादा मी का म्हणतो आता एवढ्यात नाही का कसं का ऊन तर आहे चटके देणार पण मना मनात पावसाचं दिसत आहे थोडस गणित.
0: हो कधी येते पण चालला जाते काही समजत नाही बापा या मोसमचं.
1: आणि शिरवा सर्वा पाऊस येत बी आहे ना.
0: हो हो हो
1: तर आता हे मोसम कसं म्हणायचं?
0: अव पाय माझ्याकडे नाही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मोसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून आलेला नाही का हवामान अंदाज आहे
1: त्याच्यावरून
0: आपल्याला माहित होऊन जाते का आहे ना काय. पाहू बरं पाय भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्याचे पुढील 5 दिवसात दिनांक 30 मे ते 3 जून 2026 रोजी आकाश आंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 45.4 ते 45.8 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 30 ते 30.3 अंश सेल्सिअस राहून दिनांक 30 ते 31 मे रोजी तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. तसंच दिनांक 1 जून रोजी विरळ ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच दिनांक 2 ते 3 जून रोजी तुरळक किंवा 1 किंवा 2 ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
1: हा आणि आता एक चेतावणी बी आहे चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक 30 मे रोजी तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची आणि विजांचा कडकडाट मेघगर्जना वादळ वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. तसंच दिनांक 31 मे रोजी तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी विजांचा कडकडाट मेघगर्जना वादळ वारा आणि गारपिटीसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे.
0: तसंच दिनांक 1 ते 2 जून रोजी तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी विजांचा कडकडाट मेघगर्जना वादळ वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. तसंच दिनांक 3 जून रोजी तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी विजांचा कडकडाट मेघगर्जना वादळ वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. आणि ताई शेतकरी बांधवांसाठी हवामानवर आधारित कृषी सल्ला पण आहे यात.
1: हो त्यामध्ये सामान्य सल्ला असा दिला आहे की तापमानातील वाढ लक्षात घेता उन्हाळी भाजीपाला पिकांना आणि फळबागांना उपलब्धतेनुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावं.
0: गारपिटीसह वादळ वारा वाहण्याची शक्यता असल्यानं शेतकरी बांधवांनी भाजीपाला फळबागा आणि इतर पिकाला पीक वाढीची अवस्था बघून आधार द्यावा.
1: वादळी वाऱ्यासह गारपीट आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेतकरी बांधवांनी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळांची गळ आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि फळाचा दर्जा खराब होऊ नये म्हणून भाजीपाला आणि फळ पिकांची बाजारयोग्य तयार फळांची काढणी करून विक्री करावी.
0: तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून शेतकरी बंधूंनी धान पिकाची मळणी राहिली असल्यास त्यांची मळणी करून बियाणे सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
1: धान पिकाची मळणीची कामे शक्य नसल्यास ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावे.
0: विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेळ्या मेंढ्या आणि इतर जनावरं मोकळ्या जागेत चरावयास सोडायचे टाळावे.
1: शेतात काम करताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावं. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडाच्या उंचीपासून दुप्पट ते चारपट अंतरावर आसरा घ्यावा.
0: विजांच्या ठिकाणचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट या मोबाईल ऍप

0: चा वापर करावा। तसंच विजांपासून बचावासाठी ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा।
1: शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तापण्यास मदत होईल, किडीचे कोश आणि घातक बुरशीचा नायनाट होईल। तसंच शेतात काडी कचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनविण्यासाठी वापर करावा।
0: शेताची बांध बंदिस्ती करून घ्यावी, भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी करावी,
1: खरीप हंगामाकरिता संशोधित धान बियाणे आणि आवश्यक खतांची उपलब्धता करून घ्यावी।
0: बियाणे खरेदी करतेवेळी कोणती काळजी घ्यावी त्या संदर्भात पण इथे दिलेले आहे। तर बियाणे खरेदी करतेवेळी टॅग लेबल वरील सर्व माहिती म्हणजेच पिकाचं नाव, जात, गट क्रमांक, बीज परीक्षणाची तारीख, उगवण शक्ती, शुद्धतेचे प्रमाण, निवड वजन, विक्रेत्याचे नाव आणि पत्ता तपासून घ्यावं। तसंच विक्रेत्याकडून बियाणे खरेदीची पक्की पावती म्हणजेच बिल घ्यावं। त्यामध्ये बियाण्याचे नाव, पीक, वाण आणि बियाणे खरेदीची तारीख लिहिण्याची खात्री करून घ्यावी।
1: आता खरीप धान याची पूर्व मशागत याबाबत जाणून घेऊया। धान पीक रोपवाटिकेसाठी जमीन नांगरून आणि वक्रून तयार करावी। 100 सेंटीमीटर रुंद आणि 10 ते 15 सेंटीमीटर उंच योग्य त्या लांबीचे गादी वाफे तयार करून धान बियाणे पेरणीपूर्वी दर गुंट्यास 3 क्विंटल चांगले कुजलेले शेणखत, 1 किलो युरिया आणि 3 किलो SSP मिसळून द्यावं।
0: कापूस पूर्व मशागत आणि भरखते देतानी नाही का, मध्यम ते भारी पाण्याचा योग्य निचरा होणारी तसंच सामू 6 ते 8.5 असणारी जमीन निवडावी। कोरडवाहू पिकाकरिता 3 वर्षातून 1 वेळा आणि बागायती पिकाकरिता दरवर्षी नांगरणी करावी। पेरणीपूर्वी 1 वखरपाळी द्यावी। कोरडवाहू पिकासाठी हेक्टरी 12 ते 15 आणि बागायतीसाठी हेक्टरी 20 ते 25 गाडी चांगले मुरलेले शेणखत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे।
1: आता खरीप सोयाबीन याची पूर्व मशागत याविषयी जाणून घेऊ। सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी तसंच सामू 6.5 ते 7.5 असणारी जमीन निवडावी। नांगरणीनंतर वखराच्या 2 पाळ्या देऊन जमीन समपातळीत करावी। शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा। घरचे धान्य बियाणे म्हणून वापरायचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी।
0: उन्हाळी धान तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून शेतकरी बंधूंनी धान पिकाची मळणी असल्यास त्यांची मळणी करून बियाणे सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी।
1: विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरं मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे। तापमानाची वाढ लक्षात घेता जनावरांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना गोठ्याची सावलीची व्यवस्था करावी आणि स्वच्छ थंड पाणी पाजावं। उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून कुक्कुटपालन गृहात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांची संख्या वाढवावी। थंड, स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था करावी तसंच खाद्य सकाळी किंवा संध्याकाळीच्या वेळेस द्यावे। शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पीक लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण अवश्य करावे। माती परीक्षणाच्या अहवालावरून आपल्या मातीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता कळते, जेणेकरून रासायनिक खतांचे नियोजन करता येते आणि खतांची बचत होते।
0: तर मंडळी आताच आपण ऐकलात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून आलेला हवामान अंदाज।
2: धरणी आईची माया कशी जाईल वा।

0: सतीश, आज आपण जमिनीची मशागत कशी करायची त्याचे फायदे हे जाणून घेतलं. सोबतच या 5 दिवसात आपलं जे वातावरण आहे ते कसं राहणार आहे, म्हणजे उष्णता किती राहील, पाऊस पडणार की काय, या सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या. आणि सोबतच सुंदरसं गाणंही ऐकलं, नाही का? आता काय राहिलो?
1: आता काही राहिलं नाही.
0: हा,
1: आता आपल्या जायचा वेळ झालेला आहे. ती बघ, ती घड्याळ आपल्याला सांगते आहे की ताई दादा, आता तुमचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे.
0: बरोबर.
1: हा, तेव्हा आजच्या या कार्यक्रमातून मी सतीश
0: आणि मी सविता
1: आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.
1: आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.

0: श्रोते हो, आपण ऐकत होता ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी।
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

विठ्ठल उमप यांनी गायलेल्या या लोकगीताबरोबर श्रोते हो आजचा माझा वार माझे शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

0: प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर। तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: कल से रेडिओवर से नाटक ऐकलंस?
2: नहीं रे, राहिलच बघ।
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं यूट्यूबवर।
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवर आले?
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय। नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही।
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर।
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल।
3: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो। बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणारे ॲडव्होकेट तृप्ती पाटील या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30। श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्र
4: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ। तांत्रिक अडचणींमुळे CUET UG परीक्षेला विलंब। सुमारे 4500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार। गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड। बुधवारी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार। देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे। हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे। देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः SME क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या CUET UG मध्ये आज तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे 3765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे। परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते। परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं NTA सांगितलं आहे। सकाळच्या सत्रात तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा काही ठिकाणी सुमारे 2 तास उशिरा सुरू झाली, त्यामुळे दुपारचं सत्रही उशिरा सुरू झाल्याचं संस्थेनं कळवलं। ही परीक्षा घेणाऱ्या TCS आयऑन संस्थेनं तांत्रिक अडचणींचा अहवाल NTA सादर केला आहे। महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरला जाणारा CNG आणि पाईपाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या PNG दरात वाढ केली आहे। CNG प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो CNG आता 86 रुपये मोजावे लागणार आहेत। PNG दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे। गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले। एका खासगी वृत्तसंस्थेनं घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात। गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करूनच त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं। ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे। ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते। ऑपरे

देशन सिंधूरमधून सशस्त्र दलमधील परस्पर समन्वयाचं महत्त्व अधोरेखित झालं असं ते यावेळी म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेट्ससह 1353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते यावेळी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या नौदलानं पाकिस्तानच्या संपूर्ण नौदलाला त्यांच्या बंदरामध्येच अडकवून ठेवलं होतं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. लखनऊ इथं आज नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानवरचा दबाव टिकून ठेवण्यात भारतीय नौदलानं महत्त्वाची भूमिका बजावली. आपलं नौदल अरबी समुद्रात पूर्ण सज्जतेनं आणि ताकदीनं तैनात होतं. परिणामी पाकिस्तानचं संपूर्ण नौदल स्वतःच्याच बंदरामध्ये अडकून राहिलं असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा आमंत्रित केलं आहे. 3 जून रोजी संध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शिवकुमार यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं शिवकुमार यांना ही संधी मिळाली आहे. AIADMK-च्या 4 आमदारांना आमिष दाखवून TVK-नं पक्षात घेतल्याचा आरोप AIADMK-नं केला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षाचे प्रतोद अग्री SS कृष्णमूर्ती यांनी आज राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना केली. या 4 आमदारांनी पक्षादेश न मानता TVK पक्षाला मतदान केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांमध्ये मुंबईतल्या 2 जणांचा तसंच नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. देशभरातले अणुऊर्जा प्रकल्प, वीज उत्पादन प्रकल्प, रेल्वे स्थानकं, विमानतळं इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या सूचना या व्यक्तींना मिळाल्या होत्या. पाकिस्तानातल्या कुख्यात गुंडांशी समाज माध्यमाद्वारे संपर्कात असलेल्या देशभरातल्या सुमारे 600 संशयितांना पोलिसांनी ओळखून काढलं आहे. या कारवायांमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि ISI ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था एकत्रितरित्या सामील असल्याचा निष्कर्ष अन्वेषण संस्थांनी काढला आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग लाईंग यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. ते भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी त्यांचं विमानावर स्वागत केलं. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी बिहारमध्ये गया इथं महाबोधी मंदिराला भेट दिली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद यंदा नव्या टेनिसपटूकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे. पुरुष एकेरीच्या 3ऱ्या फेरीत काल 19 वर्षाचा जुआओ फॉन्सेका यानं दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीच्या या सामन्यात पहिले 2 सेट्स गमावल्यानंतर फॉन्सेकानं जोरदार पुनरागमन करत सामना 4-6, 4-6, 6-3, 7-5, 7-5 असा जिंकला. अग्रमानांकित यानिक सिनर, दानिल मेदवेदेव, टेलर फ्रिड्स हे आघाडीचे टेनिसपटू यापूर्वीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका, एलिना स्वितोलिना, मीरा अँड्रीवा, इगा स्वियांतेक, नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांना नमवत

पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंगापूर खुल्या टेनिस स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत च्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या अग्रमानांकित जोडीवर मात केली. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात मात्र आज ध्रुव कपिल आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडगोळीला पराभवाचा धक्का बसला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणीमुळे CUET UG परीक्षेला विलंब. सुमारे 4,500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: बोली सावन की रात
1: बड़ी पावन है बात।

पहाटे 5:50 दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोतेहो, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, तसेच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर, तसेच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकलं. रात्रीचे 11:10 आणि 40 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत.